मध्यमलहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर तसंच एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 10 आषाढ शके 1948 अर्थात 1 जुलै 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोतेहो, आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. सुप्रभात श्रोतेहो.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात कविता खरवंटीकर यांच्या स्वरात गोविंद अष्टकम हे स्तोत्र. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6

श्रोते हो आपण ऐकत होतात हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं हे गीत. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराजांची ही भक्तिरचना.

श्रोत्रिणो आपण ऐकत होतो संत तुकाराम महाराजांची ही भक्तिरचना. स्वर आणि संगीत होतं किशोरी अमोणकर यांचं. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर एकवीत आहोत प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली दत्ता पाटील यांची ही रचना.

श्रोतेहो आपण ऐकत होतात आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरात सदाशिव जावडेकर यांचं हे भक्तिगीत. संगीत होतं आशिष केसकर यांचं. आपण ऐकत आहात प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आणि या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया लक्ष्मीशंकर यांनी गायलेली पारंपरिक भक्तिरचना.

0: श्रोतेहो आपण ऐकत होतात समूह स्वरातील देशभक्तीपर गीत. वसंत बापट यांच्या रचनेला संगीत होतं काणू घोष यांचं. प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 6:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषी वार्ता. आजच्या कृषी वार्तेचा विषय आहे तुरीची पेरणी. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: कडधान्याच्या पिकांपैकी तूर हे एक महत्वाचं उत्पन्नाचं आणि बेवडाचं तसंच फेरपालटीचं पीक म्हणून ओळखलं जातं.

आपल्या रोजच्या जेवणाच्या आहारामध्ये तूरडाळीचा मोठा वाटा आहे. मराठवाडा विदर्भात कपाशीखालोखाल तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसंच पश्चिम महाराष्ट्रात देखील सलग पीक म्हणून कमी पण आंतरपीक म्हणून हे पीक घेण्याचा प्रघात आहे. तसं बघितलं तर तुरीचं उत्पादन कमीच असतं, पण ते वाढवण्यासाठी आधुनिक लागवड पद्धत, पूर्व हंगामी लागवड, ठिबक सिंचन, खोडवा, रोपांद्वारे लागवड या उच्च तंत्रज्ञानाचा आपण वापर करायला हवा. एकरी साधारण 15 ते 20 क्विंटल उत्पादन काढण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. दरभाव चांगला असल्याने तूर हे नगदी पीक म्हणून ओळखलं जातं. मध्यम ते हलक्या जमिनीत BDN 708 म्हणजेच अमोल, तसंच BDN 2 हे हळवे वाण, तर तूर दुबार पीक घेण्यासाठी खरीपात ICPL 87 हा वाण वापरावा. भारी जमिनीत 2 पाणी उपलब्ध असतील तर BSMR 736, 853 अशा अगर विपुल या वाणांची निवड करावी. आणखीही काही इतर वाण आहेत, अनुभवानुसार आपण आपल्या योग्य त्या वाणाची निवड करावी. तुरीची पेरणी ही साधारणतः जुलैपर्यंत करणं अपेक्षित आहे. आपत्कालात याची पेरणी उशिरा केली तरी चालू शकते. कोरडवाहूसाठी साधारणतः 60 बाय 30 सेंटीमीटर आणि बागायतीसाठी 90 बाय 90 सेंटीमीटर अंतरावर टोकण पद्धतीने याची पेरणी करावी. कोरडवाहूसाठी साधारणतः 5 ते 6 किलो बियाणं, तर बागायतीसाठी 3 किलो बियाणं आणि उशिरा पेरणीसाठी 7 ते 8 किलो बियाणं पेरावं. पेरणीपूर्वी तुरीच्या बियाणाला 3 ग्रॅम 22 टिन अगर थायरम प्रति किलो बियाणाला चोळावं. यामुळे मर, मूळ कुजव्या इत्यादी रोगांपासून या पिकाचं संरक्षण होतं. त्याच्यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम आणि 250 ग्रॅम PSB ची 10 किलो बियाणाला अगर एकरातल्या बियाणासाठी प्रक्रिया करावी. याच्यानंतर 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा 1 किलो बियाणाला शेवटी प्रक्रिया करून मगच तुरीचं बी पेरावं किंवा टोकावं. प्लॅस्टिकच्या पिशवीत लागवड हंगामाच्या अगोदर महिनाभर करून तुरीची रोपं तयार करून ती नियमित लागवडीसाठी लावणं हे खूप फायद्याचं ठरतं. प्लॅस्टिक पिशवीप्रमाणेच गादी वाफ्यावर देखील काळजी घेऊन तुरीची रोपं तयार करून रिमझिम पावसात लावू शकतो. याशिवाय ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, ठिबक सिंचन आहे, त्यांनी पूर्व हंगामी म्हणजे साधारणतः 20 ते 25 दिवस अगोदर देखील तुरीचे टोकण करायला हरकत नाही. पण ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांनी मात्र तुरीची रोपं तयार करून पावसाची वाट पाहून त्यानुसार हंगाम साधता येईलच्या दृष्टीतून याची लागवड करावी, म्हणजे आपल्याला तुरीचं चांगलं उत्पादन मिळू शकेल. तूर हे सलग पद्धतीनं अगर आंतरपीक म्हणून घेतलं जातं. सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, ज्वारी, मका अशी आंतरपीकं देखील यामध्ये घेतली जातात. पेरणीच्या वेळी साधारणतः 100 किलो DAP 19-19-19 हे मिश्र खत, 100 किलो पेरून द्यावं. 10 किलो गंधक जिप्समच्या माध्यमातून पीक फुलावर येण्यापूर्वी द्यावं. याचबरोबर याचवेळी 6 किलो झिंक सल्फेट आणि 2 किलो बोरॅक्स द्यावं. आंतरपीक निघाल्यावर फुलावर असताना 2% युरियाची फवारणी करावी. पेरणीनंतर 3 महिन्यांनी तुरीची अनावश्यक वाढ रोखण्यासाठी शेंगा धरणारी भरपूर फुलं लागण्यासाठी 80 PPM सायकोसील 80 मिली 500 लिटर पाण्यातून फवारावं. फुलगळ थांबवण्यासाठी 20 PPM तीव्रतेचे NAA हे संजीवक चक्र फवारावं. तुरीची पेरणी झाल्याबरोबरच उगवण्यापूर्वी 600 ग्रॅम पेंडेमेथिलीन हे तणनाशक 500 लिटर पाण्यातून एकरासाठी फवारावं. मर, वांज आणि मूळ कुजव्याच्या नियंत्रणासाठी 22 टिन अगर थायरमची बीज प्रक्रिया करावी. BDN 708, BSMR 736 तसंच 853 या वाणांची आपण लागवड करायला हवी. भुरीच्या नियंत्रणासाठी 25 ग्रॅम गंधक 10 लिटर पाण्यातून फवारावं. शेंगा पोखरणारे आळी, शेंगमाशी आणि मिसारी पतंग या नुकसान करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी HNPV चे द्रावण 1 एकराच्या क्षेत्रावर फवारावं. अधूनमधून पक्षी थांबे उभारावेत. पेरणीच्या वेळी उंच वाढणारी मका, ज्वारी तुरळकपणे लावावी. तुरीच्या एकरभर पिकात साधारणतः 5 ते 6 कामगंध सापळे लावावेत. यानंतर शेवटी या तिन्ही किडींच्या नियंत्रणासाठी 15 मिली डायमेथोएट अगर रोगार अधिक 10 लिटर पाणी हे 2 ते 3 वेळा फवारावं. त्याचबरोबर मिथिल पॅरेथियनची पावडर एकरी 7 ते 8 किलो धुळावी. तुरीची काढणी शेंगा पक्व झाल्यानंतर वाळण्यापूर्वी बुडापासून कापणी करून करावी. शेंगा झोडून तूर मोकळी करावी. आधुनिक तंत्रज्ञान व्यवस्थापन चोख केल्यास आपल्याला एकरी साधारणतः 10 ते 20

0: पण उत्पादन मिळू शकतं. बेवड आणि फेरपालट चांगली साधली जाते. असं हे बहुउपयोगी पीक प्रत्येक शेतकऱ्यांना लावणं हे काळाची गरज आहे.
1: तुरीची पेरणी याविषयीची कृषी वार्ता तसा आपण ऐकलीत. वाचकस्वर होता महेश इनामदार यांचा. श्रोतेहो, सकाळचे 6:45 झाले आहेत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोतेहो. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल, त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याचा विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनोलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते. पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे, हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते, अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.
0: श्रोते हो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन.

0: संस्कृती हो आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आताचा पण ऐकलात. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकता दुपारी 2:05.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, सांडपाणी आणि कारखान्यांचे प्रदूषित पाणी थेट नद्यांमध्ये सोडल्यामुळे आपल्या नद्या आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. अशावेळी केवळ कृत्रिम आणि रासायनिक प्रक्रिया करून चालणार नाही, तर आपल्याला पुन्हा निसर्गाच्याच कुशीत जाऊन निसर्गाधारित उपायांचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि नेमका हाच धागा पकडून गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल किंवा मग नद्यांचं पुनरुज्जीवन कार्य असेल, या कार्यांमध्ये अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या एक ख्यातनाम तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. चला तर मग स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचे. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत.
2: नमस्कार, खूप खूप धन्यवाद बोलवल्याबद्दल.
1: मॅडम, तुम्ही सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्गाधारित पर्यायांवर भर देतात. सध्याच्या काळात रासायनिक किंवा इतर यांत्रिक पद्धतींपेक्षा ही निसर्ग आधारित पद्धत कशी प्रभावी ठरते आणि पर्यावरणपूरक कशी ठरते?
2: आता आपण जेव्हा म्हणतो निसर्ग, निसर्ग म्हणजे काय, आपल्याला खूप गरजेचं आहे की आपल्याला आपल्या नदी, आपल्या जे माती, ह्या सगळ्याचा जो आहे ना आपल्याला समजची खूप गरज आहे. आज ते कुठेतरी आपण कमी पडतो आहे. नदीला काय पाहिजे आपण ते विचार करत नाही, मातीला काय पाहिजे ते विचार करत नाही, हे नैसर्गिक आहे. तर जर आपल्याला आज जो सांडपाणी जे सोडलं जातो आहे त्याचा जो ज्या पद्धतीने नदींवर आज परिणाम होतो आहे त्याच्यासाठी आज खूप गरजेचं आहे की आपल्याला नदीवर काम करताना उगम ते संगम हा जो नदीचा जो प्रवास आहे ते समजणं खूप गरजेचं आहे. आणि उगमपासून आपण जेव्हा काही करतो म्हणजे त्याला झिरो ऑर्डर स्ट्रीम ऑर्डर म्हणतात, म्हणजे एक छोटी छोटी ओढे नाले करून एक छोटीशी नदी बनते आणि मग ती छोटी नदी मोठी नदीत प्रवाहित होते. म्हणजे असं करून हा जो नदीचा प्रवास आहे ते समजणं गरजेचं आहे. म्हणून जो झिरो ऑर्डर म्हणजे सुरुवातीला जिथून उगम होते तिथून आपल्याला नदी कशी वाहते आणि आजूबाजूला म्हणजे नदीच्या आजूबाजूची जी रायपेरियन झोन ज्याला आपण म्हणतो ती आज खतम होत चाललंय. कारण सगळं जो आहे नदीच्या मध्येच सगळं काही काम होतं आहे. म्हणजे ती जी ब्लू लाईन, ह्याची ब्लू लाईन, येलो लाईन, रेड लाईन हे समजणं खूप गरजेचं आहे. माती आणि नदीचा जो संबंध ते सगळं जो आहे त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये पूर्ण कॅपॅसिटी आहे, जो हा काही जर प्रदूषणचा असेल त्याला पूर्ण समावून घ्यायचं. ते कसं, आता नदीमध्ये आणि आपली मातीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात तेच ॲक्च्युली आपले बायोलॉजिकल सिस्टम जे आपण म्हणतो आणि त्या थ्रू ट्रीटमेंट म्हणजे मातीत असणारा जो सूक्ष्मजीव आणि पाणीत असणारा सूक्ष्मजीव जेव्हा त्यांच्यामध्ये सिम्फनी होते त्यातनं म्हणजे सगळं डिग्रेडेशन होतं. म्हणजे ते केमिकल असू द्या की आपला सिवेजच्या असू द्या त्या सूक्ष्मजीवमध्ये क्षमता असते. आणि जो झाडं म्हणजे आपण जेव्हा म्हणतो आता शेती वगैरे आणि झाडं, झाडंच आपण ह्याच्यात कसं रोल आहे की झाडाचे जे रूट्स असतात रूट सिस्टममध्ये खूप सारे म्हणजे माती आणि रूट सिस्टममध्ये ते सूक्ष्मजीवचा परत एक संबंध, त्यातनं जो उपचार होते या सूक्ष्मजीवचा जो उपचार होतो नदी आणि माती थ्रू तेव्हाच हे आपल्याला जो सांडपाणी किंवा हे व्यवस्थित ट्रीट होतात. जेव्हापर्यंत आपण एक समज ठेवणार नाही की आपला हे जे सगळं म्हणजे जे काही आपला प्रदूषणचा जो कण आहे त्याला जर न्यूट्रलाइज करायचं ती क्षमता फक्त आपल्या सूक्ष्मजीव मध्ये आहे. तर हा जो आपण नेचर बेस्ड पद्धती म्हणतो म्हणजे आपण एकतर मी जसं म्हटलं उगम ते संगम पर्यंत नदीची प्रवाह कशी असते त्याला बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्या आजूबाजूचा ब्लू लाईन, रेड लाईन, फ्लड लाईन हे समजणं गरजेचं आहे. ते रायपेरियन झोन्सचं काय इम्पॉर्टन्स आहे ते समजणं गरजेचं आहे. आपल्या नॅचरल रिसोर्सेसमध्ये क्षमता आहे सेल्फ रेग्युलेटरी मेकॅनिझम आणि ती मेकॅनिझम आहे हा सूक्ष्मजीवचा मदतीने हे सगळं जे घडतात.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच

0: उद्या आपण नद्यांच्या पुनरुज्जीवन कार्यामध्ये मॅडमांनी GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा कसा वापर केलाय ते समजून घेऊया. धन्यवाद.
1: श्रोतेहो, परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकता 2:10 PM. सकाळचे 6:55 झाले आहेत. आता जाणून घेऊया आज दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, या कार्यक्रमाच्या रूपरेषेनंतर म्हणजे सकाळी 7:10 आपण ऐकाल प्रादेशिक बातम्या. 7:20 एक गाणे ताजेतवाने. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर आनंद घ्याल गाणी मनातली या कार्यक्रमाचा. नेहमीप्रमाणे सकाळी ठीक 8 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोत्या, सकाळी 8:40 चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:55 लखलख चंदेरी या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण ऐकाल काही मराठी चित्रपट गीतं. श्रोते, सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:30 क्रीडांगण हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यात मलखांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक आणि पंच मधुरा ज्ञानेश लिमये यांची मुलाखत आपण ऐकाल. आज ऐकाल या मुलाखतीचा भाग दुसरा. श्रोते, सकाळी 9:30 युवा बीट्स अंतर्गत डॉक्टर मैना घोष जिल्हाधिकारी सांगली यांनी स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाचा संपादित अंश या कार्यक्रमाचा भाग पहिला आज आपण ऐकाल. सकाळी 10:00 आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 10:15 सामुदायिक गायनपाठ या कार्यक्रमात आज आपण ऐकाल गुजराती गीत. 10:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करू. सकाळी ठीक 11:00 ऐकायला विसरू नका आपल्या सगळ्यांचाच आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते, 11:40 आपण ऐकाल कृषी दिनानिमित्त रूपक निर्मिती आहे आकाशवाणी परभणी केंद्राची. 12:00 आपण ऐकाल अस्मिता वहिनीचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यात सुरुवातीला ओव्यांचं सौंदर्य हा संवाद, लेखन आहे माधवी गोखले, सहभाग प्राची परांजपे यांचा. त्यानंतर HPV लस काळाची गरज याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखडे यांची मुलाखत आणि राष्ट्रीय डाक कर्मचारी दिवसानिमित्त पोस्टमन अंजली कपूर यांच्याशी बातचीत. दुपारी 1:05 गीतबहार. 1:40 जाणून घ्याल अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सहाना बॅनर्जी यांचं सतारवादन राग मेघ आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी या कार्यक्रमात युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी अभियानाची नवी दिशा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात अशोक जानकर आणि सहकारी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या आम्ही प्रसारित करू. 6:50 जाणून घ्याल कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळ आपण ऐकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात पिकांवरील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाय याविषयी प्राध्यापक आकाश म्हात्रे यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 भावधारा. रात्री 9:30 चर्चा का विषय है हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। रात्री 10

का मराठी चित्रपट संगीत आणि सभेच्या शेवटी अर्थात 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शरद राव यांचं गायन आपण ऐकाल, राग मालगुंजी. तर ही होती दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kilohertz, तसंच FM वाहिनीच्या 100.6 megahertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. आज बुधवार 1 जुलै 2026 सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.

वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍपवर हे आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. आज बुधवार 1 जुलै 2026 सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.

श्रोते हो, आता ऐकूया आजचा सुविचार. आयुष्यामध्ये पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की फक्त मनस्थिती नाही तर परिस्थिती सुद्धा बदलते. आपण आनंदात असताना कोणाला तरी आनंदाची गरज आहे हे लक्षात ठेवणं माणुसकीचं लक्षण आहे.

श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
2: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
1: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
2: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
1: वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी 12
3: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.
4: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz FM वाहिनी 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप

0: वर आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।
1: श्रोतेहो, आज सकाळी ठीक 11 वाजता ऐकायला विसरू नका आपल्या सगळ्यांचाच आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल।

श्रोतेहो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: 7:07 झालेली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून हिचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची टाकलेल्या पावलांची.
2: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ञ जे एम अभ्यंकर यांना उमेदवारी। गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी

0: कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. भारत आणि इंग्लंड यांच्यातला 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून सचिन अहिर यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होत्या. अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. आमदार सचिन अहिर धनुष्यबाणाच्या चिन्हावरच विधान परिषदेवर निवडून गेले. त्यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केलं, त्यामुळे सचिन अहिर हे शिवसेनेचेच आमदार आहेत असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आज होणाऱ्या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सभागृहात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणे ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बालगुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत सर्व बाजू विचारात घेऊन व्यापक चर्चेनंतर अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. याबाबत कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही असं सांगताना ते म्हणाले,
1: अंतिम निर्णय सरकार करेल. हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल. कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये. महाराष्ट्रात आम्हाला हे लादायचं नाहीये. आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल.
0: राज्य सरकारने या अधिवेशनात पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,607 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेनं काल मंजूर केल्या. या मागण्यांवरच्या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिल्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आल्या. पुण्यातल्या पाषाण इथल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाची चौकशी केली जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. पाषाण इथल्या प्रकल्पातून पाण्याचं पुरेसं शुद्धीकरण होत नसल्याबाबत आमदार उमा खापरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठीची आवश्यक विकास कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही सामंत यांनी दिली. एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामं प्राधान्यानं पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. एल निनोमुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य पाणी टंचाई परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी सरकार सज्ज आहे. एल निनोचं संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला काल सुरुवात झाली. या अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. सर्व पात्र मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन विविध ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागातील ज्येष्ठ वृत्त निवेदक मनोज क्षीरसागर आपल्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले. आकाशवाणी सांगली केंद्रातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि नागपूर केंद्रातही वृत्त निवेदक म्हणून काम केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ दिग्दर्शिका अभिनेत्री विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. नाट्यवर्तुळात

0: या नावानं अत्यंत आदरानं ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर आपली अमिट छाप सोडली आहे. रंगायन या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला एक नवी नाट्यभाषा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक समज मिळवून दिली. अत्यंत शिस्तीच्या शिक्षिका आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक अभिनेते आणि नाट्यकर्मींच्या अनेक पिढ्या घडवल्या. भारतीय रंगभूमीला जागतिक ओळख देत ती जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात विजयाबाईंनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याचा हा परिचय.
1: विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोद्यामध्ये झाला. मुंबई विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. बॅरिस्टर सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं रंगभूमीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली. रावसाहेब पेस्तनजी यासारखे चित्रपट, स्मृतिचित्रे सारख्या मालिकांच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातही त्यांनी आपला महत्वपूर्ण ठसा उमटवला. जिम्मा हे त्यांचं आत्मचरित्र देखील नाट्यरसिकांमध्ये प्रसिद्ध आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मराठी रंगभूमीला आधुनिक विचार देत अनेक नाट्यकलावंत घडवणाऱ्या विजयाबाई यांच्या निधनाबद्दल नाट्यक्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.
0: अन्न आणि औषध प्रशासन विभागानं पुणे तसंच कोल्हापूर जिल्ह्यात नुकतीच विशेष तपासणी मोहीम राबवली. या अंतर्गत दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. यात सुमारे 13,71,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे. इंग्लंडमधील चेस्टर ली स्ट्रीट इथल्या रिव्हर साईड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता हा सामना सुरू होईल. राज्यात गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी जवळजवळ सगळाच जून महिना तसा कोरडाच गेला, त्यामुळे खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील पाऊस आणि पेरण्यांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पावसाचा जोर नसल्याने पेरणीसाठी जे पोषक वातावरण तयार न झाल्याने सर्वच ठिकाणची शेती कामे रखडलेली आहेत. बी बियाणे व खतांची साठवण शेतकऱ्यांनी केली असून पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली आहे. जून महिना संपला तरी पुरेसा पाऊस न झाल्याचा परिणाम शेतीशी निगडीत असणाऱ्या अर्थचक्रावर झाल्याचे दिसून येत आहे. कोयना धरणासह सर्व धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने सर्वच ठिकाणांवरील शेतीसाठीचे सिंचन शासनाने बंद केले आहे. धरणातील उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठीच वापरण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू झाला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. महाबळेश्वर व पाटण तालुका वगळता उर्वरित 9 तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आकाशवाणीसाठी गिरीश चव्हाण, सातारा.
0: हवामान. राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला असून आगामी काळात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक जिल्ह्यातही मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जयम अभ्यंकर यांना उमेदवारी. गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: श्रोतेहो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 7:20 झाले आहेत.

श्रोते हो एक गाणे ताजेतवाने अंतर्गत आपण ऐकत होतात आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 50 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रातील राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, ग्रामीण व इको टुरिझमला दिले जाणारे प्रोत्साहन, सार्वजनिक व खासगी भागीदारीचे उपक्रम, शाश्वत पर्यटनाची संकल्पना तसेच भविष्यातील पर्यटन विकासाच्या संधी या सगळ्यांविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. पर्यटन हे केवळ प्रवासाचं माध्यम नसून रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि सांस्कृतिक वारशाचं जतन या सगळ्यांचं प्रभावी साधन आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जागतिक पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनवण्यासाठी MTDC कोणती पावलं उचलत आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटणी सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: आता खूप स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत, तर याच्यामध्ये आपण म्हणतो की एक डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाईन बुकिंग, तर या माध्यमाचा MTDC कसा वापर करते?
1: आता आपण पाहावं की जी वेबसाईट, जे संकेतस्थळ आहे MTDC च, ते आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने विकसित केलेलं आहे. www.mtdc.co.in या नावाचं ते संकेतस्थळ आहे. त्यावरती आम्ही अत्यंत साध्या सहज पद्धतीने कुणालाही, म्हणजे ज्याला युजर फ्रेंडली म्हणू, अशा प्रकारची एक वेबसाईट तयार केलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला कुठला तुम्हाला प्रकार हवा आहे, म्हणजे तुम्हाला हेरिटेज टुरिझम करायचं आहे की नेचर टुरिझम करायचं आहे, ॲग्रो टुरिझम करायचं आहे, त्या त्या क्षेत्राशी संबंधित प्लॅटफॉर्म निर्माण केलेले आहेत आणि ते निरनिराळे ऑप्शन्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचा आधार घेऊन बुकिंग करावं असं अपेक्षित आहे. तर डिजिटली त्या व्यतिरिक्त आम्ही ज्या आमच्या जलपर्यटनाच्या नवीन सुविधा निर्माण झालेल्या आहेत, नाशिकचा बोट क्लब हा अतिशय सुप्रसिद्ध झालेला आहे की जिथे आम्हाला साधारणपणे वर्षाला 2 कोटी रुपयापर्यंत फायदा मिळतो, म्हणजे हे लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल. त्याचप्रमाणे कोयना धरणावरती जे आमचं जलपर्यटन केंद्र सुरू झालेलं आहे ते सुद्धा अतिशय सुंदर आहे. पण ही आपल्या माध्यमातून ही बाब जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. गोसीखुर्द हा नागपूर विभागातला सुद्धा जो एक मोठा प्रकल्प नजीकच्या काळात कार्यान्वित होत आहे, तर हे जे जलपर्यटन आहे त्यामध्ये आम्ही खूप सुरक्षितरित्या आणि उत्तमरित्या लोकांना सुविधा निर्माण करून दिलेली आहे. तर त्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, तत्सम प्रकारचे जे प्लॅटफॉर्म आहेत, त्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आम्ही ह्या सगळ्या सुविधा आता आणत आहोत. आणि आज मी तिला आमचं 100% ऑनलाईन बुकिंग हे आमचं अचीव झालेलं आहे. म्हणजे जरी एखादा पर्यटक वॉक इन पद्धतीने जरी एखाद्या रिसॉर्टला किंवा ह्या ॲक्वॅटिक टुरिझमच्या जागी गेला, तरी सुद्धा त्याला तिथे ऑनलाईन पद्धतीनेच फिजिकली का होईना आम्ही तिथे अनिवार्य करतो आणि त्यामुळे आमचा उत्पन्नाचा भाग सुद्धा खूप वाढलेला आहे. मला सांगायला आनंद वाटेल की जी शासकीय महामंडळ आहेत त्यामध्ये आम्ही खूप अग्रणी जरी नसलो तरी सुद्धा गेल्या वर्षीचा आमचा प्रॉफिट जो आहे तो साधारणपणे 4.80 कोटी रुपयापर्यंत आहे, पण हे 5-1 कोटी रुपयापर्यंतचं उत्पन्न मिळू शकलेलं आहे.
0: नक्कीच. पुन्हा एकदा सगळ्या पायाभूत सुविधा किंवा सगळ्या प्रकारचं ज्या सुविधा आपण पर्यटकांसाठी देत आहोत, ऑनलाईन बुकिंग अवेलेबल आहेत, सर याच्यामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये अशी कुठली आव्हानं आहेत का की ज्याला सामोरं जावं लागतं?
1: आव्हानं जर आपण म्हणू तर तसं हे खेळीमेळीची स्पर्धा या दृष्टीने मी ह्या गोष्टीकडे बघतो. म्हणजे जे ब्रँडेड हॉटेल्स आहेत, आपल्याला सगळ्यांना ह्या चेन्स माहिती आहेत, ताज ग्रुप असेल, ओबेरॉय असेल, लीला ग्रुप असेल, तर ह्यांचं जे व्यवस्थापन आणि जी प्रोफिशियन्सी असते त्या स्तरावरची प्रोफिशियन्सी आमच्याकडे नसते. त्यामुळे एक जाणीवपूर्वक आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे की 2020 साली आम्ही सार्वजनिक भागीदारीचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्या अंतर्गत 5 ठिकाणच्या आमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आम्ही खासगी भागीदारांकडे निविदेच्या प्रक्रियेद्वारे सोपवलेल्या आहेत. यामुळे

0: यामध्ये महाबळेश्वर, माथेरान, ताडोबा ही मुख्य स्थळं मी सांगू शकेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मिडभाव हे सुद्धा ठिकाण यामध्ये समाविष्ट आहे. तर यात अपेक्षित हेच आहे की जे असे प्रोफिशियंट ऑपरेशनल पार्टनर्स आहेत त्यांना निवडणं आणि त्यांच्याकडून व्यवस्थापन करणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. आणि ही महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे की भारतातल्या अनेक राज्यांपेक्षा बहुतेक बाबींमध्ये आपण आघाडीवरती असतो. तर हा प्रयोगसुद्धा आम्ही आघाडीवरती आहोत आणि हा प्रयोग करतेवेळी आम्हाला अनेक आव्हानं स्वीकारावी लागली की जसं की त्या मोठमोठ्या ज्या जागा आहेत 75 सालाच्या दरम्यान आमच्याकडे आलेल्या त्या जागांमधले आमचे ताबे वहिवाटी, त्या ठिकाणचं विकास आराखड्यामधलं आरक्षण, त्या ठिकाणची अनुज्ञेयता, त्यानंतर त्या ठिकाणची दळणवळणाची साधनं, तिथले पाणी पुरवठ्याची साधनं, विद्युत पुरवठ्याची साधनं, ह्या सर्व बाबी आणि तिथल्या स्थानिक नागरिकांचा सहभाग म्हणजे त्यांना हे आपलं ठिकाण म्हटलं पाहिजे असा आमच्यासाठी एक मोठा आव्हानाचा भाग होता. पण मला खूप आनंद वाटतोय की जिथे जिथे आमचं MTDCचं रिसॉर्ट बांधलं गेलेलं आहे किंवा एखादं पर्यटन स्थळ विकसित केलेलं आहे तर स्थानिक नागरिक हे कायम आमच्याकडे आदराने आणि सहकार्याच्या भावनेने बघतात. कारण MTDCच्या ह्या सुविधेमुळं आम्हाला सुद्धा रोजगार मिळतोय आणि आमचंही पर्यटन छोट्या प्रमाणात आम्ही होमस्टे करू शकतोय, आम्ही निवास न्याहारीच्या योजना करू शकतोय अशा प्रकारचे लोकांची भावना आहे. तर आव्हानांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करतेवेळीची जी आव्हानं आहेत ती नियमित आव्हानं तर आहेतच, पण बिझनेसची पण आव्हानं आहेत की दिवसेंदिवस आपण बघतोय मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग हा भारताबाहेर पर्यटनाला जास्त उत्सुक आहे. आणि महाराष्ट्रात आपण जर बघू तर भारतातला जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आपला नंबर 7वा आहे. उत्तर प्रदेशचा नंबर डोमेस्टिक टुरिझममध्ये पहिला आहे. आपण फॉरेन टुरिझममध्ये पहिले आहोत पण डोमेस्टिकमध्ये आपण 7वे आहोत. तर 7वा असण्याचं कारण आता उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की राम मंदिर विकसित झालेलं आहे, कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं आणि आग्रा मुख्य म्हणजे ताजमहल हे त्यांचं मोठं ठिकाण आहे. आता आपण पाहत असाल की सध्या जी पर्यटनाची जी आम्ही ॲडव्हर्टाईजमेंट कॅम्पेन जे राबवलं ते कॅम्पेनसुद्धा अगदी न्यूयॉर्कच्या सर्कलमध्ये त्या स्क्वेअरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखवलं जातं आणि सगळ्या लोकांनी खूप ऍप्रिशिएट केलं. आज बसेसवरती सुद्धा किंवा अन्य ठिकाणी सुद्धा आपण बघत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पर्यटनाचा आराखडा लोकांसमोर मांडतो आहोत आणि हा आराखडा देतेवेळीच त्यांना चांगल्या सुविधा द्यायला पाहिजेत. आमचे रिसॉर्ट हे उत्तम असले पाहिजेत आणि ते अगदी आम्हाला 5-स्टार लेवलला जरी नेता नाही आले तरी आम्ही ते किमान 3-स्टार स्तरावरती तरी न्यायला पाहिजेत. हे मोठं आव्हान आमच्यासमोर आहे आणि ते आव्हान आम्ही सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सहभागाने पेलतो आहोत.
1: नक्की सर, खरंच खूप स्वागतार्ह ही गोष्ट आहे की एवढ्या याच्यामध्ये सुद्धा की काय त्रुटी आहेत आणि काय केलं पाहिजेत याच्याविषयी सुद्धा आपण विचार करत आहात. सर, याच्यामध्ये आता पुढील भविष्यासाठी सर कुठले मोठे उपक्रम आहेत का की ज्याच्याविषयी तुम्हाला सांगावं असं वाटतं या प्लॅटफॉर्मवरून आपल्या?
0: आता सर्वप्रथम तर MTDCचं आमचं जे कार्यालय आहे ते आम्ही हुतात्मा चौकामध्ये एका हेरिटेज इमारतीमध्ये हलवत आहोत. LIC ची ही जागा आम्हाला अतिशय अल्प भाडेदारामध्ये प्राप्त झालेली आहे आणि त्या जागेमध्ये आम्ही स्थिरावत आहोत. खूप सुंदर अशी ती इमारत आहे. ते म्हणजे ते एक आमचं ऑफिस हेच एक मोठं आकर्षण असणार आहे. हा पहिला भाग झाला म्हणजे जो मुंबईत मनुष्य येईल त्याला तिथे आपल्याला स्थिरावायला मदत होईल. त्यानंतर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही मुंबई शहराचं एक पर्यटन हब म्हणून विकसित करण्याचं प्रयोजन केलेलं आहे आणि एलिफंटासह हा सगळा जो मुंबई शहराच्या पर्यटनाचा अनुभूती चांगली येईल यामध्ये गोराई येथे आमची मोठी जागा आहे. 130 एकर जागा आहे. त्या ठिकाणी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक पर्यटन केंद्र विकसित होत आहे. त्यानंतर मला सांगायला खूप आवडेल की आपल्या भारतातला पहिलाच आपण म्हणू आणि आशिया खंडातला सुद्धा एक 4-5 प्रकल्पांनंतरचा पहिला प्रकल्प असेल की जो आम्ही करतो आहोत. आम्हाला भारतीय नौसेनेने INS गुलदार हे जहाज आम्हाला दिलं. सेवानिवृत्त झालेलं युद्धनौका आहे ती ती आम्हाला दिली. ती आम्ही कारवारवरनं महाराष्ट्रात आणली. विजयदुर्ग बंदरामध्ये ती पार्क करून ठेवली होती आणि आम्ही 18 मे रोजी ती जहाज निवती रॉक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्लीच्या समोर ही जहाज समुद्र तळावरती 7 नॉटिकल मैल अंतरावरती आम्ही ती समुद्र स्थळावर स्थापित

0: केली म्हणजे 22 मीटर खोल ती बुडवली आणि त्याच्या मागचं प्रयोजन असं आहे की तिथे हार्ड सरफेस मिळाल्यानंतर आजूबाजूला जे कोरल्स आहेत प्रवाळ आहेत ते प्रवाळ तिथे 1 ते 1.5 वर्षामध्ये विकसित होतील आणि ते विकसित झाले की आम्ही काय करणार आहोत आमची निवती तारकर्ली आणि वेंगुर्ला ह्या 3 ठिकाणी ज्या जेटीज आहेत त्या जेटीवरून आम्ही पर्यटकांना स्पीडबोटनी त्या 7 नॉटिकल माईल म्हणजे सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती नेणार लोकांना अर्धा तासाचा समुद्रात प्रवास करून त्या ठिकाणी एक बार्ज असेल, बार्ज म्हणजे मोठी जागा असेल की जिथे रेस्टॉरंट असेल आणि ती रिसिव्हिंग जागा असेल, त्या जागेवरती लोकांना आम्ही तिथे नेणार आणि तिथून जे लोक खूप साहसी आहेत त्यांना स्कुबानी त्या खाली बोटी जिथं बोट बुडवलेली आहे तिथे नेणार आणि ते कोरल्स बघणार, बोटीचा अनुभव घेणार आणि जे लोक कमी साहस करू इच्छितात त्यांच्यासाठी एक सबमरीन आम्ही माझगाव डॉकच्या मदतीने बांधत आहोत आणि ती 112 कोटी रुपयाची सबमरीन बांधणीचं काम सुरू झालेलं आहे. नजीकच्या वर्षभरामध्ये ती सबमरीन अस्तित्वात येईल, बोटिंग अस्तित्वात येईल आणि हा पावसाळा संपल्याबरोबरच जे पर्यटक स्कुबा करायला उत्सुक आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा तयार झालेली दिसते.
1: नक्की सर, हे अजून ऐकायचं आहे. खरं तर हे ऐकल्यावर असं वाटतं की आत्ताच पर्यटनाला बुकिंग करून आपण सुरुवात केली पाहिजे. पण याच बरोबरीने खूप महत्वाचं असं आहे सर की जेव्हा आपण पर्यटनाला जातो तो निसर्ग त्याची काळजी घेणं ही एक म्हणजे पर्यटकाची सुद्धा जबाबदारी आहे. तर त्याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं?
0: रिस्पॉन्सिबल टुरिझम आणि सस्टेनेबल टुरिझम असे आता खूप महत्वाचे विषय आहेत की ज्यामध्ये माझं सगळ्यांना आवाहन असेल की आपण पर्यटन करतोय तर त्याचा आनंद आपण घ्यावा, पण दुसऱ्याला त्याची गैरसोय होऊ नये हा फार महत्वाचा भाग आहे. आपण बघतो की खास करून पर्यटन स्थळांच्या जागी पार्किंगची कमी व्यवस्था असते किंवा जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर सगळ्यांना आव्हान असेल की आपण या गोष्टींपासून पार्किंग जबाबदारीने करावं, ज्या काही जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ठिकाणीच करावं, प्लॅस्टिक आपण प्रतिबंधित करावं आणि जी विद्युत व्यवस्था असते तर पर्यटकांना तेही आव्हान राहील की आपण कुठल्या तरी रिसॉर्टला राहतोय, कुठल्या तरी हॉटेलला राहतोय, तर मी पैसे दिलेले आहेत तर मी तिथला गिझर चालू ठेवेल, मी तिथे लाईट पण चालू ठेवेल, बाहेर पडताना मी दुर्लक्ष करेल, अशा प्रकारची भावना खरं म्हणजे टाळणं गरजेचं आहे. आणि सर्वांनी आपल्या सोबत येणाऱ्यांना, आपल्या पाठीमागून येणाऱ्या लोकांना, आपल्या पुढच्या पिढ्यांना हा वारसा द्यायचा आहे. त्या ठिकाणचं जे वृक्ष आहेत, त्या ठिकाणची जी फ्लोरा आणि फौना ज्याला आपण म्हणतो, जी झाडी आहेत, पशुपक्षी आहेत, या सगळ्या कुणालाही त्रास होणार नाही आणि आपलं निसर्गाचा आनंद आपणही घेऊ आणि सर्वांना देऊ आणि तिथले जे स्थानिक मंडळी आहेत आणि त्यांच्या ज्या स्थानिक कलाकृती आहेत त्या आपण खरेदी करून त्यांच्याबरोबर जेवण करून त्यांच्या तिथल्या व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन त्यांना आपण दिलासा द्यायला पाहिजे. तिथल्या सुविधा आपण जास्तीत जास्त वापरायला पाहिजे आणि हे पर्यावरणपूरक आणि लांब टिकणारं असं पर्यटन विकसित करायला पाहिजे.
1: अगदी खरं आहे सर. अगदी एका वाक्यात जर आपला एखाद्या पर्यटकाला तुम्हाला एखादा संदेश द्यायचा असेल तर काय सांगाल?
0: जबाबदार पर्यटक.
1: वा, खूप छान सर. आता इथे तुम्ही आलात आणि ज्या पद्धतीने खरं तर ह्या पायाभूत सुविधा कशा असतात हा 50 वर्षांचा प्रदीर्घ आढावा सांगितला, उपक्रम सांगितले, वेगवेगळी आव्हानं सांगितली आणि एक जबाबदार पर्यटक कसा असावा याविषयी आम्हाला माहिती दिली, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप आभार मनापासून.
0: धन्यवाद
2: श्रोते हो. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय व एक नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 7:40 झाले आहेत.

0: श्रोते हो आपण ऐकत होतात पद्मजा फेणानी जोगळेकर यांनी गायलेली अनिल कांबळे यांची ही गीतरचना. संगीत होतं आनंद मोडक यांचं.
1: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
2: तात्या दाढ लय दुखालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.

श्रुती वापण ऐकत होतात अनुराधा पौडवाल आणि अरुण दाते यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं हे गीत. गाणी मनातली हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आणि या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस.

श्रोते हो, आपण ऐकत होतात पद्मजा फेणानी जोगळेकर यांनी गायलेली विंदा करंदीकर यांची ही रचना. संगीत होतं यशवंत देव यांचं. गाणी मनातली हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, आता काही क्षणातच म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. सकाळी ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात, हे हिंदी बातमीपत्र.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेसेशकियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत रोजगार

आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 म्हणजेच VBG रामजी कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वेगवेगळ्या मंत्रालयांच्या सचिवांशी संवाद साधला. हा संवाद मुख्यत्वे व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेसाठीच्या सुधारणा आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या मुख्य विषय सूत्रावर आधारित होता. संपूर्ण सरकार दृष्टिकोन आणि विविध विभागांदरम्यान समन्वयातील अडथळे दूर करण्यावर पंतप्रधानांनी या बैठकीत भर दिला. विभागांमधील परस्पर समन्वयन आणि निर्णय प्रक्रियेसाठी पीएम गतिशक्ती या मंचाचा प्रभावी आणि व्यापक उपयोग करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींची माहिती दिली. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. यासंदर्भातील सर्व मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवले जावेत या भारताच्या भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम आशियात शाश्वत शांतता आणि स्थैर्य तसंच सुरक्षित नौवहन आणि व्यापार सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाईची आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ताकाईची यांची ही पहिलीच अधिकृत भेट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्या उद्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल ग्रीसचे अर्थमंत्री किरियाकोस पिएराकाकीस यांच्यासमवेत चर्चा केली. आर्थिक सेवा, फिनटेक, डिजिटल पेमेंट्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्य वाढवून भारत आणि ग्रीस यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून 19 किलोग्राम वजनाच्या सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची दर कपात करण्यात आली आहे. ही दर कपात आजपासून लागू होईल. आज देशभरात डॉक्टर्स दिन आणि सनदी लेखापाल दिवस साजरा होत आहे. उत्तम आरोग्य आणि जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता यानिमित्तानं व्यक्त केली जाते. तर सनदी लेखापाल आर्थिक कार्यक्षमता आणि कायदेशीर नियमांचं पालन करण्याची क्षमता सातत्यानं वाढवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जनरल धीरज सेठ यांनी काल 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 4 दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. जनरल सेठ हे पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएचे माजी विद्यार्थी असून डिसेंबर 1986 ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले होते. जयपूरमध्ये आजपासून 29व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेला सुरुवात होत आहे. 2 दिवसांच्या या परिषदेचं विशेष सूत्र विकसित भारत 2047 AI डेटा आधारित आणि सुरक्षित डिजिटल प्रशासन असं आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ई गव्हर्नर पुरस्कार दिले जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं जन्माच्या आधारे मिळणारं नागरिकत्व रद्द करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्द ठरवला आहे. यामुळे अमेरिकेत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपोआप अमेरिकेचं नागरिकत्व देणाऱ्या या कायद्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ट्रम्प विरुद्ध बारबरा या खटल्यात न्यायालयानं 6-3 अशा बहुमतानं हा कार्यकारी आदेश बेकायदेशीर ठरवला आहे. हा आदेश अमेरिकेच्या संविधानातील 14व्या घटनादुरुस्तीचं उल्लंघन करत असल्याचा निष्कर्ष सरन्यायाधीशांसह इतर 4 न्यायाधीशांनी नोंदवला. भारतानं 26 देशांची स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारांवर स्वाक्षरी केली आहे. इतर देशांसोबत अनेक करारांवर सध्या वाटाघाटी सुरू आहेत. सुरक्षित, सुव्यवस्थित आणि कायदेशीर स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी

0: द्विपक्षीय सहकार्याची गरज आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मानव संसाधन मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांची पहिली तुकडी उद्या भगवती नगर इथल्या बेस कॅम्प इथून रवाना होईल. नायब राज्यपाल आणि अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा पहाटे 4 वाजता या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. 57 दिवस चालणारी ही यात्रा पारंपरिक नुनवान पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गावरून सुरू होईल. पेट्रोल डिझेल आणि विमानसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर आजपासून सुरू होणाऱ्या 15 वड्यासाठी निर्यात शुल्काच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवर 4 रुपये प्रति लिटर शुल्क आकारलं जाईल. डिझेलवरील शुल्क 14 रुपयांहून कमी करून 8.5 रुपये करण्यात आलं आहे. तर हवाई उड्डाणांसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 7.5 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलं आहे. आखाती देशातील संघर्षामुळे महत्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्कातील सवलत 15 जुलैपर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोकेमिकल्सची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ही सवलत देण्यात आली होती. सध्या परिस्थिती सामान्य होत आहे, मात्र या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रासाठी सुरळीत कामकाज सुनिश्चित होणार आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी त्या एक होत. रंगायन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवी दिशा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक दर्जा मिळवून दिला. बॅरिस्टर सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण पुरुष, हैवदन आणि वाडा चिरबंदी ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं या वर्षाच्या शेवटी जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई खेळांसाठी 15 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान होणाऱ्या 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होईल. चेस्टरली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाइड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10 वाजता सामना सुरु होईल. या मालिकेनंतर भारत इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची देशभरात आगेकूच सुरू आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विविध भागात तसंच गोवा, कर्नाटक, केरळ, ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांनी घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ट्यून केलं आहेत आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: दुधते छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: आपल्याला आपलं जीवन जर सुखी करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ज्ञान आवश्यक आहे, आणि हे ज्ञान आपण वाचन, श्रवण, चिंतन, मार्गदर्शन, साधना याद्वारे मिळवायचं असतं। वाचन, श्रवण, मार्गदर्शन याशिवाय चिंतन करण्याची कुवत आपल्यामध्ये येत नाही। कुणीही मनुष्य चिंतन करू शकत नाही, तो चिंता करेल पण तो चिंतन करू शकत नाही। चिंतन करण्यासाठी एक बेस लागतो। एक उदाहरण म्हणून सांगतो की झाडावरून फळ खाली का पडलं याचं चिंतन कुणीतरी करू शकत नाही। फळ खाली का पडतं हा प्रश्न सर्वांनाच पडत नाही, कारण ते चिंतन करण्याची कुवत सर्वांमध्ये नसते। ती कुवत आयझॅक न्यूटन यांच्याकडे होती, कारण त्याला बेस होता, त्याच्याकडे अभ्यास होता, अगोदरच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा त्याच्याकडे अभ्यास होता, त्यामुळे त्याला तो बेस होता, आणि त्यातूनच त्यानं गुरुत्वाकर्षणाचा फार मोठा शोध लावला। त्यानं जो अभ्यास केला होता त्याच्यातून त्याच्याकडे चिंतन करण्याची कुवत आलेली होती, आणि म्हणून चिंतन हा चिंतामणी आहे असं जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगत असते। चिंतन हा चिंतामणी आहे कारण तुमच्या सर्व चिंतांचा नाश करण्याचं, तुम्हाला सुखी करण्याचं विलक्षण सामर्थ्य या चिंतामणीत आहे। हा चिंतामणी तुम्ही जर नीट हाताळलात तर तो तुम्हाला सुखी करू शकतो। सांगायचा मुद्दा असा की चिंतन करण्यासाठी माणसाजवळ एक बेस लागतो, चिंतन करण्याची त्याच्याजवळ कॅपॅसिटी हवी। ती कधी येते? तर त्यासाठी श्रवण केलं पाहिजे, त्यासाठी वाचन केलं पाहिजे, मार्गदर्शन मिळालं पाहिजे, त्यासाठी साधना केली पाहिजे। यातील प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे, आणि ही प्रत्येक गोष्ट चिंतन करण्याची कॅपॅसिटी येण्याकरता केली पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की या प्रत्येक गोष्टीनंतर तुम्ही मनन केलं पाहिजे। श्रवण केल्यावर मनन केलं पाहिजे, वाचन केल्यावर मनन केलं पाहिजे, अभ्यास केल्यावर मनन केलं पाहिजे, सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळाल्यावर मनन केलं पाहिजे। मनन ही गोष्ट चारही गोष्टीनंतर केली पाहिजे। नुसतं ऐकलं की प्रगती होईल असं नाही। हजारो माणसं जीवनविद्येचं ज्ञान ऐकतात पण त्याचं त्यांनी मनन केलं पाहिजे। प्रत्येक गोष्टीनंतर मनन आवश्यक आहे। शिवाय श्रवण कुठलं करायचं हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्हाला ज्या क्षेत्रात प्रगती करायची आहे त्या क्षेत्रातील श्रवण केलं पाहिजे। ज्याला वकिलीचा अभ्यास करायचा आहे त्यानं डॉक्टरीचा अभ्यास करून कसं चालेल? त्यातही क्रिमिनल कोर्टाचा अभ्यास करणाऱ्या वकिलानं सिव्हिल कोर्टाच्या अभ्यासाचं श्रवण करून कसं चालेल? काही लोक सांगतात आम्ही श्रवण भक्ती करतो। मी त्यांना विचारतो अहो श्रवण भक्ती करता म्हणजे तुम्ही काय करता? म्हणतात आज याचं कीर्तन ऐकतो, उद्या त्याचं प्रवचन ऐकतो,

ही झाली यांची श्रवणभक्ती. याला वास्तविक श्रवणभक्ती म्हणत नाहीत, तर श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध गेले भेदाभेद निवारुनी. तुमच्या ठिकाणी असलेला भेदाभेद आहे, दुजाभाव आहे, त्याचा नाश झाला पाहिजे आणि म्हणून श्रवणभक्ती पाहिजे. म्हणून मंत्रेची वैरी मरे तरी का बांधावी कट्ट्यारे, रोग जाय दूध साखरे तरी निंब का सेवावा. तैसा मनाचा मार न करिता, इंद्रिया दुःख न देता, मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. तुमचं 85% हे श्रवणानं होतं, पण ते अलबत्या गलबत्याचं श्रवण करून होणार नाही. अलबत्या गलबत्याचं ऐकून तुमच्या अंधश्रद्धेत अधिकच वाढ होईल आणि त्यानं काहीही फायदा होणार नाही. श्रवण जसं आवश्यक आहे तसं वाचनही आवश्यक आहे, पण ते आपल्या अभ्यासाचं, आपल्या उद्योगाचं, आपल्या व्यवसायाचं, आपल्या साधनेला आवश्यक असं जेव्हा तुम्ही वाचन कराल तेव्हाच तुमची प्रगती होईल. अहो, जगामध्ये जेवढे म्हणून ग्रंथ आहेत ते सर्व तुम्ही वाचणार का? एक ज्ञानेश्वरी जरी वाचायची म्हटली तरी भल्या भल्यांच्या नाकी नऊ येतात. नुसतं पारायण करणारे लोक आहेत, पण ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओळीचा अर्थ लक्षात घेऊन वाचायचं असं कोण करतो? लक्षात घ्या की मार्गदर्शन हेही जर परफेक्ट असेल तर अभ्यास व्यवस्थित होतो. एखाद्या ठिकाणी जाताना त्या मार्गावर चार वाटा फुटलेल्या असल्यास तिथं जर तुम्हाला अचूक मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही त्या मुक्कामाला पोहोचता. तसं परमार्थात जर अचूक मार्गदर्शन मिळालं तरच तुमचा अभ्यास व्यवस्थित होतो आणि व्यवस्थित अभ्यासानं तुम्हाला सर्व काही प्राप्त होतं. म्हणून असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे असं म्हटलेलं आहे. तुकाराम महाराजांनी जो अभ्यास केला, जी त्यांनी साधना केली, ते तुम्ही करणं शक्यच नाही. ते उंच अशा भंडाऱ्या डोंगरावर जायचे, त्या ठिकाणी ते बसायचे आणि साधना करायचे. मग त्यांची धर्मपत्नी आवली त्या ठिकाणी जेवण घेऊन जायची आणि अक्षरशः ती त्याला जेवण भरवायची, नाहीतर त्याला उपवास घडत होते. ते उपवास करत नव्हते तर त्यांना उपवास घडत होते. उपवास करणं आणि उपवास घडणं यात फरक आहे. खरे शास्त्रज्ञ जे असतात त्यांना असे उपवास घडत असतात, ते उपवास करत नाहीत. संशोधन करत असताना त्यांना वेळेचं भान नसतं आणि जेवणाचंही भान नसतं. आपल्याला कुणी डिस्टर्ब करायचं नाही हे त्यांनी सांगून ठेवलेलं असतं. त्यांच्या पुढ्यात जेवणाचं ताट आणून ठेवायचं, ते जेवले नाहीत तर ते ताट उचलून न्यायचं. अशा तऱ्हेनं या शास्त्रज्ञांना उपवास घडत असतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की अभ्यासाला पर्याय नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही. अभ्यासी गोष्टच अशी आहे की त्याला काहीही अशक्य नाही. म्हणून जीवनविद्या सांगते, प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय. अभ्यास म्हणजे तप, अभ्यास म्हणजे तपश्चर्या. ज्ञानेश्वर माऊलींनी अभ्यास हा शब्द वापरला, त्याचप्रमाणे तुकाराम महाराज यांनी सुद्धा अभ्यास शब्द वापरला. ते म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून तू मज ठाई अभ्यास मिळ. जीवनविद्या सांगते, अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. हे फक्त मुलांसाठीच नाही तर ते सर्वांना लागू आहे. ज्याला आपण साधना असं म्हणतो त्या साधनेचा अभ्यास करावा लागतो. सद्गुरूंनी दिलेल्या मार्गदर्शनाचा अभ्यास करावा लागतो. वास्तविक अभ्यासाला काहीही कठीण नाही. अभ्यासानं आपण सर्व काही मिळवू शकतो. लोक चंद्रावर गेले त्या अभ्यासाच्या जोरावर गेले. त्यांनी जो त्यासाठी अभ्यास केला ती त्यांची तपश्चर्या होती. त्या अभ्यासाला तपश्चर्या म्हणतात. झाडाखाली बसून ध्यान लावणं म्हणजे तपश्चर्या नव्हे, तर तपश्चर्या म्हणजे अभ्यास, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जीवनविद्या सांगते की आपल्या राष्ट्रातील लोकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं हिंदुस्तान हे राष्ट्र सर्वार्थानं आणि

0: सर्वांगानं प्रगतीपथावर जायला हवं असेल तर प्रत्येकानं अभ्यास केलाच पाहिजे. नशिबात असेल तसं घडेल असं म्हणाल तर तुम्ही आत्ता ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच राहाल. मी हे का सांगतो आहे की ज्याला आपण चिंतन म्हणतो ते चिंतन करणं, नामस्मरण करणं किंवा प्रार्थना करणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या गोष्टी नाहीत. या सामान्य गोष्टी नाहीत. कुणीही उठावं आणि नामस्मरण करावं इतकं ते सोपं नाही. वास्तविक सर्व संत सांगून सांगून कंटाळले. तुकाराम महाराज यांनी तर हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका असं म्हटलेलं आहे. सांगायचा मुद्दा नामस्मरण करणं, विश्वप्रार्थना म्हणणं, चिंतन करणं सोपं नाही. हा अभ्यास आहे, तो एकदा करून चालत नाही, त्यासाठी तो पुन्हा पुन्हा करावा लागतो हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:55 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत लख लख चंदेरी हा कार्यक्रम. या कार्यक्रमाअंतर्गत आज ऐकूया काही मराठी चित्रपट गीतं.

0: श्रोते हो आपण ऐकत होता स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली माळे यांच्या युगलस्वरात सावता माळे यांचं हे गीत मध्यम वर्ग या चित्रपटाला संगीत होतं गुणवंत सेन यांचं.
1: स्वप्नील माझे सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. स्वप्नील माँ मैं सब तमाम
2: सचिन
3: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
4: दहा लाखांची लॉटरी मला. वाव
5: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
6: आरबीआय सांगते
7: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आणि या प्रसारण सभेमध्ये आपल्या सोबत आहे.

मी रेवा देवरस. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत मंगेश बोरगावकर आणि कीर्ती किल्लेदार यांच्या युगलस्वरात गुरु ठाकूर यांची ही रचना. मंगलाष्टम कम वन्स मोर या चित्रपटाला संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत होतात वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सौमित्र यांची गीतरचना. ऑक्सिजन या चित्रपटाला संगीत होतं अजय अतुल यांचं. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम क्रीडांगण.

नमस्कार श्रोतेहो, क्रीडांगण हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. श्रोतेहो, मागच्या आठवड्यापासून आपण मल्खांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मधुरा लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहात. मागच्या भागात आपण मल्खांब या खेळाचा इतिहास काय आहे, या खेळाचे जनक कोण, मल्खांबाचे प्रकार कोणते आणि किती आहेत, या खेळाचं स्वरूप कसं असतं याविषयी अगदी सविस्तर जाणून घेतलं. आता या खेळाच्या स्पर्धा कुठं आणि कशा घेतल्या जातात, किती वेळात आणि कसं सादरीकरण करायचं असतं, परीक्षण कसं केलं जातं याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऐकूया मुलाखतीचा पुढचा दुसरा भाग.

0: ताई, स्पर्धात्मक मलखांब याविषयी काय सांगाल?
1: पूर्वी जो काही कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार होता तो आता स्पर्धात्मक झाला आणि गेली एक 45 वर्ष होऊन गेली की त्याच्या स्पर्धा राष्ट्रीय स्तरापर्यंत आणि जागतिक लेवललाही होत आहेत. तर स्पर्धात्मक मलखांबामध्ये मगाशी मी म्हटलं तसं मूळ मलखांबाचे 3 प्रकार सादर केले जातात स्पर्धात्मक मलखांबामध्ये, की पुरलेला मलखांब, दोरीचा मलखांब आणि टांगता मलखांब. एक 8 वर्षापूर्वीपर्यंत असं होतं की मुलींकरता फक्त दोरीवरचा मलखांब स्पर्धात्मक करता होता आणि मुलांकरता पुरलेला मलखांब आणि टांगता मलखांब हे 2 साधन प्रकार होते. पण मागची 8 वर्ष बदल असा झालाय की मुलींकरताही पुरलेला मलखांब अनिवार्य झालाय. मुलींनीही पुरलेल्या मलखांबावरतीही आपला संच सादर करायचा आणि दोरीच्या मलखांबावरतीही करायचा, आणि मुलांनी पुरलेला मलखांब, टांगता मलखांब आणि दोरीच्या मलखांबावरती संच सादर करायचा. आता मगाशी पुरलेला मलखांबाचं मी म्हणाले तसं सागवानी आणि शिसवी लाकडाचा, तसंच टांगता मलखांब जो असतो तो शिसवी किंवा सागवानी लाकडाचाच असतो, पण पुरलेल्या मलखांबाच्या तुलनेत उंचीला कमी असतो आणि तो वरती टांगलेला असतो आणि त्याच्यावर तुम्ही कसरती करायच्या. दोरीचा मलखांब हा जो असतो तो मी मगाशी म्हणाले तसं पूर्वी वेताचा असायचा, पण तो आता जो असतो दोरी म्हणजे आतमध्ये सूत असतं आणि वर नवार गुंडाळलेली असते आणि आपल्या पायाच्या बोटांमध्ये म्हणजे पायाचा अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट ह्यामध्ये त्याची चांगली ग्रीप करून त्याच्यावर तुम्ही कसरती करायच्या आणि त्या दोरीला कुठेही गाठी बांधलेल्या नसतात. आणि आता ह्या स्पर्धात्मक मलखांबामध्ये संच म्हणाल तर ह्यामध्ये तुम्हाला साधारण 1 मिनिट ते 1.5 मिनिट असा वेळ दिलेला असतो आणि या वेळेमध्ये तुम्हाला तुमचा संच

0: सादर करायचा असतो.
1: बरोबर.
0: आधी आपण बघूत की त्यामध्ये वेगवेगळे वयोगट आहेत स्पर्धांकरता, म्हणजे बाकी खेळांना पण जसे असतात तसे. तर ह्याला मूळ वयोगट आहे ते मुलांमध्ये 12 वर्षाखालील मुले, 14 वर्षाखालील मुले, 18 वर्षाखालील मुले आणि 18 वर्षावरील पुरुष, अशा 4 वयोगटांमध्ये मुलांच्यात ह्या स्पर्धा होतात. आणि ह्यामध्ये 12 वर्षाखालील आणि 14 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात त्यांनी दोरीचा मलखांब आणि पुरलेला मलखांब याच्यावरती संचाचं सादरीकरण करायचं, आणि 18 वर्षाखालील मुले आणि 18 वर्षावरील पुरुष यांनी पुरलेला मलखांब, दोरीचा मलखांब आणि टांगता मलखांब या तिन्हीवरती संचांचं सादरीकरण करायचं. तर मुलींमध्येही 12 वर्षाखालील मुली, 14 वर्षाखालील मुली, 16 वर्षाखालील मुली आणि 16 वर्षावरील महिला असे 4 वयोगट आहेत. आणि ह्या चारही वयोगटांनी दोरीवरचा मलखांब आणि पुरलेला मलखांब या दोन्हीवरती संच सादर करायचे. आणि हा जो संच असतो तर त्या कमीत कमी 1 मिनिट आणि जास्तीत जास्त 1.5 मिनिट या कालखंडात जे सादर करायचं तर त्यालाही क्रायटेरिया आहेत. म्हणजे त्याला आपण म्हणू की काठिण्य, तर त्यामध्ये तुम्ही किमान ए बी सी किंवा अ ब क असं त्या प्रकारांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर अ गट त्यातला म्हणजे साधारण साधे सोपे प्रकार, ब गट म्हणजे जरा मध्यम अवघड आणि क गट म्हणजे अति अवघड प्रकार असे त्याचे क्रायटेरिया केलेत. आणि ह्याचं गुणांकन जे असतं स्पर्धांमध्ये संचाचं तर ते 10 मार्कांचं असतं. आणि मग त्यामध्येही बायफर्केशन आहे की काठिण्य, जुळणी आणि सादरीकरण, किंवा आपण म्हणू डिफिकल्टी, कॉम्बिनेशन आणि एक्झिक्युशन. तर ती जी डिफिकल्टी आहे त्या डिफिकल्टीकरता 3.80 गुण आहेत. तर ह्यामध्ये तुम्हाला 4 अ दर्जाचे प्रकार म्हणजे सोपे प्रकार, 6 ब दर्जाचे प्रकार म्हणजे थोडे अवघड प्रकार आणि 1 ते 2 अति अवघड प्रकार म्हणजे क दर्जाचे प्रकार सादर करायचे असतात. आणि ते तुम्ही योग्य रीतीनं सादर केलेत तर तुम्हाला त्याचे 3.80 गुण मिळतात. त्यानंतर जुळणी किंवा कॉम्बिनेशन म्हणू तर त्याला 1.60 असे गुण असतात. मग ह्यामध्येही पुरलेला मलखांब, टांगता मलखांब आणि दोरीचा मलखांब ह्याचे थोडेसे क्रायटेरिया वेगळे आहेत. मग त्या संचाची सुरुवात तुम्ही कशी करताय, साध्या पद्धतीनं करताय का अवघड पद्धतीनं करताय, त्या संचामध्ये तुम्ही किती उंचीवर उभारून त्या पकडा केल्या आहेत, त्यामध्ये कुठली आसनं केली आहेत, त्यामध्ये तुमचं बॅक बेंडिंग काय आहे, फ्रंट बेंडिंग काय दाखवलं आहे, तुमची चपळता किती आहे, तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुम्ही काय ताकदीच्या उड्या केल्या आहेत, त्यानंतर दोन्ही बाजूनी तुम्ही त्या पकडा केल्या आहेत का, त्यानंतर हातावरचं बॅलन्सिंग काय लेवलचं केलं आहे, पायावरचं बॅलन्सिंग कसं केलं आहे, हे सगळे क्रायटेरिया त्या जुळणीमध्ये बघितले जातात आणि त्यानुसार तुम्हाला ते गुण मिळतात. आणि सादरीकरण जे आहे त्या सादरीकरणाला जे 4.40 गुण आहेत तर त्यामध्ये हे जे तुम्ही सादर करताय ते तुम्ही कशा पद्धतीनं सादर करताय त्यानुसार ते बहुतांशी हे जे गुणदानाची पद्धत आहे अशाच प्रकारची गुणदानाची पद्धत आपल्याला जिम्नॅस्टिकमध्येही बघायला मिळेल.
1: बरोबर. मलखांबावर अचूक संच सादर करताना खेळाडूकडे अत्यंत लवचिकता, चपळता आणि तोल सांभाळण्याची प्रचंड क्षमता असायला हवी, नाही का? मलखांब या खेळाच्या स्पर्धांचं स्वरूप कसं असतं?
0: या स्पर्धा म्हणाल तर सुरुवातीला ज्या काही स्पर्धा होत्या तर मलखांब हा जो खेळ आहे तो कसरत ह्या दृष्टीनं होता, पण त्याला स्पर्धात्मकता जी आहे तर साधारण 1958 साली पहिली मलखांबाची राष्ट्रीय स्पर्धा झाली पहाडगंज स्टेडियम दिल्ली इथं. पण त्यावेळेला जिम्नॅस्टिक हा जो खेळ आहे त्याच्या स्पर्धा होणार होत्या राष्ट्रीय स्तरावरच्या, आणि त्याच्यामध्ये ह्या एका खेळाचा समावेश केला गेला. आणि नंतर मात्र मलखांबाची फेडरेशन स्थापन झाली 1981 साली आणि तेव्हापासून मलखांब फेडरेशन ऑफ इंडिया ह्या असोसिएशनच्या खाली मलखांबाच्या स्पर्धा सुरू झाल्या. मग त्याच्या जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय स्पर्धा असतात, शालेय शासकीय स्पर्धांमध्ये याचा समावेश आहे, त्यानंतर विद्यापीठ स्तरीय स्पर्धांमध्ये समावेश आहे, आणि आता त्याचा खेलो इंडिया आणि नॅशनल गेम्स ह्यामध्येही समावेश आहे. आणि आत्ताच त्याचा नुकताच मध्ये 2 वर्ल्डकपही होऊन गेले की जागतिक दर्जाची फेडरेशन आहे आणि जागतिक लेव्हलपर्यंत मलखांब हा खेळ खेळला जातो.
1: बरोबर आहे. म्हणजे या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप सुद्धा मिळालेलं आहे.
0: बरोबर.
1: या स्पर्धांच्या पुढच्या फेरीत कसं जाता येतं?
0: मगाशी मी म्हणाले तसं जिल्हास्तरीय स्पर्धा होतात, मग त्यातून निवड झालेले खेळाडू आहेत त्यांची राज्यस्तरीय स्पर्धा होती, त्यातून जो संघ निवडला जातो त्याची राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होती, आणि जागतिक करता त्या राष्ट्रीय स्पर्धांमधून जागतिक स्पर्धेकरताचा संघ निवडला जातो.
1: बरोबर. मलखांब खेळायला सुरुवात केल्यानंतर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी साधारणपणे किती काळ सराव होणं गरजेचं आहे?
0: तशा दृष्टीनं म्हणाल तर व्यायामाकरता म्हणून मलखांब करणं हा भाग वेगळा आणि स्पर्धात्मक मलखांब शिकणं हा भाग वेगळा. मग त्याकरता आधी तुमच्या शरीराला व्यायाम या

0: दृष्टीनं सवय व्हावी म्हणून मलखांब 1-6-8 महिने तुम्ही केला पाहिजे, आणि मग त्यानंतर स्पर्धात्मक दृष्टीनं मलखांबाचं प्रशिक्षण तुमचं सुरू होतं. आणि स्पर्धांमध्ये चमकणं म्हणा किंवा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरता सुद्धा साधारण 1-2 वर्षाचा काळ किमान पाहिजे की त्यातल्या बेसिक गोष्टी तुम्ही शिकू शकाल स्पर्धात्मकतेकरता.
1: बरोबर. मैदानावरचा मुलांचा रोजचा सराव आणि त्यानंतर त्यांचा स्पर्धेतला सहभाग, याविषयी तुमच्या लक्षात राहिलेला एखादा अनुभव, एखादी आठवण असं काही सांगू शकाल का?
0: तशी आठवण म्हणजे मुलं बहुतांशी आधी काय असतं की आपण जिथं शिकतो तिथं स्पर्धात्मकतेचा संच सादर करणं हा भाग वेगळा, आणि एखाद्या नव्या ठिकाणी नव्या गावात गेल्यावर आपण त्यावेळेला राज्यस्तरीय स्पर्धा म्हटल्या तर राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपल्या सगळ्या जिल्ह्यांमधून खेळाडू प्रशिक्षक आलेले असतात आणि तेवढी आपल्याला त्यावेळेला सवय नसती, त्यामुळे काही मुलं मुली असतात ती गांगरून जातात किंवा घाबरल्यागत होतं की अरे एवढ्या सगळ्यांसमोर आपल्याला हे सादरीकरण करता येईल का नाही, किंवा काही काही चांगले परफॉर्मन्स बघितलेले असतात तर त्यामुळं ही भीती वाटू शकते. मग अशा वेळेला त्यांची समजूत घालून केलं की ते व्यवस्थित चांगला परफॉर्मन्सही देतात. आणि तशा बाबतीतली आठवण म्हणाल तर काही जणांना तशी परगावी जाऊन राहण्याची सवय नसते, मग अशा वेळी रात्री घरच्यांची आठवण यायला लागते तर ती सवय नसल्यामुळं. पण आम्ही ज्या वेळेला खेळत होतो त्यावेळेलाही असंच होतं की मी वरच्या ओपनच्या गटात खेळत होते आणि त्यावेळेला माझ्या बरोबरीनं 12 वर्षाखालील संघात खेळणाऱ्या मुली म्या 4थीतल्या वगैरे असतील, आणि तेवढी परगावी जाऊन राहायची सवय नव्हती. आणि मग रात्री रूमवर आम्ही राहायला गेल्यावर त्यावेळेला असं होतं की मी खेळत असताना की आमच्या बरोबरीनं तुलनेनं संघ व्यवस्थापक किंवा संघ प्रशिक्षक म्हणून महिला प्रशिक्षक आणि महिला संघ व्यवस्थापक यांची वानवा होती. आमच्या बरोबरीनं तसं आता काळ सुधारलाय पण त्यावेळेला तसं फारसं कोणी नसायचं, त्यामुळे त्यावेळेची आठवण म्हणाल तर मी होते इयत्ता 11वीत आणि बाकी बरोबरीच्या बऱ्याचशा खेळाडू होत्या त्या 3री 4थी 5वी अशा. आणि अचानक रात्री त्यामुळे एक जी मुलगी होती तर तिला घरची आठवण यायला लागली, ती रडायला लागली. मग मी आणि माझी आणि बरोबरची एक जी खेळाडू होती आम्ही सेमच वयाच्या, तर तिची समजूत घातली, मग तिला झोपवलं. आणि स्पर्धांमधले अनुभव म्हणाल तर बऱ्याच जणांना रात्री झोपेत उठून चालायची सवय असती, बडबडायची सवय असती, मग असे अनुभव खूप होते त्या ह्याचे.
1: खरंय, असे गमतीशीर अनेक अनुभव येत असतील, पण स्पर्धेसाठी खेळाडूंना परगावी घेऊन जाणं आणि त्यांची योग्य काळजी घेणं हे खूप मोठं जबाबदारीचं काम आहे. तरी गेली 20 वर्ष तुम्ही प्रशिक्षक म्हणून काम करताय, पण त्याआधी तुम्ही एक खेळाडू आहात. खेळाडू म्हणून खेळताना एखादा लक्षात राहिलेला असा तुमचा अनुभव किंवा एखादी आठवण काही सांगू शकता?
0: खेळाडू म्हणून आत्ता कसं आहे की मोबाईल किंवा इंटरनेटमुळं तुम्हाला बाकीच्या ठिकाणचे जे काही परफॉर्मन्सेस आहेत बाकी खेळाडूंचे ते तुम्हाला बघायला मिळतात, पण आम्ही खेळायचो त्यावेळेला हे काहीच अव्हेलेबल नव्हतं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखाद्या राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय स्पर्धेला जाल त्यावेळेला जे तुम्ही स्पर्धांमध्ये बघाल ते तुम्ही डोळ्यात साठवायचं आहे आणि तुमच्या मेंदूत साठवून ठेवायचंय, आणि मग आपल्या इथं आल्यावरती त्याचा तसा सराव करायचा आहे. प्रशिक्षकांनी जरी सांगितलं असं नाही अशा पद्धतीनं कर, तरी ज्या वेळेला ते प्रशिक्षक सांगतात आणि त्यावेळेला तसंच दुसरा एखादा खेळाडू तुमच्या समोर करून दाखवतो त्यावेळेला तुम्हाला समजणं आणि तुम्हाला ते लवकर जमणं ह्यात फरक पडतो. मग त्यामुळं ते सगळं साठवून ठेवायचं आणि मग तेव्हा खेळायचं असं होतं. आणि मग तसे आहे ना आम्ही पुढं पुढं शिकत गेलो आणि इयत्ता 10वीत होते मी, हे चांगलं आठवते. माझी पूर्व परीक्षा संपली ती आणि बोर्डाच्या परीक्षा 15 दिवसावर होत्या आणि राज्यस्तरीय मलखांबाची स्पर्धा होती आणि त्याचा कसून सराव करत असल्यामुळं पाय वगैरे फाटलेले होते. कारण जेवढा तुमचा सराव वाढेल, मी त्यावेळेला रोजचं आत्ताचं रुटीन आहे त्यानुसार संध्याकाळी 2 ते 3 तास मी त्याच्या मलखांबाशी निगडीत गरजेचा जो व्यायाम आहे सगळा, की तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढली पाहिजे, इंड्युरन्स वाढला पाहिजे, स्ट्रेंथ वाढली पाहिजे, मग तो व्यायाम आणि तो सराव. तर स्पर्धा जशा जवळ येतील तसं आमचा तो सरावाचा काळ जो होता तो दिवसभरामध्ये 4 ते 5 वेळांना असायचा. मी सकाळच्या 17:00 साधारण सकाळी 6 ते 7:30 ह्या वेळेमध्ये फक्त फिटनेस ह्या दृष्टीनं व्यायाम घेतला जायचा, त्यानंतर मग परत 10 ते 11:30-12 परत त्या संचाची आपली तयारी करायची, पुन्हा जेवणं करून येऊन 12:00. तर असा खूप सराव असल्यामुळं त्यावेळेला घर्षण होतं, तुझी दोरी नवार असती ते पायाला आपल्या घासून घर्षण होतं, त्यामुळे जखमा झाल्या, त्या पाय बी फाटले. ते तसं होतं त्यात प्रिलिमन हे झाली तरी ज्यादा तासाला बोलवलं तर तिथं खाली मांडी घालून बसायला येत नव्हतं त्यामुळं तो काळ. आणि प्रिलिम झाली ती, बोर्डाच्या परीक्षा होणार होत्या,

0: तर फाटलेला होता, पण कसून सराव केलेला ना, आपण काही करून खेळायचंच आहे असं होतं.
1: बरोबर.
0: आणि इयत्ता 10वीत असल्यामुळे त्यावेळेला असं होतं की माझ्या बरोबरीनं सराव करणाऱ्या ज्या मुली होत्या, आता 10वी आहे बाबा, आता खूप अभ्यास आहे, आता काही खेळ बिळ नको, त्यामुळे त्या सगळ्या स्पर्धात्मक खेळाकरता बंद झालेल्या होत्या सरावाला. आणि मग त्यावेळेला स्पर्धांना आम्ही गेलो, तिथं संचही चांगला सादर केला, थंडी खूप होती त्यावेळेला, कारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये स्पर्धा झालेल्या, भयानक थंडी होती. आणि रात्री उशिरा असे थंडीमध्ये तो सेट सादर केला मी. आणि चांगली गोष्ट म्हणजे एवढा असून 10वीच्या परीक्षाही तोंडावर असून, कारण त्यावेळेला घरचे आणि बाकीचे म्हणत होते, अगं आता तुझी परीक्षा आहे, हातपाय मोडला म्हणजे काय करणार, पेपर कसा लिहिणार तू. पण मग तसं हे न होता तो संच माझा चांगला सादर झाला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यावेळेला राज्यसंघामध्ये माझी राखीव म्हणून निवडही झाली, त्यामुळे एक चांगला आठवणीत राहण्यासारखा अनुभव आहे माझा मी स्पर्धा खेळत असतानाचा.
1: वा छानच. म्हणजे तुम्ही अभ्यास आणखीन आपला आवडता खेळ छंद या दोन्हीचा उत्तम प्रकारे समन्वय साधलात असं म्हणायला हरकत नाही.

मलखांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मधुरा लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या मुलाखतीचा दुसरा भाग आम्ही प्रसारित केला. या खेळाविषयी अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:30 झाले आहेत. पुढील कार्यक्रम थोड्याच वेळात, पण त्याआधी ऐकूया हे जाहिरात प्रसारण.
1: सुपर निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी.
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: बाळे, कोण शिवल्यागत का बंद आहे?
4: तात्या, दाढ लय दुखा लिया, मंजन लावून बसलोय.
3: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय. उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
4: वय, दातासाठी एक नंबर.
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
6: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
7: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
8: आरबीआय सांगते,
9: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते, आता प्रसारित करीत आहोत युवा बिट्स या कार्यक्रमांतर्गत. डॉक्टर मैना घोष, जिल्हाधिकारी सांगली, यांनी स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाचा संपादित अंश या कार्यक्रमाचा ऐकूया आज भाग पहिला.
10: हाय, हॅलो आणि नमस्कार. सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात मी मयुरेश तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज युवा बीट्समध्ये आपण ऐकणार आहोत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, त्याचबरोबर श्री गणपती पंचायत संस्थान सांगली यांच्या संयुक्त विद्यमान

0: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz, FM वाहिनी 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88.
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली.

श्रोते हो, आपण ट्यून केले आहेत आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो, आपण ऐकत होतात आराम हराम है या चित्रपटातील हे गीत. स्वर आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि रचना होती ग. दि. माडगुळकर यांची. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या युगल स्वरात बन्याबापू या चित्रपटातील हे गीत. मुरलीधर गोडे यांच्या गीतरचनेला संगीत आहे ऋषीराज यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतो पद्मजा फेणानी जोगळेकर यांनी गायलेलं निवडुंग या चित्रपटातील हे गीत. सुरेश भट यांच्या गीतरचनेला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 10:15 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सामुदायिक गायनपाठ हा कार्यक्रम.
1: अरे वा, आज तुम्ही खूपच आनंदात दिसताय. म्हणजे नवीन गाणं शिकायला मिळणार म्हणून की काय? तर आज तुम्ही जे गाणं शिकणार आहात ते प्रथम तुम्हाला लिहून घ्यायचंय, त्यानंतर ते गीत कशा पद्धतीनं गायचं ते शिकायचंय, आणि नंतर सगळ्यांनी मिळून ते गीत गायचंय. ठीक आहे ना? उघडा तर मग आपापल्या वह्या आणि घ्या बरं पेन हातामध्ये. तयार आहात ना सर्वजण? मुलांना जे गीत तुम्ही आज शिकणार आहात ते गीत लिहिलंय कवी कांत यांनी. कवी कांत यांचं नाव तर तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच. कवी कांत हे गुजराती भाषेतील अतिशय लोकप्रिय ख्यातनाम कवी आहेत. त्यांचं संपूर्ण नाव रविशंकर रतनजी भट असं आहे. कवी कांत हे प्रतिभाशाली आणि विद्वान कवी म्हणून ओळखले जातात. कवी कांत यांनी या गीतामध्ये अतिशय सरळ आणि सोप्या भाषेत आपल्या भारत देशाला देवभूमी असं संबोधलंय, आणि या देवभूमीला वंदन करत राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली आहे. जसजसे तुम्ही या गीताचे शब्द लिहून घ्याल ना, तस तशी ही भावना तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कळेल. ठीक आहे? तर मग मुलांनो, आता गाणं लिहायला सुरुवात करा. सुरुवातीची ओळ लिहून घ्या बरं.
2: ओ हिंद देवभूमी,
3: ओ हिंद देवभूमी,
2: संतान सौ तमारा,

0: करिए मलिन वंदन,
1: करिए मलिन
0: वंदन,
1: वंदन
0: स्वीकार जो हमारा,
1: स्वीकार जो
0: हमारा।
2: लीलत, याचा अर्थ असा आहे की हे देवभूमी समान हिंद देशाची भूमी आम्ही सर्वजण तुझीच लेकर आहोत, तेव्हा तू आमचं वंदन स्वीकार। ठीक आहे, आता दुसरी ओळ म्हणजे कडवं लिहून घ्यायचंय, आणि हो लिहून घेता घेता ते शब्द तुम्हाला बोलायचे सुद्धा आहेत बर का।
0: हिंदू आणि मुसलमान,
1: हिंदू आणि
0: मुसलमान, विश्वासी पारसी जिन,
1: विश्वासी पारसी जिन।
2: विश्वासी, तर इथे विश्वासी या शब्दाचा अर्थ आहे ईसाई, म्हणजे ख्रिश्चन, ख्रिश्चन धर्माचं पालन करणारा। पारसी तुम्हाला माहितीच आहे, आणि जिन या शब्दाचा अर्थ काय बरं, तर जिन म्हणजे जैन।
0: हिंदू आणि मुसलमान, विश्वासी पारसी जिन, एवी समान रीते संतान सौ तमारा, एवी समान
1: रीते,
0: रीते
1: संतान सौ तमारा।
2: तर मुलांनो, या ओळीचा अर्थ आता तुम्हाला कळला असेल की हिंदू मुसलमान ख्रिश्चन पारसी जैन ही सगळी तुझी समान लेकर आहेत। आता पुढची ओळ,
0: पोषो तमे सहुने,
1: पोषो तमे सहुने,
0: शुभ खान पान बक्षी,
1: शुभ खान पान
0: बक्षी, सेवा करे बने ते,
1: सेवा
0: करे बने ते संतान सौ तमारा,
2: संतान। तर कवी पुढे म्हणतात, हे हिंद देवभूमी तू खाण्यापिण्याचे उत्तम प्रतीचे पदार्थ देऊन आम्हा सर्वांचं पालन पोषण करतेस, त्याच्या बदल्यात आम्ही सर्व देशवासीय आपापल्या सामर्थ्यानुसार पुत्रवत तुझी सेवा करतो। ठीक आहे,
1: ठीक आहे।
2: आता पुढे लिहा बरं,
0: रोगी आणि निरोगी,
1: निरोगी
0: निर्धन आणि तवंगर,
1: निर्धन आणि तवंगर।
2: माहिती ना, निर्धन आणि तवंगड, तवंगड म्हणजे श्रीमंत पैसेवाला मालदार, कळलं।
0: निर्धन आणि तवंगर, ज्ञानी आणि निरक्षर, ज्ञानी
2: गुजराती मध्ये मुलांनो, ज्ञानी हा जो शब्द आहे ना, त्याला मराठी मध्ये आपण ज्ञानी असं म्हणतो, म्हणजेच ज्ञानी, ज्यांनी ज्ञान संपादन केलेलं असत तो ज्ञानी। लिहिलं, आता पुढे लिहून घ्या,
0: ज्ञानी और निरक्षर, रोगी अने निरोगी, निर्धन अने तवंगर, ज्ञानी अने निरक्षर, संतान सौ तमारा।
2: आता पुढे लिहून घ्या,
0: वाल्मीकि व्यास नानक, वाल्मीकि व्यास नानक, मीरा कबीर तुलसी,
1: मीरा कबीर तुलसी,
0: अकबर शिवाजी माता,
1: अकबर शिवाजी माता,
0: संतान सौ तमारा,
1: संतान सौ तमारा,
0: सौनी समान माता,
1: सौनी समान माता,
0: सौवे समान तेथी,
1: सौवे समान तेथी,
0: ना ऊंच नीच कोई,
1: ना ऊंच नीच कोई,
0: संतान सौ तमारा,
1: संतान सौ तमारा।
2: या ओळीचा अर्थ सुद्धा अतिशय सोपा आहे, देवभूमी सर्वांची समान रूपातील जननी आहे,

0: म्हणूनच इथे उच्च नीच असा कोणताही भेदभाव नाही. ठीक आहे, आता या गीताच्या शेवटच्या ओळी.
1: चाहो बधा परस्पर,
2: चाहो बधा परस्पर,
1: साहो बधा परस्पर,
2: साहो
1: बधा परस्पर,
2: परस्पर.
1: हाँ, ए प्रार्थना करे आ,
2: ए प्रार्थना करे आ,
1: संतान सौ तमारा,
2: संतान
0: लिहिलं का तुम्ही सर्वांनी? या शेवटच्या ओळीमध्ये जसं सर्वजणच म्हणतात की या सगळ्यांनी एकमेकांना आपलंसं म्हणा, एकमेकांवर प्रेम करा. साहो, तुम्हाला माहिती का या शब्दाचा अर्थ? साहो म्हणजे सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे. तेव्हा परस्परांनी एकत्र येऊन एकमेकांना आपलंसं म्हणा, मिळून मिसळून वागा. हे देवभूमी, तुझी ही लेकर एवढीच प्रार्थना करतायत की एकमेकातलं हे प्रेम, आपलेपणा, मिळून मिसळून वागण्याची भावना, या सगळ्या गोष्टी प्रत्येकामध्ये अशाच टिकून राहू देत. तर हे सुंदर गीत तुमचं लिहून झालेलं आहेच, पण मुलांनो, गाणं म्हटलं की ते गाणं आलंच नाही का? तेव्हा आता हसमुख भाई पाटडिया तुम्हाला हे गीत शिकवण्यासाठी इथे उपस्थित आहेत. हसमुख भाई, या मुलांना हे गीत कसं गायचं ते तुम्ही शिकवा.
3: बच्चों, ये गीत राग जौनपुरी पे आधारित है. तो गीत सीखने से पहले आरोह अवरोह गाते हैं.

हाँ, अब ये गीत की स्थाई हम पहले सीखते हैं। ओ हिंद देश

0: मुलांनो, घरी गेल्यानंतर पुन्हा पुन्हा म्हणून बघा आणि हो, तुमच्या दोस्तांना पण शिकवा. नमस्ते.
1: श्रोतेहो, आताचा आपण सामुदायिक गायनपाठ हा कार्यक्रम ऐकलात. आपण ट्यून केलं आहेत आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 10:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीत आजपर्यंत अनेक संगीतकार होऊन गेले. प्रत्येकानेच आपापल्या वेगवेगळ्या शैलीने संगीताने आपले वेगळे असे स्थान निर्माण केले. आज आपण बोलणार आहोत अशाच एका संगीतकार जोडीबद्दल. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जतीन ललित, ज्यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटांना संगीत दिलंय आणि त्यांची सुमधुर गाणी आपण गेल्या कित्येक वर्षापासून ऐकतोय. आज बोलूया आपण या दोन्ही भावांबद्दल, त्यांच्या सांगीतिक जीवनाबद्दल. पण सुरुवातीला ऐकूया हे एक छानसं गीत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांच्या युगलस्वरात खामोशी द म्युझिकल या चित्रपटातील हे गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या रचनेला संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, जतीन पंडित आणि ललित पंडित या दोन्ही भावांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं ते 1991 साली. जतीन ललित या नावानेच त्यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटांना संगीत दिलंय. जतीन आणि ललित या दोघांचाही जन्म जोधपूर राजस्थान इथे झाला. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज जोशी यांचे जतीन ललित भाचे आहेत. सुरुवातीला संगीताचे धडे पंडित प्रताप नारायण अर्थात जतीन ललित यांचे वडील यांनीच दिले. लक्ष्मीकांत प्यारेलाल पैकी प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांच्याकडे दोन्ही भावांनी गिटार आणि पियानोचे धडे गिरवले. श्रोते हो, हिंदी फिल्म ॲक्ट्रेस सुलक्षणा पंडित आणि विजया पंडित ह्या जतीन ललित यांच्या बहिणी आहेत.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत अभिजित भट्टाचार्य यांच्या स्वरात येस बॉस या चित्रपटातील हे गीत. या चित्रपटाला संगीत आहे जतीन ललित यांचं आणि रचना आहे जावेद अख्तर यांची.

श्रोते आपण ऐकत होतात अभिजीत भट्टाचार्य यांनी गायलेलं यसबॉस या चित्रपटातील हे गीत. श्रोते हो, जतीन ललित यांनी आपल्या करिअरची सुरुवात यारा दिलदारा या चित्रपटाने केली, ती 1991 साली. चित्रपट जरी विशेष चालला नाही तरीही या चित्रपटाचे संगीत खूप गाजले. याच चित्रपटातील बिन तेरे सनम या गाण्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. जतीन ललित यांना खरी ओळख मिळाली ती जो जीता वही सिकंदर या चित्रपटाने. पहला नशा पहला खुमार या गाण्याने त्या काळात

श्रोते हो, 1992 सालापासून अनेक चित्रपटांना सुमधूर संगीत देणारे जतीन ललित, 1992 साली प्रदर्शित झालेला राजू बन गया जंटलमन या चित्रपटातील गाण्यांचं कंपोजिशन आर डी बर्मन यांच्या शैलीने प्रभावित होतं. त्यानंतर एकाहून एक सरस हिंदी चित्रपटांना जतीन ललित यांनी संगीत दिलंय. त्यात कभी हां कभी ना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, खामोशी द म्युझिकल, येस बॉस, कुछ कुछ होता है, प्यार तो होना ही था, सरफरोश, मोहब्बते इत्यादी चित्रपटांचा समावेश करता येईल. श्रोते हो, जवळजवळ या सगळ्याच चित्रपटांसाठी जतीन ललित यांना बेस्ट म्युझिक डायरेक्टरसाठी नॉमिनेट करण्यात आलेलं आहे.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कुमार सानू यांच्या या स्वरात प्यार तो होना ही था या चित्रपटातील हे गीत, रचना होती विनोद महेंद्र यांची. आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून, आणि या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहे सुप्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर जतीन ललित यांच्याविषयी. श्रोते हो, कभी खुशी कभी गम, हम तुम, चलते चलते, फना या चित्रपटांनाही संगीत जतीन ललित यांचंच आहे. आजपर्यंत जवळपास 75 चित्रपटांना संगीत देणारे जतीन ललित आणि 500 आसपास गाण्यांचे कंपोजिशन त्यांनी केलं आहे. मजरूह सुलतानपुरी, गोपालतास, नीरज, आनंद बक्षी, समीर, जावेद अख्तर इत्यादी दिग्गज गीतकारांसोबत जतीन ललित यांनी भरपूर काम केलंय. तसंच कुमार सानू, अमित कुमार, अभिजित, उदित नारायण, हरिहर

सोनू निगम, अनुराधा पौडवाल, अलका याग्निक, कविता कृष्णमूर्ति, साधना सरगम, शान, बाबुल, सुप्रियो इत्यादी गायकांबरोबरही त्यांनी काम करून आपल्या संगीताची जादू आजही कायम ठेवली आहे. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत अलका याग्निक आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरात समीर यांचं हे गीत कुछ कुछ होता है. या चित्रपटाला संगीत आहे जतीन ललित यांचं.

श्रोते हो आपण ऐकत होतात अलका याग्निक आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरात कुछ कुछ होता है या चित्रपटातील हे गीत. संगीत दिग्दर्शनासोबतच गुलाम मधील आतिक या खंडाला आणि खूबसूरत या चित्रपटासाठीही जतीन ललित यांनी गाणी लिहिली आहेत. श्रोते हो जोजिता वही सिकंदर या चित्रपटात जतीन ललित यांनी एक छोटीशी भूमिका सुद्धा साकारली होती. सारेगमप आणि स्टार व्हॉइस ऑफ इंडिया या रियलिटी शोचे जज म्हणूनही जतीन ललित यांनी काम केलं आहे.

श्रोते हो आपण ऐकत होतात लता मंगेशकर आणि कुमार सानू यांच्या युगलस्वरात जब प्यार किसी से होता है या चित्रपटातील हे गीत. रचना होती आनंद बक्षी यांची. आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्र.

0: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: श्रोते हो, बऱ्याच दिग्गज गायकांसोबत काम करणारे जतीन ललित, पण अलका याग्निक यांच्यासोबत सगळ्यात जास्त काम त्यांनी केलंय. तसंच मॅक्झिमम चित्रपटांमध्ये कुमार सानू आणि उदित नारायण यांच्याकडून जतीन ललित यांनी बरीच गाणी गाऊन घेतली. श्रोते हो, कुछ कुछ होता है या चित्रपटासाठी झी सिने अवॉर्ड फॉर बेस्ट म्युझिक डायरेक्टर, स्टार स्क्रीन अवॉर्ड फॉर बेस्ट म्युझिक डायरेक्टर आणि बॉलिवूड मूव्ही अवॉर्ड फॉर बेस्ट म्युझिक डायरेक्टर म्हणून जतीन ललित यांना सन्मानित करण्यात आलं. ललित पंडित यांना दबंग चित्रपटासाठी बेस्ट म्युझिक डायरेक्टरचा अवॉर्ड मिळाला. तर अशा या सुप्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर जोडीस अर्थात जतीन ललित यांना त्यांच्या भावी उज्ज्वल आयुष्यासाठी आणि पुढील सांगीतिक प्रवासासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.

श्रोते हो, आपण ऐकत होतात लता मंगेशकर आणि कुमार सानू यांच्या युगलस्वरात दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील हे गीत. आनंद बक्षी यांच्या गीतरचनेला संगीत होतं जतीन ललित यांचं. आणि या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे अथवा मेलद्वारे नक्की कळवा. तेव्हा आता या कार्यक्रमासाठी मला रेवा देवरसला इथेच निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोता हो, राजभाषा का प्रचार एवं प्रसार की भूमिका में हम आकाशवाणी सांगली की ओर से प्रयास कर रहे हैं. लीजिए सुनिए आज का शब्द, पहले अंग्रेजी में, बाद में उसका पर्यायवाची शब्द हिंदी में. शब्द है एडमिनिस्ट्रेशन. हिंदी में कहते हैं प्रशासन, प्रबंधन अथवा संचालन. आज की सूक्ति, कर्म करो फल की इच्छा मत करो. धन्यवाद. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र. निर्मिती आहे आकाशवाणी परभणी केंद्राची.
1: प्रसारित करीत आहोत महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र. निवेदन वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे. सादर करते सदानंद कामडी. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्र.
2: श्रोते हो, आज 1 जुलै महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते, आधुनिक कृषी विकासाला नवी दिशा देणारे वसंतराव नाईक यांची आज जयंती. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्रात हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
3: शेती हा केवळ व्यवसाय नाही, ती संस्कृती आहे, परंपरा आहे आणि जीवनाचा आधार आहे. विदर्भापासून कोकणापर्यंत, मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक प्रदेशाची शेती वेगळी, पण कष्ट एकच.
2: पाऊस वेळेवर पडला तर आनंद, उशीर झाला तर चिंता, पण शेतकरी आशा सोडत नाही. काळ्या मातीतून सोनं पिकविण्याचा विश्वास त्याला पुढे चालवत असतो.
3: आजची शेती विज्ञानाशी जोडली गेली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानावर आधुनिक तंत्रज्ञान उत्तर देत आहे.
2: चला तर मग श्रोते हो, खास कृषी दिनानिमित्त ऐकूयात आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र हा विशेष कार्यक्रम.

0: सुरुवातीला ऐकूयात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांचा शेतकरी बांधवांना संदेश.
1: सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार. आज हम 1 जुलाई के दिन कृषि दिन मना रहे हैं. महाराष्ट्र का महाराष्ट्र राज्य के सबसे लंबे समय तक मुख्यमंत्री रहने वाले स्वर्गीय

0: संतराव जी नायक की 113वीं जयंती आज है। मैं स्वर्गीय बसंतराव जी नायक की स्मृति को विनम्र अभिवादन करता हूँ। भारतीय राजनीति में वो एक शिखर पुरुष थे और महाराष्ट्र राजनीति के बहुत बड़े प्रणेता थे। 1963 से 1975 तक वो महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री रहे। प्रथम किसान मुख्यमंत्री के रूप में स्वर्गीय बसंतराव जी नायक को पूरे देश में एक गौरव प्राप्त है। बसंतराव जी नायक हरित क्रांति, पंचायत राज के साथ साथ श्वेत क्रांति और रोजगार गारंटी योजना के जनक के रूप में जाने जाते हैं। सन 1972 में महाराष्ट्र में भीषण सूखे के दौरान उन्होंने किसानों के लिए दूरगामी राहत योजनाएं लागू की। बसंतराव नायक जी साहब का केवल किसानों की समस्याओं से अवगत ही नहीं थे, बल्कि उन्होंने दूरगामी कदम भी उठाया और उनकी कोशिशों के कारण कृषि में बड़े बदलाव आए। शेतकरी अन्नदाता है, जीवनदाता है, इसीलिए हम उसे शेतकरी देव भवा की कॉन्सेप्ट पर, प्रणाली पर, भाव में हम चल रहे हैं। महाराष्ट्र जो है वो डिजिटल खेती में नंबर वन है। हमने महा AI पॉलिसी अप्लाई किया है और हम पूरे देश में सबसे आगे चल रहे हैं। हरित क्रांति के प्रणेता स्वर्गीय बसंतराव नायक स्मित को एक बार विनम्र अभिवादन करते हुए मैं एक बार फिर से आप सबको नमस्कार करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र।
1: शेतकरी बंधूंनो, पारंपरिक शेतीची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे। अशा तंत्रज्ञानाने ज्याने शेतकऱ्यांचे कष्ट कमी केले आणि उत्पादनात मोठी वाढ घडवून आणली, हे शक्य झाले ते म्हणजे केवळ कृषी यंत्रांमुळे। पण शेतकरी बंधूंनो, ही यंत्रे वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी आणि आपल्या शेतीसाठी योग्य यंत्रे कशी निवडावेत, या साऱ्या प्रश्नाविषयी आता माहिती जाणून घेऊयात। कृषी शक्ती आणि यंत्रे या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर शैलजा देशवेना यांच्याकडून।
2: शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात एका भागात माती खूप सुपीक आहे, तिथे जास्त खत टाकल्यास पीक लोळते आणि नुकसान होते। दुसऱ्या भागात माती कमकुवत आहे, तिथे कमी खत टाकल्यास पीक नीट वाढत नाही। हीच समस्या VRA सोडवते। प्रत्येक भागाला त्याच्या गरजेनुसार अचूक प्रमाणात निविष्ठा देण्याचे काम हे तंत्रज्ञान करते। VRA म्हणजे शेतीतील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात निविष्ठा देणारी स्वयंचलित यंत्रणा। हे तंत्रज्ञान दोन प्रकारे काम करते। पहिला प्रकार नकाशा आधारित VRA। यात कृषी तज्ज्ञ शेताचा GPS नकाशा तयार करतात। मातीचे नमुने घेतले जातात, उपग्रहाद्वारे शेताचे छायाचित्र काढले जातात। हा नकाशा ट्रॅक्टरमध्ये लोड केला जातो। ट्रॅक्टर ज्या भागावर जाईल त्या भागाची गरज ओळखून यंत्रणा आपोआप खताचे प्रमाण कमी जास्त करते। दुसरा प्रकार सेन्सर आधारित VRA। या ट्रॅक्टरवर किंवा फवारणी यंत्रावर छोटेसे सेन्सर बसवलेले असतात। हे सेन्सर जमिनीवरून जाताना तात्काळ माती किंवा पिकाची तपासणी करतात आणि लगेच फवारणीचे प्रमाण ठरवतात। VRAचे विविध उपयोग आहेत। VRA केवळ खतापुरते मर्यादित नाही, याचे चार महत्वाचे उपयोग आहेत। बियाणे पेरणीत VRA वापरला जातो। सुपीक जमिनीत बियाण्यांची संख्या जास्त ठेवतात, नापीक किंवा दुष्काळग्रस्त भागात कमी। खत वापरण्यात VRA चा उपयोग केला जातो। मातीचे विश्लेषण करून जिथे ते पोषण कमी आहे तिथेच ते दिले जाते। तिसरा प्रकार सिंचनात VRAचा उपयोग केला जातो। जमिनीची पाणी धरण्याची क्षमता वेगळी असते, यंत्रणा पाण्याचे प्रमाण आपोआप ठरवते। कीटकनाशक तणनाशक VRA संपूर्ण शेतावर फवारणी न करता फक्त जिथे कीड किंवा तण आहे तिथेच फवारणी केली जाते। या VRA साठी 3 गोष्टी लागतात। GPS यंत्रणा शेताचे अचूक स्थान ठरवण्यासाठी, आजकाल स्मार्टफोनवरही GPS असते। नियंत्रक यंत्रणा ट्रॅक्टर किंवा फवारणी यंत्रावर बसवायचे उपकरण जे खत किंवा पाण्याचे प्रमाण आपोआप नियंत्रित करते। GIS सॉफ्टवेअर ज्यालाच आपण जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम सॉफ्टवेअर, शेताचे नकाशे तयार करण्यासाठी आणि डेटाचे विश्लेषण करण्यासाठी वापरण्यात येते। आपल्या शेताची काळजी आपणच घेणार, कारण शेतकरी सुखी तर देश सुखी।
3: श्रोते हो, शेतात उदंड पीक घेणं ही तर पहिली पायरी आहे, पण त्या पिकाचं खऱ्या अर्थाने सोनं करणं म्हणजेच अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धन। आज शेतमाल जशाचा तसा विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून जर विकला

0: शेतकऱ्यांना दुप्पट तिप्पट नफा मिळतो. ग्रामीण भागात छोटा किंवा मोठा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी नेमकी कोणती यंत्रे आवश्यक आहेत, ही यंत्रे कशी चालवावीत आणि त्यावर केलेला खर्च कसा वसूल करावा, या साऱ्या प्रश्नाविषयी आज आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील अन्न प्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी गावंडे.
1: मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्या शेतात आपण भरपूर उत्पादन घेतो, पण काढणीनंतर त्यावर योग्य प्रक्रिया आणि साठवणूक न झाल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर फळ आणि भाज्यांचे नुकसान होते. आज आपण अशाच काही महत्वाच्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊयात. सर्वप्रथम एक महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे मिनिमल प्रोसेसिंग. आजकाल ग्राहकांना धुतलेल्या, सोललेल्या आणि कापलेल्या भाज्या व फळांची मागणी वाढत आहे. या तंत्रज्ञानामध्ये फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून आवश्यक तेवढी प्रक्रिया करून स्वच्छ पॅकिंग केली जाते. त्यामुळे उत्पादनाचा जो ताजेपणा आहे तो टिकून राहतो आणि ग्राहकांना वापरण्यास सोयीचं होते. शेतकऱ्यांनाही यामुळे अधिक नफा मिळतो. त्यानंतर सौर ऊर्जेवर आधारित जे ड्रायर्स असतात, पूर्वी काय होतं की भाज्या, फळे, मसाले हे उघड्यावर उन्हात वाढवले जात होते. त्यामुळे धूळ, कीटक आणि पावसामुळे गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. आता आधुनिक सोलार ड्रायरमध्ये कमी वेळात स्वच्छ आणि दर्जेदार अशी पदार्थांची वाळवण करता येते. त्यानंतर कोल्ड चेन आणि प्रीकुलिंग हे देखील महत्वाचं असं तंत्रज्ञान आहे. यामध्ये फळे आणि भाजीपाला यांची काढणी केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यांची श्वसनक्रिया ही सुरूच असते, त्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होत जाते. पण प्रीकुलिंग आणि कोल्ड स्टोरेजचा जर वापर केला तर उत्पादन हे जास्त काळ टिकते, ताजं राहतं आणि मग दुसऱ्या बाजारपेठेत आपल्याला ते सहज पाठवता येतं आणि शेतकऱ्यांचे नुकसान देखील कमी होते. त्यानंतर व्हॅक्युम पॅकेजिंग आणि मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग. या तंत्रज्ञानामध्ये पॅकेटमधील हवा ही कमी केली जाते आणि विशिष्ट वायूंचा वापर करून मग त्यामध्ये अन्नपदार्थ अधिक काळ ताजे राहतात. सूक्ष्मजीवांची वाढ कमी होते आणि त्याची शेल्फ लाईफ म्हणजेच त्याचा साठवण कालावधी वाढते. आता तर स्मार्ट सेन्सर आणि इंटरनेट ऑफ थिंग्समुळे आपण मोबाईलद्वारेच कोल्ड स्टोरेजमधील जे तापमान आहे, आर्द्रता आहे आणि इतर माहिती देखील पाहता येते. काही स्मार्ट सेन्सर्स अन्न खराब होण्याची शक्यता देखील हे आधीच सांगतात. तर अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, उत्पादकांना फायदा होऊ शकतो आणि जे मानवी आरोग्य आहे तेही राखण्यास मदत होते आणि परिणामी आर्थिक नफा मिळतो.
2: शेतकरी बंधूंनो, म्हणतात ना पाणी हेच जीवन, पण शेतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर पाण्याचे योग्य नियोजन हेच खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन आहे. आजच्या बदलत्या हवामानात पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे. आता जमाना आहे तो ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि ऑटोमेशन युक्त स्मार्ट सिंचनाचा. आपल्या जमिनीसाठी आणि पिकासाठी योग्य सिंचन पद्धत कोणती, कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारी ही सिंचन यंत्रे नेमकी कशी काम करतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता माहिती जाणून घेऊयात सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर सुमंत जाधव यांच्याकडून.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या काळात पाण्याची कमतरता, हवामान बदल आणि वाढता खर्च या मोठ्या समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत. अशा परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धती स्वीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आपण नेहमी पाणी पारंपरिक पद्धतीने देतो, परंतु आता तसे न करता आपण आधुनिक सिंचनाकडे वळूया. आधुनिक सिंचन म्हणजे ठिबक सिंचन पद्धत, तुषार सिंचन पद्धत, म्हणजे पाणी वाचवा, उत्पादन वाढवा आणि उत्पन्न दुप्पट करा. तसेच आता सध्या नवीन पद्धत म्हणजे हायड्रोपोनिक्स शेती. हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीविरहित शेती करण्याची पद्धत. या पद्धतीमध्ये पिके ही पोषक द्रावण वापरून पाण्यात किंवा कोकोपीट किंवा परलाइट सारख्या माध्यमात वाढवली जातात, म्हणजे माती नाही तर थेट पाण्यातून अन्न घेऊन पिकांची वाढ होते. यामध्ये पाण्यामधील सर्व आवश्यक अन्नद्रव्य मिसळली जातात. थेट द्रावणातून मुळे हे अन्न घेतात व पाण्याचा आपला पुनर्वापरसुद्धा आपण करू शकतो. हायड्रोपोनिक्सचे भरपूर प्रकार आहेत. कोणत्या पिकासाठी वापरायचं आहे त्यानुसार हायड्रोपोनिक्स आपल्याला वापरता येते. यामध्ये आपल्याला 80-90% पाण्याची बचत होते, जलद वाढ होते, जास्त उत्पादन मिळते, माती नसल्यामुळे रोग कमी असतात, वर्षभर उत्पादन घेता येते, कमी जागेत जास्तीत जास्त आपल्याला नफा काढता येतो. आधुनिक सिंचनामध्ये सध्या GIS आणि रिमोट सेन्सिंगचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. आजच्या काळात पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे झाले आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच, त्याबरोबर उत्पन्नामध्ये वाढ पण होते.
0: श्रोते हो, आज डिझेल आणि पेट्रोलचे वाढते दर

0: शेतीचा खर्च वाढवत आहेत आणि शेती परवडण्यापलीकडे नेत आहेत. अशा वेळी सूर्याची मोफत ऊर्जा आणि बॅटरीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे. सौर ऊर्जेवर चालणारे पाण्याचे पंप असोत की बॅटरीवर चालणारी कोळप यंत्रे आणि छोटे ट्रॅक्टर, ही यंत्रे केवळ प्रदूषण कमी करत नाहीत तर शेतकऱ्यांचा रोजचा इंधन खर्चही जवळपास शून्यावर आणत आहेत. पण मंडळी, ही सौर आणि बॅटरी चलित यंत्रे नेमकी कशी निवडावीत, त्यांची कार्यक्षमता आणि बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे, या सगळ्या प्रश्नांविषयी आता आपल्याला माहिती देतील अक्षय ऊर्जा आणि कृषी यंत्र क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गजानन वसू.
1: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की भारत हा कृषी प्रधान देश असून आज दिवसेंदिवस वाढती ऊर्जेची गरज, भविष्यात आपल्याला पुढच्या पिढ्यांना लागणारा इंधनाचा तुटवडा, ग्लोबल वॉर्मिंगचे वाढते दुष्परिणाम, कृषी क्षेत्रामध्ये निसर्गाचा लहरीपणा, त्यामुळे होणाऱ्या उत्पन्नातील घट, या सर्व बाबीचा विचार करता पर्यायी इंधनासाठी पर्यावरणपूरक शाश्वत अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरात आणणे आज ही काळाची गरज आणि अधिक महत्त्वाची आहे. जसे की आपण जाणताच आहात की सोलर कृषी पंप यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामध्ये सोलर ज्योत त्याच्या जोडीला आहे, सूर्यचूल, सौर उष्ण संयंत्र चलन, सौर फवारणी यंत्र, तसेच सौर सिंचन व्यवस्था, त्यामधून पवनचक्की आणि कृषी अवशेषापासून विद्युत निर्मिती प्रकल्प आदी आपण वापरात आणून देशाच्या भविष्यातील ऊर्जा संकटावर मात करता येऊ शकते. सौर ऊर्जेबरोबरच पवन ऊर्जा, घनकचऱ्यापासून इंधन निर्मिती, समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करण्याचे प्रयोग देशभर सुरू असून भारताच्या एकूण उत्पादनापैकी आज रोजी 80% वीज जीवाश्म इंधनापासून निर्मित होत असून हा स्रोत काही शतकात संपणार आहे. सौर ऊर्जेचे रूपांतरण अपारंपरिक ऊर्जा माध्यमातून भविष्यातील ऊर्जा संकटाला चांगले उत्तर देता येईल. जसे की पिकांना पाणी देणे, कीटकनाशकांना फवारणी करणे, विविध भाजीपाला व धान्य साठवणीकरता वाढवणे, कृषी उत्पन्न उपकरणासाठी लागणारी विजेची गरज, या छोट्या छोट्या कामाची पूर्तता यामधून केली जाऊ शकते. याबरोबरच इंधनाची बचत म्हणजे पैशाचीच बचत, यातून खर्च आणि उत्पन्न यात आपल्या शेतकरी मित्रांना सांगड घालण्यास आणि आपले जीवनमान उंचवण्यास योग्य ते पर्यावरणपूरक संधी या ऊर्जा क्षेत्रातून मिळणार आहे.
2: शेतकरी बंधूंनो, आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे म्हणजेच डिजिटल युग आहे आणि आपली शेती ही आता डिजिटल क्रांतीपासून मागे राहिलेली नाही. आज शेतकरी घर बसल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून हवामानाचा अचूक अंदाज घेत आहेत. पण शेतकरी बंधूंनो, हे डिजिटल व्यवस्थापन सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नेमकी कसे वापरावेत, कोणते ॲप्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा खर्च कमी करता येईल, या साऱ्या प्रश्नाविषयी अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन आज आपल्याला करणार आहेत डिजिटल आणि अचूक शेती क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गोपाळ शिंदे.
3: डिजिटल माहिती व यंत्र हे एकत्र आलेले की शेतकऱ्याच्या कामाला गती मिळते. जसं की GPS वर आधारित ट्रॅक्टर सरळ रेषेत विना ड्रायव्हरचं ती चालत राहते व ओव्हरलॅप न करता नांगरणी, पेरणी व सर्व काही कार्य करते. यामध्ये इंधन व वेळ वाचवण्याचा प्रयोग हा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचा ठरत आहे. डिजिटल तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला पाहिजे तसा आपल्याला लागणारा शेती तंत्रज्ञानाचा उपयोग हा तंतोतंत पद्धतीने कसा करता येईल याबाबत हे ड्रोन, रोबोट व स्वयंचलित स्मार्ट शेती यंत्रे, ज्याला आपण स्मार्ट पोर्टेबल मशिनरी म्हणूया, अशा सर्व डिव्हायसेस ज्याला आपण यंत्रांचा वापर करून शेतामधील शेती कामामध्ये पिकाचं व्यवस्थापन करताना अगदी सूक्ष्मपणे व्यवस्थापन शैली ही उत्कृष्टरित्या कशी उत्पादन वाढवेल, त्यातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल ह्याचं नियोजन व सूत्रबद्धता लावते. म्हणून तीन मोठे फायदे: पहिले, वेळेची बचत, जे काम दिवसभर लागायचं ते तासभरात. दुसरं, निश्चिंतपणे तुम्हाला ज्या अचूक भेद जागी फवारायचं आहे त्याच ठिकाणी तो फवारला जाईल. ज्या अचूक भेद जागी जाऊन तुम्हाला खत टाकायचं आहे किंवा फळ तोडायचं आहे अशा सर्व बाबींमध्ये, किंवा कापूस वेचायचा आहे किंवा उसावर योग्यरीतीने फवारणी करायची आहे, खत टाकायचं आहे, अशा गोष्टी ज्या क्लिष्ट व कष्टदायी आहेत त्या सर्व सोयींचं ह्यात

0: नियोजन हे डिजिटल तंत्रज्ञानाच्या मार्फत आपण करू शकतो. जी आपण रोग, खत व पाणी या अचूक जलद निर्णयांकित करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करतोय, म्हणूनच की दिवसभरातलं काम ह्या अतिशय वेळेनुसार चोख पद्धतीने या ठिकाणी आपल्याला करता येतं. म्हणून डिजिटल कौशल्यातून युवा शेतकऱ्यांना एकच संदेश यामधून मी देऊ इच्छितो की त्यांनी आता नवीन घडणावळ केलेल्या सर्व कृषी यंत्रांचा, अत्याधुनिक स्वयंचलित यंत्राचा सराव व त्यावरचं प्रशिक्षण हे वेळोवेळी घेतलं पाहिजे.
1: श्रोते हो, कृषी यंत्रे, आधुनिक सिंचन, सौर ऊर्जा, अन्न प्रक्रिया आणि डिजिटल व्यवस्थापन या पाचही महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा आता आपण घेतलाय. खरे पाहता या पाचही गोष्टींचा जेव्हा योग्य समन्वय होतो तेव्हाच शेती खऱ्या अर्थाने फायदेशीर आणि शाश्वत बनते, आणि हाच आधुनिकतेचा मार्ग आपल्याला समृद्धीकडे घेऊन जाईल आणि अन्नधान्याच्या बाबतीत आपला भारत देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल. चला तर मग आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपली शेती अधिक समृद्ध करूया. जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान.
2: श्रोते हो, आताच आपण महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत, आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र. निवेदन होतं वैशाली वांगीकर.
3: आकाशवाणी पुणे केंद्र, दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आज आहे 1 जुलै. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन मी तुमच्यासाठी हजर झाली आहे. कार्यक्रम काय काय आहेत ते सुरुवातीला सांगते. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कामगार दिवसानिमित्त अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत आणि स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, कार्यक्रमाला सुरुवात करूया. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. आपल्या माय मराठी भाषेत ओवी वाङ्मय हे मौखिक असं आद्य वाङ्मय, अपौरुषीय असं केवळ स्त्रियांच्या मुखातून त्याची अगदी सहज निर्मिती झाली आहे. दळण कांडण अशी कष्टाची कामं करताना अगदी सहज सुचलेल्या ओव्या आहेत, स्त्रियांच्या अगदी जिव्हाळ्याच्या. जीवाभावाच्या नात्यांमधील प्रेम, आपुलकी, आत्मीयता अशा विविध भावनांना रसाळ ओघवत्या शब्दातून ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त केलंय. खरोखर या ओव्या म्हणजे मराठी भाषेचं वैभव आहे. भाषेच्या सौंदर्यानं नटलेल्या त्या आहेतच, म्हणून प्रत्येक स्त्रीला त्या भिडतात. काही ओव्यांवर आधारित स्त्रियांच्या जन्मापासून ते आजी होऊन परमार्थाला लागेपर्यंतच्या ओव्यांचा समावेश या कार्यक्रमात केलेला आहे. जन्म, डोहाळे, बारसे, मुंज अशा तिच्या जीवनातील अनेक प्रसंगी गायला गेलेल्या ओव्या यात आहेत. सुरुवातीला आपण ऐकूया भक्तिभावानं ओथंबलेल्या 2-3 लक्ष्मी नारायणासाठी अत्यंत भावभक्तीत रचलेल्या ओव्या.

भगिनींनो, पूर्वीच्या बायकांना दळण कांडण सगळी कामं घरीच करावी लागत. पूर्वी आजच्यासारखी यंत्राची बटनांची दुनिया नव्हती. सगळीच कामं खूप कष्टाची होती. ही कामं करता करता हे श्रम हलके होण्यासाठी बायका ओव्या म्हणायच्या, ओव्या गायच्या, ओव्या रचायच्या. गाता गाता त्यांची कामं अगदी सहज गत्या होत असत आणि कामाचे श्रमही त्यांना जाणवत नसत. दळणानं दिवसभराच्या कामाची सुरुवात होत असे, तीही अगदी पहाटे पहाटे. सगळं दळण सगळी पिठं घरी दळली जायची. पूर्वी कुटुंब मोठी एकत्र असायची, त्यामुळे पहाटेच्या पारी झुंजूमुंजू होताच घरातल्याच बायका कधी जावा जावा, कधी नंडा भावजया, कधी सासवा सुना जात्याच्या लयबद्ध तालावर ओव्या गात गात दळण दळायच्या. ती घरातली बाई दळण दळत आहे, आता अगदी थोडंच दळायचं राहिलंय, तेव्हा त्या ओव्यांमधून काय सांगते ऐका बरं.

सरल म्हणू कशी, हळदी कुंक वाचा भरल्या दोन्ही राशी, हळदी कुंक वाचा भरल्या दोन्ही राशी।

दळणानं दिवसाची सुरुवात व्हायची, ओटीवर उन्ह यायची, लहान मोठी साऱ्यांचीच लगबग व्हायची. घरात पणजी, पणजोबा, आजी, आजोबा, सासवासुनांची कामांची धांदल व्हायची. आणि बरं का, या साऱ्या गोतावळ्यात एखादी पहिलटकरीण डोहाळतुलीही असायची. या पहिलटकरणीची सासरी माहेरी खूप काळजी घेतली जायची आणि कौतुकही व्हायचं.

0: आला।
1: सुनबाईला डोहाळे लागले की तिच्या सासू सासऱ्यांना आई वडिलांना नातवाचे वेध लागतात आणि मग नातवाच्या बारशासाठी काय काय करायचं तेही या ओव्यामधून गायलं जायचं। त्यांच्या मनातल्या इच्छाच जणू ओव्यांमधून प्रकट व्हायच्या।

लेकीचं पहिलं बाळंतपण माहेरी असताना म्हणून मामा मामीचा उल्लेख येतोच. आणि मामा मामीच्या नात्याला प्रेमानं बांधूनही ठेवलंय. अशा प्रकारे आजी आजोबा मामा मामींना बाळाच्या बारशाचे वेध लागतात. आणि हो, बारसं मोठं थाटामाटात होतं. असं हे तान्ह बाळ साऱ्या घरादाराचं खेळणं होऊन बसतं. आणि या बाळाचे कितीतरी सवंगडी त्याच्याशी खेळतात. त्याचं वर्णन खूप अर्थपूर्ण शब्दात केलं जातं. अशा या गोंडस तान्हुल्यासाठी सुंदर सजवलेला पाळणा असतो. आणि त्यात ते बाळ शांत झोपतं. त्यात त्या तान्हुल्याला झोप लागावी म्हणून त्याची आजी काही ओव्या म्हणते. त्या ओव्या ऐकत ऐकत बाळाला झोपवण्याचा प्रयत्न चालतो. पण ते बाळ काही झोपत नाही म्हणून त्याला झोप यावी म्हणून आणखी काही ओव्या म्हटल्या जातात.

हळूहळू हे बाळ आपल्या माणसांना चांगलं ओळखू लागतं, मग त्याची आई ही त्याचं सर्वस्व बनते. संत रामदास स्वामींनी आई बाळाच्या नात्याबद्दल काय म्हटलंय बरं? ते म्हणतात, क्षणभरी मातेस न देसे आक्रंदे रुदुन करी, वियोग पळ मात्रे नास आहे स्मरण मातेचे झाल्यावरी. जरी ब्रह्मादिक देव आले तरी ना थांबे क्षणभरी, सुख पावे माते जवळी दुरी करताची तळमळी. रागे परत केले तिने तरी आक्रंदोनी मिठी घाली. असं हे तहान बाळ जेव्हा मुंजीच्या वयाचा छोटा मुलगा होतो तेव्हा त्याच्या मुंजीचा बेत आखला जातो. खरेदी होते, मुंजीचे सामान घरात येते, पत्रिका देऊन निमंत्रण दिली जातात, एक ना दोन किती काम. सुंदर सोहळ्याच्या चड्डीत बटू मुंजीसाठी तयार होतो, मुंजीचा दिवस उगवतो आणि मुंज मुलाच्या मुंजीसाठी घाणा भरला जातो. नटून थटून साऱ्या जणी येतात, घाण्याची तयारी होते. त्यावेळी वयस्कर आजीला घाण्याच्या ओव्या येतात, त्या दोघी तिघी मिळून घाण्याच्या ओव्या म्हणतात.

मुलाची मुंज झाली आणि हा बटू गुरुग्रही गेला. आईला खरं तर मुलाची फार आठवण येत असते, पण बटू बनून गुरुग्रही गेलेला आपला मुलगा उच्च शिक्षण घेऊन परत येईल म्हणून आई धीर धरते. मैत्रिणींनो, मुलगा हा वंशाचा दिवा, वारस असतो म्हणून पहिला मुलगा व्हावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. पण एखाद्या पहिलटकरणीला जर पहिली मुलगी झाली की ती बाळंतीण किंचित नाराज होते. अशा वेळी तिच्या मैत्रिणी, आजी, आई तिला दिलासाही देतात, तिला समजावून सांगतात आणि अगं बाई, मुलगी

म्हणून नाराज होऊ नको बरं का, कारण मुलगी होणं हेही गरजेचंच असतं. तिला समजावून सांगताना अशा काही ओव्या ज्यात मुलीच्या जन्माचं महत्वच पटवून दिलं जातं.

0: छोट्या मांड.
1: त्या छोट्या मुलीचं खूप कौतुक होतं. तिला लाडाकोडात वाढवलं जातं. हसत खेळत कौतुकानं तिचं बाल्य सरतं आणि ती तारुण्यात पदार्पण करते. आणि मग हळूहळू बापाला चिंता वाटायला लागते. हळूहळू या मुलींसाठी स्थळ शोधाशोध सुरू होते. एका संध्याकाळी मुलीला बघायला नवरदेव येतात. मुलीला पाहायला येणार म्हटल्यावर मुलीकडच्यांची खूप धावपळ होते. तयारी करायची असते आणि काय काय तयारी करायची तर

0: करती तुझे कौतुक ग आजोळी।
1: लग्न ठरतं आणि लग्नाची तयारी ही सुरू होते, अगदी जोरदार सुरू होते। आणि मुहूर्ताचा दिवस येतो, पहाटे पहाटेच घाणा भरला जातो। लेकीची माय मात्र आता गौरीहाराजवळ बसते आणि शुभमंगल सुरू होतं, लग्न लागतं। मुलीच्या आईने म्हणे मंगलाष्टका ऐकायची नसते का, तर आता ती या क्षणापासून परक्याचं धन होते या विचारानंच मातेचे अश्रू अनावर होतात। तिच्या मनाची नुसती घालमेल होते, मोठ्या आग्रहानं जेवणं होतात, विहीण बाईंची खास पंगत होते। एक दोघी जणी विहिणींचा मान म्हणून विहीणबाईंना विहीण या काव्यरचनेतून लेकीला सांभाळा बरं अशा अप्रत्यक्षपणे विहिणीला विनंती करते। आणि मग येतो तो क्षण म्हणजे लेकीला सासरी पाठवण्याची वेळ। आजी आजोबा आई बाबा भाऊ भावजया तिला निरोप द्यायला येतात। आईचंच मन ते जड अंतःकरण झालेलं असतं, पण लेकीला चांगली वाघ हो सासरी म्हणून आई सांगत असते। कसं ते पाठवणीच्या ओव्यातून ऐकूया।

आई म्हणते, बाळा ऐक बरं काय सांगते ते. अशा रीतीनं लेकीची समजूत घातली जाते आणि सारी जण सारे सगळे सोयरे तिला दिंडी दरवाजापर्यंत निरोप द्यायला येतात. लेकीची लेक दिसेनाशी होईपर्यंत एकीकडे पदराने डोळे पुसत तिला तिची आई निरोप देते. आता खरं म्हणजे यातलं वर्णन हे बरंच पूर्वीचं आहे. आज मुली ही मुलांप्रमाणे शिकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. आता खरं तर कोणत्याच कार्यक्षेत्रात स्त्रीचं कर्तृत्व कमी नाही. तरी पण या जुन्या पारंपरिक ओव्या किंवा एकूणच त्यातली भावना, मुलाच्या मुंजीच्या वेळची आईची भावना असो किंवा एखादं तान्हुलं घरात जन्माला आल्यानंतरच्या भावना, लेकीला सासरी पाठवताना होणारं जड अंतःकरण, या भावना आजही तशाच आहेत आणि म्हणूनच ओव्यांचं सौंदर्य टिकून आहे. ओव्यांचं सौंदर्य या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं माधवी गोखले यांनी, ओवी गायन केलं होतं नेहा वैशंपायन यांनी आणि सहभाग होता प्राची परांजपे यांचा. मैत्रिणींनो, खरं तर ओव्या ह्या कितीही गुणगुणल्या, कितीही वेळा ऐकल्या तरी ऐकत राहाव्यात आणि त्यामागचे भाव समजून घेत राहावेत असंच वाटतं. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक मुलाखत, पण त्याआधी तुम्हाला बहिणाबाई चौधरी यांची एक रचना ऐकवाविषयी वाटतेय. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा, चित्रपट आहे मानिनी. मला वाटतंय तुम्ही गीत ओळखलं देखील असेल. ऐकूया.

आज राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त आपल्या इथे अंजली कपूर ही महिला पोस्टमन आलेली आहे. तिच्याशी प्राची परांजपे यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आज 1 जुलै राष्ट्रीय टपाल

0: कामगार दिवस, त्यानिमित्ताने कुठल्या तरी पोस्टमनशी गप्पा माराव्यात अशी फार मनापासून इच्छा होती. शोधताना असं लक्षात आलं की गेल्याच वर्षी पोस्टमन म्हणून जॉईन झालेली अंजली कपूर ही एक युवा पोस्टमन आहे आणि ती आज आपल्या इथे तिचा एकूणच प्रवास सांगायला, पोस्टाविषयी सांगायला आलेली आहे. तर अंजली, तुझं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार, मी अंजली कपूर. मी 120 कॉलनी पोस्ट ऑफिस इथे पोस्टमन म्हणून गेल्या वर्षी जॉईन झालेली आहे. मी पोस्टमन हे काम करत आहे आणि त्यासाठी आज आमचा दिवस आहे असं मी म्हणेल. आणि मला खूप प्राऊड फील होत आहे की आज तुम्ही मला इथे बोलवलं, त्यासाठी धन्यवाद.
0: गेल्या वर्षीच पोस्टामध्ये पोस्टमन म्हणून जॉईन झालीस, तर खरंच लहानपणापासून तू पोस्टमन व्हायचं असं ठरवलं होतंस का, की तू काही वेगळं करत होतीस?
1: नाही, त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे.
0: आम्हाला आवडेल ऐकायला.
1: माझी बॅकग्राऊंड ही आयटी मधली आहे. मी आधी एमसीए केलं, मला त्याच्यामध्ये रस होता. म्हणजे मी एक अँड्रॉइड डेव्हलपर होते कंपनीमध्ये, हिंजेवाडीमध्ये. आणि मी रोलबॉल हा गेम खेळते, लहानपणापासून मी हा गेम खेळते. माझ्या 10 ते 15+ नॅशनल्स झाल्यात आणि एक इंटरनॅशनल झाली
0: आहे
1: आणि त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळालंय. माझा असा पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्याचा असा काही एक विचार नव्हता. पण मी 2023 एक भरती निघाली होती पोस्टाची, स्पोर्ट्स कोटा थ्रू. तर मग मी त्याचा फॉर्म भरला, तर माझं सिलेक्शन झालं ऍज अ पोस्टमन म्हणून. आणि मी लास्ट इयर तिथे जॉईन झाले आणि मला खूप चॅलेंजिंग वाटत होतं की मी हा जॉब कसा करणार आहे. कारण
0: आधी ऐकायला थोडस असं आवडेल की रोलबॉल किती वर्ष खेळतीयस आणि म्हणजे काय असतं ग रोलबॉल म्हणजे?
1: हा, रोलबॉल मी आता गेली 15 ते 16 वर्ष झालं खेळतीये. रोलबॉल हा पुण्यामध्ये इन्व्हेंट झालेला गेम आहे. या रोलबॉल म्हणजे हा स्केटिंगवर हँडबॉल प्लस बास्केटबॉल खेळांचं मिश्रण करून खेळला जाणारा खेळ. राजू दाभाडे सरांनी बाल शिक्षण मंदिरला हा गेम इन्व्हेंट केला आणि पुण्यातला गेम आहे, आपला मातीतला गेम आहे. आणि मी महेश विद्यालय स्कूलमध्ये होते तिथे हा गेम मी खेळत आले. त्यानंतर माझी पहिली नॅशनल झाली 8वीमध्ये. 2017 माझी पहिली इंटरनॅशनल झाली, ती नेपाळ इथे झाली. तिथे आम्ही गोल्ड मेडल मिळवलं आणि कुठलाही असा हेतू नव्हता की मला गव्हर्नमेंट जॉब लागेल म्हणून मी खेळतीये, असं नाही. तर मी खेळत गेले आणि माझं त्याचा साईड बाय साईड माझं शिक्षण हे BCA केलं मी मॉडर्न कॉलेजला आणि MCA केलं मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. आणि मग त्याच्यानंतर मला हिंजवडीच्या एका कंपनीमध्ये जॉब लागला. असं काही ठरवून पोस्ट ऑफिसमध्ये काम करायचं असं काहीच नव्हतं,
0: पण नियतीला तुला पोस्टात आणायचं होतं.
1: येस,
0: आणि त्यामुळे तू भरतीची ती जाहिरात तुझ्यापर्यंत पोहोचली आणि स्पोर्ट्स कोट्यामधून तुला ती पोस्ट मिळाली पोस्टमनची.
1: येस,
0: बरोबर. पोस्टमन म्हटलं की एक आपल्या डोळ्यासमोर चित्र असतं, टोपी घातलेला, खाकी शर्ट पॅन्ट असलेला, सायकलवरनं येणारा एखादा काका मामा. तर या सगळ्याला छेद देत गेली बरीच वर्ष महिला पोस्टमन पण आपण बघतोय.
1: हो,
0: तर तुझ्या मनात पोस्टमन ही हे चित्र कसं होतं आणि प्रत्यक्ष तू जेव्हा पोस्टात गेलीस कामाला तेव्हा याच्यात काय फरक होता ग?
1: आम्हाला वाटायचं की येतात पोस्टमन काका, आपलं पत्र देतात, जातात. म्हणजे खूप नॉर्मल जॉब आहे हा, पण हा खूप हेक्टिक जॉब आहे. आणि महिलांसाठी तर सांगायचं म्हणजे, आता मी तरी मॅरिड नाहीये, पण मॅरिड वुमन्स आहेत ज्या आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करतात, त्या सकाळपासून काम करून 8 येऊन सॉर्टिंग करून मग पत्र घेऊन मुलांचं बघणं हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि आता ऊन, वारा, पाऊस या तीन गोष्टी तर खूप जास्तीत जास्त आम्हाला पावसाळ्यात खूप त्रास होतो. कारण आम्हाला स्वतःला भिजण्यापासून वाचवायचं आहे आणि आमच्या पत्रांना पण वाचवायचं.
0: अगदी खरं, म्हणजे लोकांच्या भावना तुम्हाला भिजू द्यायच्या
1: नाही द्यायच्यात. कारण त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतात आणि सगळ्या गोष्टी ह्या पोस्टा थ्रू जातात. म्हणजे पासपोर्ट म्हणा, आपले आधार कार्ड म्हणा, कोणाच्या नोटीस असतात, खूप साऱ्या गोष्टी. आणि आता आपलं पार्सल सेवा पण आहे, त्यामुळे खूप महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्याही आम्हाला सांभाळाव्या लागतात.
0: काय कामं पोस्टमनला करावी लागतात ग दिवसभरात?
1: आम्ही सकाळी 8 पोहोचलो की आम्हाला एक गाडी येते, त्याच्यामध्ये सगळे पोस्ट असतात, स्पीड पोस्ट असतात आणि ऑर्डिनरी पोस्ट असतात. तर मग ते स्पीड पोस्ट आम्ही काढून घेऊन ते स्कॅन केले जातात आणि त्याच्यानंतर पोस्टमनकडे ते सॉर्टिंगसाठी दिलेले असतात. तर ते आपण प्रत्येक एरिया वाईज सॉर्ट करायचं, त्याला बीट्स म्हणतात. म्हणजे प्रत्येक पोस्टमनला एक विशिष्ट बीट दिलेली असते.
0: बीट म्हणजे विभाग.
1: विभाग तो सगळे पोस्टमन तिथे जमलेले असतात, प्रत्येक जण एरिया वाईज सॉर्टिंग करतं, आपापले पत्र बाजूला काढून घ्यायचे आणि

0: आपण ज्या प्रमाणे फिरणार आहोत, कोणत्या बिल्डिंग नंतर कोणती बिल्डिंग, आपण तशा सिक्वेन्सनी आम्ही ती पत्र लावतो. तो सिक्वेन्स लावल्यावर आमचे जे क्लार्क लोक असतात त्यांच्याकडे आम्ही ते स्कॅन करायला देतो. तुम्हाला मेसेज येत असेल की हा एक सर्व्हिसमन कॉलनी पोस्ट ऑफिसला तुमचं लेटर आलंय आणि हा विशिष्ट पोस्टमन हे घेऊन येणार. आमचा कोथरूडचा पिनकोड आहे 411038. तर मग कधी कधी काय होतं की दुसऱ्या पिनकोडचे पण आमच्याकडे येतात. आणि आता पिनकोड हा इतका इम्पॉर्टंट आहे कारण मेन सॉर्टिंग पिनकोड व्हायचंच होतं. आता प्रत्येक ऑफिसला एक पिनकोड आहे. पत्ता जर अपूर्ण असेल पण नाव माहिती असेल, आता वर्षानुवर्ष काम करतायत तिथे, तर मग आता मी नवीन आहे, आता माझ्या आधीचे लोक रिटायर झाले, पण अरे तू इकडे कशी काय, म्हणजे ते पोस्टमन कुठे गेले, म्हणजे ते नावापासून सगळ्यांना माहिती असतात की अरे हे कुठे गेले. मग असं की एखादा पत्ता जरी कमी असेल, नाव माहिती असेल ना, तो पोस्टमन बरोबर घरी जाऊन देतो ओळख असल्यामुळे.
1: तर त्यामुळे एक मला वाटतं खूप भावनिक बंध पोस्टमनचा त्या त्या घराशी असतो. आणखी हाच जपण्याचा तू प्रयत्न करतेस तुझ्या नोकरीमधून.
0: आता आमचा पोस्ट अपग्रेड झालंय IT 2.2 आल्यापासून. डेली 350 पत्र वाटायचे असतात, म्हणजे ऑर्डिनरी प्लस स्पीड पोस्ट. आणि सोमवारी आम्हाला कामाचा खूप ताण असतो, म्हणजे 100 स्पीड पोस्टच असतात. पटपट आपण सॉर्टिंग करू, मग डबा खाऊ आणि मग पळू असं असतं. आणि कधी कधी बीट मध्ये कसं होतं की आम्हाला इतकं छान कोणी ट्रीट करतं की अरे तुम्ही लेडीज पोस्ट मन आहे आणि मग किती छान, मग तू काय करतेस, मग ते त्यांना माझं क्वालिफिकेशन सांगितलं, अरे मग तू इकडे काय करतेस, मग मी त्यांना सगळी स्टोरी सांगते की अरे असं असं झालंय वगैरे, पण मला आवडतंय करायला. आणि आम्ही एक म्हणजे आमचं आहे ब्रीदवाक्य, जनसेवा डाकसेवा, डाकसेवा जनसेवा. मग एक लोकांची सेवा करणं हे आपल्या म्हणजे आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर मग ती का गमवायची. आणि याचा फायदा आम्हाला जास्त वृद्धांना होतो, म्हणजे एखाद्याची मनी ऑर्डर द्यायची आपल्याला, आणि अजूनही मनी ऑर्डर चालू आहेत. आता स्पीड पोस्टचं प्रमाण जास्त झालंय कारण स्पीड पोस्टला कमी पैशामध्ये आम्ही फास्ट डिलिव्हरी दिली जाते. आणि स्पीड पोस्टला त्या दिवशी म्हणजे 2 दिवसात आपलं पत्र पोचतंय कमी पैशांमध्ये. तसं बाकी कुरियर मध्ये तसं जास्त पैसे द्यावे लागतात ना आपल्याला. आणि आता पोस्टमन एवढ्या वर्ष त्या एरियात काम करतो, त्याला घर ना घर माहिती असतं. आणि तो एक विश्वास आहे पोस्ट ऑफिसवर की हा पोस्टमन येणार आणि आमचं लेटर देणार. मुद्दा असा की आता रक्षाबंधन येत आहे, म्हणजे एवढ्या राख्या येतात आम्हाला. त्या आता लास्ट इयर आम्ही रविवारी सुद्धा काम केलंय का, तर कोणत्या बहीण निराश नको व्हायला आणि तिचा तिच्या भावाबरोबर ती राखी पोचली पाहिजे.
1: बरोबर. आता ही पत्र घेऊन तू बाहेर पडतेस, मग त्यात स्पीड पोस्ट असतील, साधी पत्र असतील, त्या बीट मध्ये सगळी घरं जेव्हा तू सुरुवातीला गेलीस तेव्हा माहिती नसणार, हे ट्रेनिंग कसं घेतलंस किंवा कोणी देतं का, बरोबर एखादा पोस्टमन येतो का?
0: हो, ते पहिल्यांदा मी जॉईन केल्यावर 10 दिवस ट्रेनिंग असतं. त्यांनी मला 10 दिवस ट्रेनिंग दिलं, म्हणजे पहिल्या दिवशी माझं तर खूप हसण्यासारखा एक्सपिरियन्स आहे. मी मस्त हिल्स घालून गेले होते, माझा मला वाटलं आयटी सारखं आपलं इंडक्शन असेल. आणि ते बोलले की नाही तू जा या एरियामध्ये, आणि त्या लेडी पोस्टमनला सांगितलं की हिला हा एरिया शिकवा. मी तब्बल 6 किलोमीटर हिल्स मध्ये चालले होते. आणि मग त्यांनी म्हणजे पहिल्या बिल्डिंग पासून या बिल्डिंगचं नाव हे लिहून घे. मग मी मोबाईलमध्ये मी पेन पेपर घेऊन नव्हते गेले, मोबाईलमध्ये नोटमध्ये लिहिलं की ही बिल्डिंग मग ही बिल्डिंग. मग त्यांनी सांगितलं या बिल्डिंगनुसार आपल्याला पत्र लावायची आणि असंच फिरायचं, म्हणजे तुझा टाईम वाचेल, मग याच्या शेजारी हे आलंय मग हे सगळं. आणि पहिल्यांदा मला आठवण तेच राहायचं नाही की कुठली बिल्डिंग कोणा शेजारी आहे, मग त्यांना सिनियर्सला विचारायचं. आणि मग त्याला म्हणजे एखादा जण घरी नसेल तर मग त्याला कोणता शेरा मारायचा की डोअर लॉक आहे आणि मग अपूर्णच पत्ता आहे, तर मग त्याला इनसफिशियंट ऍड्रेस मारायचा आहे. एखादा व्यक्ती बारला असेल तर त्याच्यासाठी दिस इज हा शेरा कसा मारायचा, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग आता तर आम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन आले आहे, तर डोअर टू डोअर जायचं, मग त्याला डिलिव्हर झालं तर डिलिव्हर, नाही तर मोबाईलमध्ये पण करायचं.
1: पहिल्या दिवशी असं वाटलं का ग की कशाला आयटीची नोकरी सोडली?
0: असं वाटलं होतं, मला खूप ड्रास्टिक चेंज होता हा माझ्यासाठी, कारण आम्ही 12 तास आम्ही तिकडे एसी मध्ये लॅपटॉप घेऊन बस. हा कामाचा भार हा डोक्यावर तिकडे जास्त होता आणि इकडे शारीरिक कष्ट खूप आहेत. आणि पहिल्यांदा खूप वाटलं की यार मी काही वेगळं कशाला करतीये हे. असे लोक पण मिळाले की त्यांनी मला मोटिवेट केलं याच्यामध्ये, म्हणजे आमच्या पोस्टातलेच जे आहेत सगळे, त्यांनी मोटिवेट पण केलं काही नाही करू शकतेस तू, आणि बाकीच्या लेडी पोस्टमन करतात तर मग मी का नाही. दोन्ही मला

0: ज्यांनी शिकवलं ते दोघही म्हणजे एक पोस्टमन काका आणि लेडी पोस्टमन त्या दोघही 60 वर्षाचे आणि बाकीचे एवढे एज आहे त्यांचं ते करू शकतात तर मग आपण काय नाही.
1: आणि मला वाटतं एकूण स्पोर्ट्समन तू असल्यामुळे चॅलेंजेस घेण्याची तुझी क्षमता जास्त आहे.
0: हो हो हो.
1: आणखी तू इथे दटून 1 वर्ष झालं काम करतेस आणि पुढेही करायची इच्छा आहे.
0: येस.
1: याचा अर्थ हे सुद्धा बळ तुला तुझ्या स्पोर्ट्स मधन.
0: हो नक्कीच नक्कीच. कारण आम्हाला उन्हात खेळायची सवय आहे त्यामुळे काही त्रास एवढा वाटला नाही. पहिल्यांदा खूप वाटायचं की काय करतीये यार. मग नंतर म्हणलं की नाही करू शकतेस तू आणि आपल्याला 3 ते 4 वर्षच काढायचं नंतर एक्झाम देऊ शकतो आपण. असं करून मी स्वतःला मोटिवेट केलं आणि आता काम करतीये.
1: फारच छान. आता मग तू सकाळी पत्र सॉर्ट केल्यानंतर बाहेर पडतेस ते साधारण किती काळ तुम्हाला पत्र वाटायची असतात?
0: आता मी सॉर्टिंग झाल्यानंतर 12 वाजता एक आम्ही बाहेर पडतो. आम्ही 1-5 वाजेपर्यंत आमचे पत्र वाटत असतो मॅक्झिमम. आणि ज्या दिवशी कमी असेल तेव्हा आम्ही लवकर पण 1-4 वाजेपर्यंत आम्ही
1: म्हणजे त्या दिवशीचा पत्रांचा कोटा
0: संपला की घरी जाऊ शकतो. हा
1: एक पोस्टमन म्हणून आम्ही बघताना पत्र वाटणे एवढाच आम्हाला त्याचा कामाचा भाग कळतो. आणखी काय काय काम आता पोस्टमनला करावी लागतात?
0: पोस्टमन हा नुसतं पोस्ट डाक वितरणापर्यंत न राहता पोस्टल बँक आहे. आपले सेव्हिंग अकाउंट असतात ते अकाउंट क्रिएट करणं IPB म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर आम्ही विविध पोस्टाच्या ज्या योजना आहेत त्यांचा प्रसार करतो. मुलींच्या बद्दलच्या ज्या योजना आहेत परत आधार कार्ड संबंधितच्या ज्या योजना आहेत आपले लाईफ इन्शुरन्स वगैरे आहेत त्याच्याबद्दल आम्ही प्रसार करत असतो. आपले लाडक्या बहिणीचे पैसे येतात मग ते महिलांना आपण काढून देणं. काही वृद्धांना येता येत नाही मग त्यांना घरी जाऊन आम्ही पैसे काढून देतो. अशा गोष्टी पोस्टमन करतो.
1: तर तुमचा पोशाख एक महिला पोस्टमन म्हणून सध्या काय आहे?
0: पूर्वी महिलांसाठी साडी होती खाकी कलरची पण आता आम्ही महिला पोस्टमन एक पंजाबी ड्रेस घालतो त्याच्यावर ओढणी किंवा आम्ही जॅकेट वेअर करतो आणि त्याच्यावर आमच्या पोस्ट ऑफिसचा एक लोगो असतो आणि त्यामुळे आमची ती एक ओळख निर्माण झाली आणि आमचा युनिफॉर्मच ही आमची एक ओळख आहे. म्हणजे कुठेही गेलं तरी अरे पोस्टमन आलेत पोस्टमन ताई आलीये असं एक त्या युनिफॉर्ममुळे आमचं. आणि मला खूप आनंद होतोय की मी एक खाकी युनिफॉर्म वेअर करते म्हणून.
1: खूप छान. शेवटी युनिफॉर्म मग तो मिलिटरीचा असो किंवा पोस्टाचा असो युनिफॉर्म हा युनिफॉर्म असतो आणि त्याचा निश्चितच आदर सगळ्यांना आहे. तुलाही त्याचा अभिमान आहे हे तुझ्या बोलण्यात वारंवार जाणवतंय. पूर्वी कसं होतं की पोस्टात चिकटला असं आपल्याकडे एक म्हटलं जायचं आणि आत्ताचं पोस्ट ह्याच्यात तुला फरक काय वाटतो?
0: IT आपण कनेक्ट खूप झालं असं म्हणेल मी. आता आपल्याला ट्रॅकिंग ID आलेत त्यामुळे आपण ऑनलाईन तपासू शकतो की माझं कुठपर्यंत आलंय ते आपल्याला नव्हतं. एखादं सॉफ्टवेअर बंद पडलं की आम्हाला तासन तास आधी म्हणजे आधी तसं ऐकलं मी की तासन तास आम्ही थांबून राहायचो की ते पत्र स्कॅन करायचे. आता IT कनेक्ट झाल्यापासून पोस्ट ऑफिस खूप गोष्टी फास्ट झाल्यात. जे पोस्टमन आधी 1-2 वाजता बाहेर पडायचे या गोष्टी लेट होतात म्हणून आणि आता स्पीड पोस्ट ही सेवा 24 hours 48 hours इतकी फास्ट झाली आहे त्यामुळे लोक त्याला जास्त प्राधान्य द्यायला लागले. योजना बँक पोस्टल बँक या गोष्टींमध्ये खूप सारी ॲडिशन झाली आहे त्यामुळे लोक आणि लोकांचा विश्वास असल्यामुळे पोस्टाचं खूप उन्नती झाली असं मी म्हणेन.
1: बरोबर. म्हणजे आता पोस्ट फक्त पत्र वाटप करणे याच्या पलीकडेही गेलाय कात टाकली आहे.
0: आता पासपोर्ट देताना पण आम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. सदर व्यक्ती त्या जागेवर प्रेझेंट हवा कारण खूप सारे फ्रॉड होतात काही गोष्टी होतात त्यामुळे तो पासपोर्ट आम्हाला त्या व्यक्तीच्याच हातात द्यावा लागतो. सगळ्यांचा पोस्ट ऑफिसवर असणारा विश्वास हे सगळे कामगारांमुळे आमच्या पोस्ट ऑफिसचं खूप पुढे चाललेले आहेत असं मी म्हणेल.
1: म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्याला भवितव्य आहे असं तू म्हणतीयेस?
0: येस येस आहेत. त्याच्यानंतर पुढे खूप एक्झाम्स आहेत असं नाही की पोस्टमन वरच आपण थांबू शकतो. पोस्टल असिस्टंट बनू शकतो म्हणजे आतमध्ये काम करणं क्लर्क बँक मध्ये काम करणं. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस तर एक सेपरेट IT सेक्टर पण आहे. मग मी त्याच्यासाठी पण प्रयत्न करत आहे असं.
1: अधिकाधिक वरच्या टप्प्यांवरती प्रमोशन घेत जाणं याच्यासाठीच्या ज्या द्याव्या लागतील त्या परीक्षाही तू देणार आहेस.
0: येस.
1: या सगळ्या बरोबर खेळाचा समन्वय कसा साधतेस?
0: जे ऑफिसमध्ये लेट झाला तर मग संध्याकाळची प्रॅक्टिस

0: प्रॅक्टिस नाही होत. कधी शनिवार रविवार प्रॅक्टिस चालू असते. असं एक छोट्या मुलांना शिकवायला आवडतं मला, त्यामुळे मी एका डे केअरमध्ये 3 ते 4-5 वर्षापर्यंतच्या मुलांनाही शिकवायला जाते. ती माझी आवड आहे. म्हणून
1: खरंच एका युवा पोस्टमनला बघून आणि तेही महिला पोस्टमनला भेटून फारच आनंद झालाय. एकूण आपला वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्या महिला आहेत, श्रोते आहेत, त्यांना तू एक पोस्टमन म्हणून काय सांगशील?
0: मी असं सांगेल की आता म्हणजे मी स्वतःच त्या गोष्टीपासून इन्स्पायर झाले की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाहीये. आता माझ्या वाट्याला पोस्टमनचं काम आलं म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांनाच वाटलं आणि मला स्वतःलाही वाटलं की हे काय आहे, सगळ्यांचा घरोघरी फिरायचं आणि हे काय काम आहे. पण आज मी सांगते की माझी ओळख निर्माण झाली आहे मी एक पोस्टमन असल्यामुळे. मला लोकांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि लोक मला देणारा एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो की अरे लेडी पोस्टमन आली आहे, अरे छान वा ताई. हाऊसवाईफची रिॲक्शन, अरे वा छान, म्हणजे आपल्या महिला कुठेही कमी नाही असं त्यांच्या तोंडातून वाक्य ऐकायला मिळतं. इतकं छान वाटतं त्यावेळेस की आपण काहीतरी चांगलं काम करत आहोत. म्हणजे माझं काम इतकं बसून होतं आणि म्हणजे माझं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड तर आहेच, पण एक माझ्या शरीराला सवय लागली की सकाळी उठा लवकर, म्हणजे किती फास्ट काम करता येईल हे माझ्या अंगवारी पडलं. कारण आपण आयटीमध्ये बसून काम करतो आणि ते सगळं बुद्धीचं काम आहे आणि त्यामुळे अजून मी फिटनेसमध्ये आले की यार आपण करू शकतो. की मी सगळ्यांच्या आधी असते की मी पटपट वाचून घेते. म्हणजे आम्हाला, आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सॉर्टिंग करायला म्हणतो की वाचणे, तर मी पत्र पटपट वाचते आणि स्कॅन करून पळते. म्हणजे मला असं झालं की मी पटकन संपवणार आजचा काम. असं कुठलंही काम हे हलकं नाहीये आणि आपण कामाला एक संधी म्हणून घेतलं पाहिजे आणि तर आपल्याला त्याच्या पुढच्या वाटा मिळत जातात. काम करत रहा आणि तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर होईल. आज राष्ट्रीय टपाल कामगार दिवस असल्याने मी एक पोस्टमन म्हणून माझ्या सर्व पोस्टमन बांधवांच्या वतीने तुमचा जो आत्तापर्यंतचा विश्वास आहे आणि तो विश्वास तसाच राहू द्या आणि वाढत राहू द्या असं मी म्हणेल. आम्हालाही थोडासा अजून रिस्पेक्ट मिळाला तर मला फारच छान वाटेल. आणि मिळत आहे तसं, पण मी काही एक्सेप्शन सांगत आहे. त्यामुळे मला असंच आहे की तुम्ही सगळ्या पोस्टमनला एक छान रिस्पेक्ट दिला तर खूप बरं वाटेल. पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे आणि मी शेवटी एकच बोलेल की डाक सेवा जनसेवा.
1: याबद्दल याच नोटवर अंजली थांबूया. आज अंजली कपूर ही महिला पोस्टमन आपल्या इथे आली. तिने तिचा सगळा प्रवास फार छान मांडला. मला नक्की खात्री आहे की तुम्हालाही तिच्या या मुलाखतीमधून पोस्टाबद्दल आणि तिथल्या कर्मचाऱ्यांबद्दल, टपाल सेवेबद्दल माहिती मिळाली असेल. अंजली, आज आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तू आलीस, त्याबद्दल तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: येस, धन्यवाद.
1: राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद ऐकलात. मैत्रिणींनो, आज आहे 1 जुलै, डॉक्टर्स डे. त्यानिमित्ताने आपण एका वेगळ्या विषाणूबद्दल आणि त्यावरती आलेल्या लसीबद्दल जाणून घेणार आहोत. HPV लस महत्वाची, याविषयी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत. डॉक्टर उमा वानखेडे, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
2: थँक्यू, थँक्यू.
1: HPV हा एक प्रकारे शॉर्ट फॉर्म आहे, तर नेमकं HPV म्हणजे काय हे आधी आम्हाला सांगा.
2: HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. व्हायरस म्हणजे विषाणू. हे विषाणू फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे. पॅपिलोम म्हणजे हे जेव्हा व्हायरस आपल्याला लागण होते तेव्हा बरेचदा जननेंद्रियामध्ये छोटे छोटे फुलकोबीसारखे छोटे छोटे असे ग्रोथ्स होतात, त्यामुळे त्याला पॅपिलोमा असं नाव असतो इंग्लिशमध्ये. म्हणून ह्या व्हायरसचं नाव ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं आहे
1: आणि आपण संक्षिप्त स्वरूपात ते HPV असं म्हणतो.
2: करेक्ट.
1: आणि मग त्याच्याबद्दलची जी लस आली आहे त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत.
2: करेक्ट. HPV व्हायरसचे जवळजवळ 200 प्रकार आहे आणि सहसा हे व्हायरस लैंगिक संबंधामुळे कपल्समध्ये पसरतं. मातेहून जेव्हा

0: प्रेग्नंट असते तेव्हा बाळाला सुद्धा ही व्हायरस जाऊ शकते. आणि कधी कधी जननेंद्रियावर जर काही मसे वगैरे असेल त्याला आपण हात लावलं तर तसंही पसरू शकते.
1: पण मग हा निर्माण कसा होतो, नेमका कुठून येतो?
0: हे व्हायरस काळांकाळ पासून सगळ्या माणसांच्या जननेंद्रियावर असते नॉर्मल माणसाला, आणि जेव्हा हे लैंगिक संबंध होतो मग जोडीदाराला हे पसरतं. त्याचे जवळजवळ 200 किंवा जास्त सुद्धा प्रकार असतात, पण काय काय धोकेदायक असतात म्हणजे त्याहून गर्भाशयाच्या मुखाची जी कर्करोग आहे त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतो, त्याचं ते जास्त धोकादायक असतो. ते म्हणजे काय काय आहे, जसं नंबर 16, 18, 31, 33, 45, 52 आणि 58 हे जे 7 महत्वाचे व्हायरस आहे त्याच्याने जवळजवळ 90 ते 100% गर्भाशयाच्या मुखाचं कर्करोग होतो.
1: तर HPV विषाणूचा सर्व्हायकल कॅन्सरशी नेमका काय संबंध?
0: एकदम क्लोज संबंध आहे. जसं आपण म्हणतो सिगरेट स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर होतो, पण ह्या व्हायरस आणि गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं जवळजवळ 400 पट संबंध आहे. गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सरचं कारण HPV व्हायरस हेच आहे.
1: पण मग HPV व्हायरस संसर्गाची लक्षणं कोणती कोणती आहेत, ते इन्फेक्शन थांबवायचं असेल तर काय करतात?
0: ह्याचे ऍक्च्युली काही लक्षणं नसतात, आपल्याला कळत नाही जर आपल्याला हे व्हायरसचं लागण झालं असेल. काय काय व्हायरस, समजा नंबर 6 आणि नंबर 11 ते जर आपल्याला इन्फेक्शन झालं असेल तर जननेंद्रियाच्या जागेवर काय काय बारीक बारीक मशा असे होतात, वॉट्स, ते कळून येतं. पण इतर वेळी 10-20 वर्ष हे व्हायरस आपल्या शरीरात असू शकते आणि 10-20 वर्षानंतर कर्करोग होतो. तो मधला काळ पेशंटला युजली कुठलाही त्रास नसतो आणि कळून येत नाही. एवढंच आहे की डॉक्टरनी जर पेशंटचं तपासणी केली तर आपल्याला ऍटलीस्ट आढळतं की ह्या पेशंटला 10-20 वर्षानंतर कर्करोग होऊ शकते.
1: हो, म्हणजे इतका सुप्तावस्थेत तो राहू शकतो?
0: येस येस हो.
1: म्हणजे लैंगिक संबंध साधारणपणे लग्नानंतर प्रस्थापित होतात, तर त्याच्या नंतर पासून तो व्हायरस आपल्या शरीरात असू शकतो आणि आपल्याला धोकादायक ठरू शकतो.
0: करेक्ट. जवळजवळ जर 100 मुलींमध्ये हा व्हायरस पसरला असेल तर जवळजवळ 80 ते 90 मुलींमध्ये स्वतःच्या प्रतिकार शक्तीमुळे हा व्हायरस स्वतःहून क्लिअर होतो. पण 10% ज्यांच्याकडे प्रतिकार शक्ती कमी असेल, डायबिटीज असेल किंवा इतर रोग असेल, त्यांच्यामध्ये ही व्हायरस जागेवर असते आणि हळूहळू कर्करोगचे लक्षणं सुरू होतात.
1: 100 मुली घेतल्या तर त्याच्यात किती?
0: 100 मुलींमध्ये 90% जसं मी म्हटले आपोआप व्हायरस निघून जातो. 10 मध्ये ही व्हायरस राहते आणि त्या 10 मध्ये जर आपण नीट त्यांना तपासलं आणि पटकन आढळून आलं की यांना कर्करोग होऊ शकते 10-20 वर्षानंतर आणि त्यांना योग्य उपचार दिला, मग जवळजवळ त्याच्यातले 8 त्यांचे ट्रीटमेंट होतो आणि 1 किंवा 2 मुलींमध्ये पुढे जाऊन कॅन्सर होतो.
1: अच्छा, म्हणजे हे आधीच आपल्याला समजू शकतं जर वेळोवेळी तपासणी केली तर.
0: करेक्ट, अगदी बरोबर. HPV ह्याची लस साधारण आता येऊन 20 वर्ष झालेत आणि इंडियामध्ये आता साधारण 10 वर्ष झाली, तर हे आपण आयडियली 9 ते 14 वर्षांच्या मुलींमध्ये देतो. 9 ते 14 वर्ष मुली का घेतात, कारण सहसा ह्या मुलींमध्ये लैंगिक संबंध सुरू झालेला नसतो, त्यामुळे HPV व्हायरस अजून त्यांच्या शरीरात प्रवेश झालेला नाहीये. तर ह्या वयात जर आपण 2 इंजेक्शन देतो, जर आज 1 दिलं तर 6 महिन्यांनी दुसरं, असं 2 इंजेक्शन द्यावं लागतं. ह्या वयात खूप छान प्रतिकार शक्ती तयार होतो, जेणेकरून जेव्हा ही मुलगी पुढे जाऊन तिचं लग्न होतो किंवा तिचे लैंगिक संबंध सुरू होतात आणि HPV व्हायरसचे एंट्री होतो तेव्हा तिच्याकडे भरपूर प्रतिकार शक्ती असते जे लढू शकते आणि HPV व्हायरसचं एंट्री बाहेर काढू शकते.
1: 6 महिन्याच्या अंतराने 2 वेळा लस घेतली 9 ते 14 वयोगटामध्ये, तर आयुष्यभरासाठी पुरते, पुन्हा लस घ्यायची गरज नाही?
0: नाही, दोनच लस रेकमेंडेड आहे.
1: लग्न झालेल्या आहेत किंवा 30-35 वयोगटाच्या पुढे आहेत तर त्यांना यापासून धोका राहतोच का, ते आत्ता लस घेऊ शकतात?
0: करेक्ट. रूल्स प्रमाणे 45 पर्यंत आपण लस देऊ शकतो. एवढंच आहे की त्याचा एवढा फायदा होणार नाही जसं तुम्ही जेव्हा 9 ते 14 ह्या वयोगटात दिलं तर, कारण ऑलरेडी युजली जनरली 45 पर्यंत लग्न झालेलं असतो. पण एवढे

0: 200 प्रकारचे व्हायरस असतात, त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या व्हायरसशी अजून कॉन्टॅक्ट झाला नसेल त्याचा जरूर तुम्हाला ह्या वॅक्सिनमुळे फायदा होईल.
1: अच्छा, म्हणजे खरं सांगायचं तर आज वनिता मंडळाच्या माध्यमातून ज्या महिला माता वर्ग ऐकतोय त्यांनी मुलींना तातडीने ही लस देण्याची गरज.
0: अगदी बरोबर, सगळ्यांनी जरूर त्यांच्या मुलींना द्यावं 9 ते 14 वयोगटात. आणि आजकाल भारत सरकारचं पण मोहीम सुरू झालंय की 14 ते 15 वर्षाच्या मुलींमध्ये फ्रीमध्ये ही लस सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये किंवा मेडिकल कॉलेजमध्ये दिला जातो. फक्त एक डोस दिला जातो आणि हे पूर्णपणे फ्री आहे. 15 नंतर 45 पर्यंत प्रतिकार शक्ती कमी तयार होत असल्यामुळे 3 डोस द्यावं लागतं. साधारण समजा आज एक दिलं, मग पुढचा डोस 2 महिन्यांनी आणि तिसरा डोस 6 महिन्यांनी, तर 3 डोस घ्यावा लागतो.
1: गैरसमज पण खूप असणार आहेत ना.
0: हो ना, खूपच गैरसमज आहे सोशल मीडियावर तर खूपच आहे की ह्या इंजेक्शनमुळे पुढे पिरियड्स नीट येत नाही किंवा बाळ व्हायला प्रॉब्लेम होऊ शकतो. असं आहे की त्या मुलीला लवकर पाळी बंद होईल, त्या मुलीला तिची जे ओव्हरी म्हणतात ते फेल होईल. त्यामुळे जे आई वडील असतात ते घाबरून असतात की हे इंजेक्शन द्यावं की नाही, हे लशी द्यावं की नाही, आणि त्यामुळे खूप आम्हाला प्रतिसाद मिळत नाही हे लसीकरणासाठी,
1: कमी मिळतोय एचपीव्ही लसीसाठी.
0: असे पण असं काहीच नाहीये, हे लस एकदम सेफ आहे. फक्त जास्तीत जास्त जिथे आपण खांद्यावर देतो तिथे थोडस दुखू शकेल किंवा बारीक ताप येऊ शकेल, याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. पण सोशल मीडियावर खूप गैरसमज पसरला गेला आहे.
1: म्हणजे तसा विचार केला तर एक पिढी लस घेऊन पुढे आली आहे. म्हणजे तुम्हाला असंही आढळलं असेल की लस दिली आहे त्या मुलीला आणि तिला आता बाळ झालंय, तिचं पुढचं सगळं नीट चालू आहे, अशी ही उदाहरणं तुमच्या.
0: हो, जसं मी आधी सांगितलं या लसीमुळे सहसा कुठलाही त्रास होत नाही. 10 वर्षापासून ही लस देत आहोत.
1: एक्झॅक्टली,
0: आता जनजागृता वाढलेली आहे.
1: आता ही लस महिलांनीच घेणं अपेक्षित आहे.
0: नाही, मुलांना पण हे दिलेले चांगले असते असं रेकमेंडेशन आहे की लहान मुलांना जे 9 ते 14 वर्षाच्या वयोगटात आहे त्यांना हे लस दिलं तर त्यांनाही जननेंद्रियाचा कर्करोग पासून बचाव होतो. शिवाय जेव्हा ह्यांचं लग्न होतो किंवा ह्यांचा लैंगिक संबंध सुरू होतो तेव्हा ह्यांचं जोडीदाराला पण ही व्हायरस ट्रान्सफर होत नाही.
1: पण याचा थोडक्यात अर्थ असा की बरेच जण महिलांसाठी ही लस आवश्यक आहे 9 ते 14 या वयोगटामध्ये, पण याचाच अर्थ त्या वयोगटातल्या मुलांनाही ही लस देणं आवश्यक आहे.
0: पहिलं आपलं लक्ष मुलींवर आहे.
1: बरोबर,
0: कारण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर कॉमन आहे, जास्त कॉमन आहे
1: मुलींमध्ये.
0: आणि ऑफकोर्स नंतर आपण मुलांकडे सुद्धा लक्ष देणार.
1: ग्रामीण भागामधला आपला अनुभव काय आहे एचपीव्ही लसीबद्दल?
0: ग्रामीण भागात अनुभव आहे की कमी लसीकरण होतो. एकतर हे लस ही जरा महाग आहे आणि 2 किंवा 3 डोस घ्यावं लागतं, त्यामुळे पालक एवढे तयार नसतात एवढं महाग लस द्यायला. अजून त्या आई वडील तयार नसतात की एखाद्या लैंगिक आजारावर आपण आपल्या मुलींना लस देतो हे त्यांना ऍक्सेप्ट करायला तयारच नसतात. तर आपल्याला त्यांना समजून सांगावं लागतं ही लस कॅन्सर विरुद्ध आपल्याला संरक्षण करते, तुमच्या मुलीला गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर कर्करोग पासून ती वाचवते. तर 14 ते 15 हा एक वर्ष ज्या मुली असतील, 14 वाढदिवस झालेला आणि अजून 15 वाढदिवस झालेला नाही, त्या आधार कार्डवरनं ठरतं आणि मग त्या मुलीला ती फ्रीमध्ये 1 डोस दिला जातो.
1: आता यामध्ये 9 ते 14 हा एक भाग झाला. ती संख्या आहे ती आई वडिलांच्या हातातली संख्या आहे त्या मुली.
0: बरोबर,
1: 14 किंवा 15 ज्या मुली महिला आपण म्हणतो तर त्यांनी वेळोवेळी तपासणी काय करून घेणं गरजेचं आणि किती वारंवारितेने फ्रिक्वेन्सीनी ती तपासणी करणं गरजेचं?
0: म्हणजे जरी तुम्ही लस घेतला असेल किंवा नसेल वारंवारी तपासणी करणे गरजेचं आहे. तर सगळ्यात साधा तपासणी आहे त्याला म्हणतात आपण पॅप्समेअर. ते एक तपासणी जे तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाणार तुमचं पिशवीचं तोंडाचे जे पेशी असतात ते आपण घेऊन मायक्रोस्कोप खाली चेक करतो की ह्या पेशींमध्ये काय कर्करोगचं काय चिन्ह आढळतं का. आणि हे पॅप्समेअर साधारण आपल्याला 30व्या वर्षापासून दर 3-3

0: वर्षांनी 65 वर्षापर्यंत करावा लागतो. आणि दुसरा एक आजकाल चांगला टेस्ट म्हणजे एचपीव्ही विषाणू, ह्याच टेस्ट म्हणजे डायरेक्ट कळतं की विषाणू आहे की नाही आपल्या शरीरात. तर तिथे पण गर्भाशयाच्या मुखाचं जे पेशी आहे ते काढलं जातं आणि त्याच्यात बघतात की एचपीव्ही व्हायरस आहे की नाही, असल्यास कुठल्या प्रकारचे 16-18 जे हाय रिस्क म्हणतात ते आहे की नाही. आणि हा टेस्ट जरा महाग आहे आणि जास्त चांगला आहे, ते दर 5-5 वर्षी 65 वर्षापर्यंत करायला पाहिजे. पण असं आढळून येतं की असं भारतात इतक्या होत नाही. ऍटलिस्ट एक टेस्ट तुम्ही 35 वयात आणि एक 45 वयात केलं तरी खूप फायदा होईल.
1: पण जेव्हा खरंच अशी एचपीव्हीची तपासणी आपण करू आणि दुर्दैवानी मला संसर्ग झाला आहे असं एखाद्या महिलेला आढळलं तर त्याच्यावर उपचार आहेत का?
0: हो, जरूर आहे. जर आपल्याला कळलं की ह्या महिलेला एचपीव्हीचं लागण झालंय आणि अजून कर्करोग नाही, त्याच्या आधीचं जे प्रोसेस आहे ते झालंय, तर जे स्त्री रोग तज्ज्ञ त्यांच्याकडे खूप सारे उपाय आहे ज्यांनी करून आपल्याला जे जे बाधित जागा आहे गर्भाशयाच्या मुखाचं ते आपण काढून टाकू शकतो किंवा त्याला आपण जाळून टाकू शकतो आणि परत नवीन एपिथिलियम तयार होतो. आणि जर कर्करोग झालाच समजा चुकून, आपण त्याला जितके लवकर होईल तेव्हा डायग्नोस करायला पाहिजे आणि त्याला ट्रीटमेंट आहे, आज उपचार आहे. पण अगदी लास्ट स्टेज वर गेला मग उपचार नाहीये. अगदी सरकार खूप प्रयत्न करते, हे तर सुरुवात आहे की 14-15 ह्या एज ग्रुप वर मुलींना देत आहे.
1: वेगवेगळे व्हायरसेस येतात तसे त्यावरती आपण त्याच्या उपाययोजना उपचार शोधत जातो आणि काळ पुढे जाईल तसे विषाणू येतच राहणार आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी लढायला लागणार आहे आणि उपचार पद्धती आणि मग लसी याही शोधून काढल्या जातील. एचपीव्ही व्हायरसवरची लस ही त्या दृष्टीनं खूप मैलाचा दगड आहे. आज मला वाटतं फार महत्वाचा विषय आपण बोललो.
0: तर ही पहिली लस आहे जी कॅन्सर विरुद्ध लस आहे, बाकी कुठलंही कॅन्सर विरुद्ध अजून तरी लस तयार झालेलं नाहीये. पण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर जे आज भारतात सगळ्यात कॉमन आहे बायकांमध्ये, त्याच्यावर ही लस तयार झाली आहे. तर सगळ्यांनी या लसीचा फायदा घ्यावा, आपल्या लहान मुलींना जरूर हे लस द्यावं, स्वतः पण 45 वयापर्यंत असल्यास घ्यावं, कारण जरूर थोडाफार फायदा होईल आणि जितकं होईल त्याचं लसीचं तुमच्या आजूबाजूला त्याचा प्रसार करावा.
1: निश्चित, मला खात्री आहे की हा कार्यक्रम ऐकून अनेक लोक पुढे येतील ही लस घेण्यासाठी, आपल्या पाल्यांना देण्यासाठी. आज आणखी एक विषय थोडासा बोलायचा आहे की आज डॉक्टर्स डे आहे, आज 1 जुलै आहे, तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि खास करून वनिता मंडळ ऐकणाऱ्या महिलांना तुम्ही काय सांगाल?
0: मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ, तर सगळ्या महिलांना तर खूप खूप आमच्याकडून खूप तुमचं सगळं निरोगी आयुष्य असावं, सुख समृद्धी असावं आणि नियमित हेल्थ चेकअप करावं. डॉक्टरांबद्दल काही राग किंवा गैरसमज असेल ते सगळं काही नसतं, आम्ही सगळं तुमच्यासाठीच काम करतो आहे आणि तुमचं हितासाठीच आम्ही सगळं कार्य करत असतो. रुग्णाला बरं करणं हेच आमचं मेन ध्येय असतं आणि आम्ही ह्या व्यवसाय मेनली ह्यासाठीच निवडला आहे की आम्ही पेशंटला बरं करावं, पेशंटच्या चेहऱ्यावर हास्य यावं आणि सगळे सुखी आणि निरोगी राहावं. धन्यवाद.
1: एचपीव्ही लस महत्वाची याविषयी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये आपण 3 वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला, अगदी ओव्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला, तसंच महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशीही आपण संवाद साधला आणि एचपीव्ही लसीबद्दल डॉक्टर उमा वानखेडे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून श्रोतेहो प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती जगात सर्वत्र आपण आहात आकाशवाणी पुणे केंद्रासोबत. दुपारचा 1 वाजतोय. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत उमंग.

खडकात केलं खोद काम दगडात मंडपी खांब दगडात मंडपी खांब वाघ शिंव हत्ती लई मोठ दगडात भव्य मुकवट

महड गावाती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: अष्टविनायक या सिनेमातली गाणी श्रोते आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 आहे. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 पेक्षा जास्त जखमी. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाने गेल्या 11 वर्षात देशभरातल्या नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या, शिकण्याच्या, व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातल्या सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि DPI प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत, ज्यामध्ये डिजिटल ओळख, पेमेंट, डेटाची देवाणघेवाण आणि सेवा वितरण यांचा समावेश आहे. आता UPI प्रणाली UAE, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8+ देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन्स तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमताने होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. PCPNDT कायद्याअंतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी IVF सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन

दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतीचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शन पटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता, तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्य क्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे, या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजस्थानमध्ये दौसा जिल्ह्यात दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि प्रवासी बसशी धडक होऊन झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 12 जास्त जण जखमी झाले. ऋषिकेशहून इंदूरच्या दिशेने जाणारी ही बस आज पहाटे 3 सुमाराला एका ट्रकला धडकल्यामुळे तिला आग लागली. जळत्या बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्यामुळे ते मृत्युमुखी पडले. जखमींना दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बहुतांश प्रवासी मध्य प्रदेश आणि ऋषिकेशचे रहिवासी असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेशात आग्रा लखनौ महामार्गावर आज पहाटे प्रवासी बस आणि गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 मृत्यू झाला. ही बस हरियाणाकडून बिहारकडे जात होती तर गाडी आग्र्याहून लखनौच्या दिशेने जात होती. भरधाव वेगात असलेल्या बसची कारची धडक झाल्यानंतर बस महामार्गावरून खाली कोसळली आणि उलटली. या अपघातातल्या गंभीर जखमींना बांगरमऊ इथल्या आरोग्य केंद्रात आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई शहरात गेल्या 24 100 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे अनेक सखल ठिकाणी पाणी साठलं असून उपनगरी रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. पाणी साठल्यामुळे रस्ते वाहतुकीचे मार्ग काही ठिकाणी बदलण्यात आले आहेत. बेस्ट बस सेवा तुलनेने वेळेवर धावत आहे. हार्बर रेल्वे मार्गावर आज पहाटे 5 सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तिथली रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. पूर्व उपनगरात गेल्या 24 109 मिलीमीटर पाऊस पडला असून मानखुर्द उपनगरात सर्वाधिक 170 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पश्चिम उपनगरांमध्ये 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारी 1:30 सुमारास समुद्राला मोठी भरती आहे. भरतीच्या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात मेक्सिकोने इक्वेडोरचा 2-0 पराभव करून अंतिम 16 प्रवेश केला. मेक्सिकोच्या राहुल जिमेनेज आणि ज्युलियन क्विन्सोन्स यांनी प्रत्येकी 1 केला. आता अंतिम 16 मेक्सिकोचा सामना इंग्लंड किंवा कांगो यांच्यापैकी एका संघाशी येत्या रविवारी होणार आहे. दुसऱ्या सामन्यात फ्रान्सनं स्वीडनला 3-0 सहज पराभूत करून अंतिम 16 धडक मारली. किलियन एम्बापे यानं 2 करत विश्वचषकात आपल्या कारकिर्दीतील गोलसंख्या 18 नेली आहे, त्यामुळे तो मेस्सीच्या विश्वचषकातल्या गोलसंख्येपेक्षा केवळ 1 मागे आहे. दरम्यान नॉर्वेनं आयव्हरी कोस्टवर 2-1 विजय मिळवत अंतिम 16 प्रवेश केला. याशिवाय मोरक्को, पॅराग्वे, ब्राझील आणि कॅनडा यांनीही आपापले सामने जिंकत अंतिम 16 स्थान निश्चित केलं आहे. आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस. यानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशभरातल्या डॉक्टरांना समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

मानवतेच्या सेवेसाठी डॉक्टरांनी दाखवलेली निष्ठा, संवेदनशीलता, कौशल्य आणि कटिबद्धता यांची त्यांनी प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशातील डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा यांनीही देशभरातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 पेक्षा जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या विक्रीत अनियमितता आढळल्यानं अकोला जिल्ह्यातील 10 विक्री केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई केली. त्यामध्ये 7 खते विक्री केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून 3 विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले तर 6 विक्री केंद्रांना सक्ततकीद देण्याच्या नोटीस बजावण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिला. मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम आणि सज्ज करण्याच्या उद्देशानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं काटेपूर्णा प्रकल्प येथे शोध आणि बचाव पथकांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तज्ज्ञांनी विविध बचाव तंत्रांचे मार्गदर्शन करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकेही सादर केली. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या निर्देशानुसार मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि साधन सामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली. पावसाळ्याच्या काळात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता अकोला जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता मिशनने पावसाळ्यात जलजन्य आजार रोखण्यासाठी या उपाययोजनांचे आदेश दिले. यामध्ये जलशुद्धीकरण, क्लोरीन वापर, जलस्रोत स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि डास नियंत्रणावर भर देण्यात आला. तसेच एफटीके किटने पाणी नमुने तपासून ऑनलाईन नोंद करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अकोल्यात राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परिसंवादात बोलताना माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी बदर समितीने दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी केली. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बडोले यांनी केला. अकोला महानगरपालिकेने 2026 जनगणना मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यातील महापालिकांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात अकोला मनपाने नियोजित वेळेआधी काम पूर्ण करत हा मान मिळवला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा अकोल्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी मान्यवरांनी आरोग्य क्षेत्रातील विविध आव्हानांवर मात करण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संघटनांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरला जाण्यासाठी अकोला शहरातील डाबकी रोडवर आगमन होताच भक्तांचा जनसागर उसळला. रांगोळी, सडा, पुष्पांचा वर्षाव करून पालखीचे भाविकांनी स्वागत केले. दिवसभर शहराला परिक्रमा घालून पालखी दुपारी मुंगीलाला बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात हजारो भाविकांना दर्शन देण्यासाठी विसावली. वाशिम जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाचं आगमन उशिरा झालं. कृषी विभागाने जिल्ह्यात 4,247 हेक्टरवर खरीप हंगाम लागवडीचं उद्दिष्ट ठेवले असून प्रत्यक्षात जिल्ह्यात दिनांक 25 जून पर्यंत 33,641 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या जिल्हा शाखेची निवडणूक नुकतीच पार पडली असून ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळ यांची शाखाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी कवी मोहन शिरसाठ यांची निवड करण्यात आली असून सदर कार्यकारिणी 2026 ते 2031 या काळासाठी कार्यरत राहील. जून महिन्यात जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्षांतर करीत शिंदे गटात प्रवेश केल्यानं जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांचा निषेध करण्यात आला तर शिंदे गटाच्या वतीनं

0: स्वागत करण्यात आले. लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार योजना 2025 या वर्षीचा सर्वोत्तम ग्रामीण कादंबरी पुरस्कार ऋषिकेश गोल्हार यांच्या रानोबाचा माळ या पुस्तकाला दिनांक 6 जून रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि 10,000 रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली असता जिल्ह्यातील मेडशी डव्हा मालेगाव शिरपूर केशवनगर रिसोड या मार्गाने 3 दिवस जिल्ह्यात राहिल्याने संपूर्ण जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. वाचकस्वर नेहा क्षीरसागर.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:45 झालेली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. मंदाकिनी पांडे आणि मुकुंद गद्रे यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया विरूपिका या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: विरूपिकेची व्याख्या काय असे कुणी विचारले तर त्याचे उत्तर सध्या तरी माझ्याजवळ नाही. कोणताही नवा काव्य प्रकार आपली व्याख्या ठरवून जन्माला येत नाही, ते एक स्फुरण असते, असं विंदा करंदीकरांनी परंपरा आणि नवता मधल्या एका लेखात लिहिलंय. वक्रतुंड महाकाय या विरूपिकेच्या वरवरच्या वाचनातून भासणारा अर्थ कसा दिशाभूल करणारा आहे हे सांगून खऱ्या अर्थापर्यंत कसं पोचायला हवं हे सांगणारा हा माझी वादग्रस्त विरूपिका नावाचा लेख आहे. वादग्रस्त या शब्दात एकाक्षरी कंस टाकून त्यांनी हाच शब्द वादळग्रस्त असाही वाचता येईल असं स्पष्ट केलंय. वक्रतुंड महाकाय कवितेवरचा वाद उसळला होता तो प्रामुख्याने गैरसमजुतीतून. काव्याबद्दलच्या प्रचलित कल्पनांना प्रमाण मानून या कवितेकडेही पाहिल्याने काय पवित्र मानायचं, कोणत्या प्रतीकांना काय संदर्भाने वापरणं शक्य आहे, काय लिहावं अथवा सरसकट टाळलं जावं या प्रकारचे समज तत्कालीन साहित्य अस्वादकांमध्ये होते आणि या ठोकताळ्यांमध्येच कवितेला बसवून तिचा उघड दिसणाराच अर्थप्रमाण मानण्यातून हा घोटाळा तयार झाला होता. विरूपिकांना असे सोपे अर्थ लावणं योग्य ठरत नाही. बिंदांच्या दृष्टीने विरूपिकेचं सामर्थ्य त्यातल्या आशयाचं निर्णयन विरूपाच्या माध्यमातून होण्यामध्येच आहे. या कविता पारंपरिक नियमांना धरून चालत नाहीत तर अमूर्तता, ग्राफिक इमेजरी, उपहास ही त्यात वापरली जाणारी साधनं आहेत. कवी ती किती सहजतेने आणि काय मांडण्यासाठी वापरतो यात विरूपिकेची खरी ताकद दडली आहे असं दिसून येतं. मी काही साहित्याचा विद्यार्थी नाही आणि माझा काव्याचा अभ्यासही नाही, पण कविता वाचायला मला आवडतात. कशालाही झटकन नाकारण्याची घाई केली नाही तर आपल्याला आवडेल असं बरंच काही सापडू शकतं. विरूपिकामध्ये मला अशा अनेक गोष्टी सापडल्या आहेत. या कवितांची गंमत त्यांच्या अनपेक्षित असण्यात आहे, प्रतीकांच्या वेगळ्या वापरात आहे, थोडक्यात अवघड विचारांची जी मांडणी केली जाते त्यात आहे. विरूपिका हा मला सर्वात आवडणारा काव्यसंग्रह आहे. इतकाच आवडणारा दुसरा संग्रह आहे तो ब्रिटिश कवी सायमन आर्मिटेज यांचा झूम नावाचा. मी कॉलेजमध्ये असल्यापासून या दोन संग्रहांनी माझी पाठ सोडलेली नाही. मी कामानिमित्त जिथे कुठे गेलो, जी घरं बदलली, तिथे झूम आणि विरूपिका हे कायम माझ्या सोबतीला होते. विरूपिका संग्रहात वादग्रस्त कविता फार नाहीत, पण कमी मजकुरातून प्रगल्भ आशय मांडण्याची क्षमता ठेवणाऱ्या कविता मुबलक आहेत. सॉक्रेटिसच्या खटल्याला वेगळं वळण देणारी पाया, आरके लक्ष्मणच्या राजकीय व्यंगचित्राची तुलना कवितेबरोबर करणारी 28 जानेवारी 1980, व्यर्थ अभिमानातला फोलपणा उघड पाडणारी तरुणपणी, शोषितांच्या जखमांमागचं दुःख

0: लक्षात घेणारी मूलभूत हक्क आणि सहज न जाणवणारा अर्थ क्षणार्धात समोर प्रकट करणारी यंत्रशिल्पे या साऱ्या पारंपरिक कवितेच्या रीतींना न जुमानणाऱ्या कविता आहेत. थोड्या अधिक अवाक्याच्या आणि अर्थाचा मोठा विस्तार असलेल्या आडनाव वासे काहीतरी चुकते आहे या देखील आवडत्या आणि पूर्णपणे लक्षात असणाऱ्या कविता. मधुचंद्र या नावाची एकांकिका वजा त्या लांबीची पण ऍबस्ट्रॅक्ट वळणाची विरूपिकाही या संग्रहात आहे. संग्रहात नाहीत त्या ओळखीच्या वाटणाऱ्या प्रेमकविता निसर्ग कविता. इथे अलंकारिक शब्दरचना नाहीत, अर्थाची गरज असल्याखेरीज यमक नाहीत. त्याऐवजी आहे ती कवीच्या डोक्यातली एक बोचरी जाणीव आजूबाजूचं काहीतरी चुकत असल्याची. कवीचा पुढे जाणारा विचार आणि तरीही कुठून तरी आत डोकावणारी त्याची हतबलता यामधून विरूपिकाचा अवकाश श्रेष्ठ बनतो. या कविता स्वीकारण्यासाठी आपल्यात एक मोकळेपणा हवा. त्या साऱ्या समजण्याची गरज आहे अशातला भाग नाही, समजतील असंही नाही, पण त्याशिवायही त्या खोल कुठेतरी पोचतात का हे पाहण्याचं तंत्र आपल्याला जमायला हवं.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये विरूपिका या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, भातासाठी उत्तम चिखलणी करून भाताची लावणी करावी. निमगरव्या आणि गरव्या भाताची लावणी पूर्ण करावी. लावणी ओळीमध्ये करावी. रोपं सरळ उभी आणि उथळ लावावीत. पहिला हप्ता चिखलणीच्या वेळी हेक्टरी 40 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावं. हळवं भात आणि पेरभात यासाठी बेंडणी करावी. नत्राचा दुसरा हप्ता हेक्टरी 40 किलो द्यावा. खोडकिडीचा हमखास प्रादुर्भाव होणाऱ्या क्षेत्रामध्ये या किडीच्या प्रादुर्भावाकडे बारकाईनं लक्ष द्यावं. दर चौरस मीटर क्षेत्रात एक अंडीपुंज आढळून आला किंवा 5% खोडकिडीग्रस्त फुटवे दिसून आले तर प्रति हेक्टरी कार्बेफुरान 16.5 किलो कीटकनाशक जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना वापरावं. हातात जखमा असलेल्या व्यक्तींनी ही कीटकनाशकं हाताळू नयेत. दाणेदार कीटकनाशक उपलब्ध नसेल तर प्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. त्यासाठी हेक्टरी 500 लिटर पाण्यात 1350 मिलीलिटर ट्रायझोफॉस किंवा कार्टॅप हायड्रोक्लोराईड 600 ग्रॅम यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी. नागली वरी या पिकांसाठी रोपवाटिकेतील तणांची बेंडणी करावी. लावणीची पूर्वतयारी करावी. रोपवाटिकेतील पाण्याचा निचरा करावा. क्षेत्रामध्ये उतारास आडवी पूर्व मशागत करावी. करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळला तर नियंत्रणासाठी 1 लिटर पाण्यामध्ये 2.5 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा 4 ग्रॅम झायनेब मिसळून फवारणी करावी. रोपांची लावणी 20 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर करावी. लावणी उताराच्या आडव्या दिशेनं करावी. लावणी करता रोपं 30 ते 35 दिवसांची असायला हवीत. तसंच लावणी ओळीत करावी. ठोंबा पद्धतीनं लावणी केली तर 2 रोपात 15 सेंटीमीटर आणि 2 ओळीत 20 सेंटीमीटर अंतर ठेवावं. एके ठिकाणी 2 रोपं उभी आणि उथळ लावावी. रोपं लावण्यापूर्वी ठोंबांच्या छिद्रात नत्र आणि स्फुरदाची मात्रा द्यावी. दर हेक्टरी 40 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद यांची मात्रा द्यावी. पाऊस कमी असताना लावणी करावी. उडीद आणि मूग या पिकांसाठी पेरणी केली नसेल तर पेरणी पूर्ण करावी. पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. पिकावर मावा, पानं खाणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून आला तर 500 लिटर पाण्यातून फेंथोएट 50% 800 मिलीलिटर प्रति हेक्टरी फवारावं. साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. भुईमुगाची पेरणी पूर्ण करावी. भुईमुगाच्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पीक 30 ते 35 दिवसांचं होताच भर द्यावी. मावा, तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून आला तर त्यांचं नियंत्रण करावं. पाणी साचू नये म्हणून काळजी घ्यावी. शेंडेमर रोगानं बाधित झाड उपटून त्यांचा नाश करावा. हापूस आंब्याला दरवर्षी नियमित आणि लवकर फळ धरण्यासाठी कलमांच्या वाढीच्या विस्ताराच्या प्रतिमीटर व्यासाला 3 मिलीलिटर या प्रमाणात कल्टारची मात्रा द्यावी. म्हणजे झाडाचा व्यास 5 मीटर असेल तर त्या कलमाला 15 मिलीलिटर कल्टार शिफारस केलेल्या पद्धतीनुसार द्यावं. गळीत धान्यामध्ये कारळा पिकासाठी हलक्या नांगरानं

जमिनीची नांगरट करावी. पेरणीच्या वेळी दर हेक्टरी 25 किलो नत्र 50 किलो स्फुरद मातीमध्ये मिसळून घ्यावं. शक्यतो खत बियाण्याच्या शेजारी 5 सेंटीमीटर खोलीवर द्यावं. पेरणीसाठी इगतपुरी 76 अगर N123 या जातीचं बियाणं वापरावं. हेक्टरी 6 किलो बियाणं पुरेसं असतं. पेरणी ओळीमध्ये करावी. 2 ओळीत 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं. लवकर पेरणी झालेल्या पिकातील तण काढून शेत स्वच्छ ठेवावं. भुईमुग क्षेत्रातील शेवटच्या नांगरटीच्या वेळी दर हेक्टरी 10 ते 15 गाड्या शेणखत, कंपोस्ट खत किंवा बायोगॅस खत सर्व क्षेत्रात सारखं पसरावं आणि नंतर शेवटी नांगरट पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी दर हेक्टरी 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद बियाण्याच्या ओळीखाली किंवा शेजारी पडेल असं द्यावं. तथापि बियाण्यांशी खताचा संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी.

लवकर पेरणी झालेल्या पिकातील तण काढून शेत स्वच्छ ठेवावं. भुईमुग क्षेत्रातील शेवटच्या नांगरटीच्या वेळी दर हेक्टरी 10 ते 15 गाड्या शेणखत, कंपोस्ट खत किंवा बायोगॅस खत सर्व क्षेत्रात सारखं पसरावं आणि नंतर शेवटी नांगरट पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी दर हेक्टरी 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरत बियाण्याच्या ओळीखाली किंवा शेजारी पडेल असं द्यावं. तथापि बियाण्यांशी खताचा संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी.

0: श्रोत्यांनो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोतेहो, आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याच्या विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनोलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते. पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या

0: आता आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.
1: श्रोते हो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर बालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
0: नमस्कार श्रोते हो, आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल, त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याच्या विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनोलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते. पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे, हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते, अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.
1: श्रोते हो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. परिसर.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज शहाना बॅनर्जी यांचं सतारवादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारीवर राग मेघ आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला आला जोड आणि मध्यला आणि द्रुतगत 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ रामदास पळसुले यांनी केलेली आहे. ऐकूया सहाना बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग मेघ.

सहाना बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग मेघ श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ रामदास पळसुले यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. यांच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमानं गेल्या 11 वर्षात देशभरातील नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या शिकण्याच्या व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातील सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा शिक्षण कौशल्य विकास कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि डीपीआय प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत. आता यूपीआय प्रणाली यूएई सिंगापूर फ्रान्स मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्राशी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी म्हणून निवड झाली. तसंच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आज नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आयव्हीएफ सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी

ते देखील विचार सुरू आहे. पुढील अधिवेशनापर्यंत असा कायदा आणला जाईल असंही आबिटकर म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसेच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडाचिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तंजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्र सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शनपटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत

0: संस्थेच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तंजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्र सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शन पटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्यकलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावल्या आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनानं काळाच्या पडद्याआड गेला आहे या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनीही विजयाबाईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य जगल्या रंगभूमी करता आणि पुढे इव्हन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इव्हन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरिवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक मार्गांवर वाहनांची गती मंदावली आहे. तर मध्य रेल्वेच्या गाड्या 10-15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. दरम्यान नवी मुंबई आणि ठाणे इथंही जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नेरूळ एलपी उरणफाटा, नेरूळ सेक्टर 21, कोपरखैरणे सेक्टर 12, दहिसरगाव, सानपडा या भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबईत गेल्या 6 तासात सुमारे 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नेरूळ इथं एलपी उड्डाणपुलाखाली साचलेल्या पाण्यात विजेच्या उघड्या तारांचा धक्का लागून 2 मुली जखमी झाल्या असून वाशी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागात पावसाचं प्रमाण अधिक आहे. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली आहे. लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे. चांगला पाऊस पडत असल्यानं पाणी टंचाईची समस्या मिटली असून शेतीची कामं मार्गी लागल्यानं शेतकरीही सुखावले आहेत. मुंबई शहर आणि उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पुढच्या 3 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दुपारच्या सुमारास भरती अपेक्षित असून त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू राहिला तर शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. रत्नागिरीला आज आणि पालघर जिल्ह्याला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरामध्ये लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन, मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान एआयआर

मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजलेत आमची आजची दुसरी प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. प्रसारणात आपल्यासोबत मी शुभांगी चव्हाण. श्रोतेहो नमस्कार. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. श्रोतेहो आज डाक कर्मचारी दिनानिमित्त आपण आपल्या देशातील टपाल सेवेला अखंडपणे कार्यरत ठेवणाऱ्या सर्व डाक कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. डाक कर्मचारी हे केवळ पत्र पार्सल किंवा महत्त्वाची कागदपत्र पोहोचवणारे कर्मचारी नसून ते समाजाला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहेत. दुर्गम खेड्यांपासून ते गजबजलेल्या शहरांपर्यंत ते कोणत्याही हवामानात आणि परिस्थितीत आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडतात. आजच्या डिजिटल युगातही टपाल विभाग आर्थिक सेवा बचत योजना विमा ई कॉमर्स पार्सल वितरण आणि विविध शासकीय सेवा नागरिकांपर्यंत

पर्यंत पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. डाक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणा, वेळेचे पालन आणि सेवाभावी वृत्तीमुळे समाजाचा त्यांच्यावर आजही दृढ विश्वास आहे. त्यांचे योगदान देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी अत्यंत मोलाचे आहे. आपल्या आकाशवाणीपर्यंत श्रोत्यांच्या प्रतिक्रिया पोहोचवायचं कामही हे डाक कर्मचारी कित्येक वर्षापासून अविरत करत आहेत. यांच्याद्वारे प्राप्त पत्रांमुळेच आम्हाला रसिकांच्या मनाचा ठाव लागतो आणि आम्ही कार्यक्रम रचनेमध्ये त्यानुसार बदल करतो. या विशेष दिनानिमित्त सर्व डाक कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन, त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या समर्पित सेवेला मानाचा मुजरा. श्रोतेहो, ऐकूया कार्यक्रमात एक छानसं गीत.

किशोर कुमार यांनी गायलेलं पलकों की छाव में या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आज चार्टर्ड अकाउंटंट दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी 1 जुलै हा दिवस, माफ करा, दरवर्षी 1 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो, कारण याच दिवशी 1949 मध्ये द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच CA हे केवळ लेखापरीक्षण करणारे तज्ज्ञ नसून

आर्थिक नियोजन, कर सल्ला, वित्तीय व्यवस्थापन, व्यवसाय मार्गदर्शन आणि पारदर्शक आर्थिक व्यवहार सुनिश्चित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. उद्योग, व्यापार, शासकीय संस्था आणि स्वयंसेवी क्षेत्र अशा सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. बदलत्या आर्थिक व्यवस्थेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून देशाच्या आर्थिक प्रगतीला बळकटी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य चार्टर्ड अकाउंट

0: बदलत्या आर्थिक व्यवस्थेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून देशाच्या आर्थिक प्रगतीला बळकटी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य चार्टर्ड अकाउंटंट करत आहेत. चार्टर्ड अकाउंटंट दिनानिमित्त सर्व सीए बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा.
1: क्या बात है क्या चीज है पैसा.

श्रोते हो, दे दनादन या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आज डॉक्टर्स डे अर्थात डॉक्टर दिन साजरा केला जात आहे. भारतात दरवर्षी 1 जुलै रोजी हा दिवस बिधानचंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त साजरा केला जातो. ते एक प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ, समाजसेवक आणि दूरदृष्टीचे नेते होते. डॉक्टर हे समाजाच्या आरोग्याचे खरे शिल्पकार आहेत. रुग्णांचे प्राण वाचवणे, आजारांवर उपचार करणे, आरोग्याविषयी जनजागृती करणे आणि आपत्तीच्या काळात अहोरात्र सेवा देणे ही त्यांची अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे. महामारीसारख्या कठीण काळात डॉक्टरांनी दिलेली निस्वार्थ सेवा संपूर्ण देशाने अनुभवली आहे. डॉक्टरांचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा, सेवाभावाचा आणि मानवतेप्रती असलेल्या समर्पणाचा गौरव करणे होय. डॉक्टर दिनानिमित्त सर्व वैद्यकीय तज्ज्ञांना मनपूर्वक अभिवादन आणि हार्दिक शुभेच्छा. चला तर मग श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया एक छानसं गीत.

विनोद राठोड आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील मुन्नाभाई MBBS या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण आस्वाद घेत आहात हिंदी चित्रपट संगीताचा आमच्या आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आज महाराष्ट्र कृषी दिन. हा दिवस दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या कृषी विकासात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना हरित क्रांतीचे शिल्पकार असेही संबोधले जाते. वसंतराव नाईक यांनी 1963 ते 1975 या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात शेतीला आधुनिकतेची दिशा मिळाली. कोरडवाहू शेतीच्या विकासावर त्यांनी विशेष भर दिला. जलसंधारण, सिंचन सुविधा, सुधारित बियाणांचा वापर, रासायनिक खतांचा योग्य उपयोग आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार यासाठी त्यांनी विविध धोरणे राबवली. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, त्यांचे उत्पन्न सुधारावे आणि शेती अधिक शाश्वत व्हावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. कृषी संशोधन, कृषी शिक्षण आणि विस्तार सेवांना प्रोत्साहन देऊन शेतीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यास त्यांनी महत्त्व दिले. ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानाच्या उन्नतीसाठीही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. आज महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त आपण त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे स्मरण करताना आधुनिक, शाश्वत आणि समृद्ध शेतीचा संकल्प करूया. अन्नदाता शेतकऱ्याचा सन्मान करूया आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी आपले योगदान देण्याचा निर्धार करूया. चला तर मग श्रोते हो, कार्यक्रमात ऐकूया एक छानसं गीत.

महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं उपकार या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं आणि गीतरचना होती गुलशन बावरा यांची. श्रोते हो, 1 जुलै हा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा सुद्धा स्थापना दिवस आहे. हे मंडळ कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या 73 वर्षापासून कृतिशील आहे. कामगारांना विविध योजनांच्या माध्यमाने लाभ देऊन त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्याकरिता मंडळ प्रयत्नशील असते. कामगारांच्या देशाच्या प्रगतीतील योगदानाबद्दल त्यांना सादर नमन करूया आणि आजच्या कार्यक्रमातलं हे अंतिम गीत आता आपण ऐकूया.

0: मजदूर या चित्रपटातील महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आर डी बर्मन यांचं संगीत असलेलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.
1: कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते धीरज केदारी.
2: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राज्यभर साजरा होतो. आपल्या राज्यात शेतीकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो नेहमीच फार आदराचा राहिला आहे. कारण शेती ही गोष्ट ज्यावर आपलं पोट भरतं त्याकडे आपल्या परंपरेने कधीच फक्त व्यवसाय म्हणून पाहिलं नाहीये. जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा फार प्रसन्नपणे शेतशिवारासाठी प्रार्थना केली जाते, जी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीकडून केली जाते. आपल्याकडच्या सणांच्याही कित्येक गोष्टींचा आधार हा फक्त आणि फक्त शेती आहे. त्यामुळे या वर्षीच्या कृषी दिनानिमित्त आपल्या परंपरा आणि जगभर असणारा रिसर्च याबद्दल आपण

आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या परंपरांबद्दल खूप काही माहिती आहे, पण यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर 2026 हे वर्ष शेतकरी महिलांचं जे योगदान आहे त्याबद्दल भाष्य करता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला त्याविषयी सांगणं अधिक महत्वाचं वाटतं. संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 या वर्षाचा मुख्य उद्देश म्हणजे शेती, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण विकासामध्ये महिला

असे महत्वपूर्ण योगदान याविषयी काही माहिती अधोरेखित करणं महत्वाचं मानलंय. त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी त्याकडे जगाचे लक्ष वेधणं हा त्यांचा मुख्य उद्देश राहिला आहे. आज जगभरातील लाखो महिला शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, बियाणे संवर्धन, अन्न प्रक्रिया, विपणन आणि कृषी उद्योजकता अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या केवळ कुटुंबाचं पोट भरत नाहीत तर देशाच्या अन्न सुरक्षेचा मजबूत पाया देखील उभा करतात. मात्र त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्यमापन अनेकदा होत नाही. जमीन मालकी, कर्ज, आधुनिकता, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, बाजारपेठ आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग यांसारख्या बाबींमध्ये महिलांना अजूनही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या वर्षाचा संदेश स्पष्ट आहे, महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण म्हणजे अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि हवामान बदलांना तोंड देणारी कृषी व्यवस्था निर्माण करणे हा आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की महिलांना समान संधी मिळाल्यास शेती उत्पादन कुटुंबांचे पोषण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होऊ शकते. भारतीय शेतीतही महिलांचे योगदान आपण बघितलं तर अशी खूप उदाहरणं आहेत जे आपल्याला प्रेरणादायी ठरतात. पेरणीपासून कापणीपर्यंत, पशुपालनापासून स्वयंसहाय्यता गटांपर्यंत महिलांची भूमिका सर्वत्र दिसून येते. त्यामुळे योग्य ती प्रतिष्ठा हा त्यांच्या कामाचा गौरव ठरेल. भारतीय शेतीचा विचार करत असताना आपण स्त्रियांच्या दृष्टिकोनातून त्यांचं योगदान पाहिलं तर जवळपास प्रत्येक ग्रामीण भागात महिला शेतीच्या विविध कामांमध्ये सक्रियपणे सहभागी असतात. अनेकदा त्या शेतमजूर, शेतकरी, पशुपालक, उद्योजिका आणि कुटुंब व्यवस्थापक अशा अनेक भूमिका एकाच वेळी पार पाडतात. त्यांच्या कामाची योग्य नोंद किंवा दखल घेणे आपलं कर्तव्य आहे.

शेतीमध्ये महिलांची प्रमुख कामं बघितली ती म्हणजे बीज निवड आणि संवर्धन. भारतीय ग्रामीण भागामध्ये अनेक महिला पारंपरिक बियाणांचं जतन करतात. बियाणे कोणते कुठल्या हंगामासाठी ठेवायचे, त्यांचं संरक्षण कसं करायचं हे ज्ञान आपल्याकडे परंपरेने जसंच्या तसं हस्तांतरित केलं जातं. पेरणी आणि लागवडी संदर्भात विचार केला तर शेतीची मशागत झाल्यानंतर पेरणी, रोपांची लागवड, भात रोपवाटिका तयार करणे यांसारख्या कामांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. महाराष्ट्रातील भात शेती, ऊस शेती आणि भाजीपाला लागवडीत महिलांचे श्रम विशेष दिसून येतात. तण काढणे आणि पीक संवर्धन ही गोष्ट पिकांच्या वाढीसाठी फार महत्वाची आहे. तण काढणं, खत टाकणं, कीड नियंत्रणासाठी उपाय करणे ही कामं बहुतेक वेळा बहुतांश ठिकाणी महिला करतात. ही कामे कष्टाची आणि वेळखाऊ असतात. पिकांची कापणी, धान्य झोडपणे, वाळवणे, साठवणूक करणे या प्रक्रियांमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. पशुपालनात भारतात दुग्ध व्यवसायाचा मोठा आधार आहे आणि त्यासाठी महिला खूप कष्ट देखील घेतात. गाई म्हशींची देखभाल, दूध काढणं, चारा व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता यासारखी कामे त्या नियमितपणे करतात. संपूर्ण अन्न प्रक्रिया, धान्य दळणे, लोणची, पापड, मसाले, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला आहे. आपण जर काही शेतकऱ्यांची उदाहरण पाहिली तर चेतना गाला सिन्हा, महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या चेतना गाला सिन्हा यांनी महिलांना शेती आणि उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं खूप महत्वाचं काम केलं. त्यांच्या या कामासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आलं. महाराष्ट्राच्या राहीबाई पोपरे, अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपरे यांना सीड मदर म्हणून आपण ओळखतोच, पण आता त्यांचीच प्रेरणा घेऊन कितीतरी स्त्री पुरुष शेतकरी संवर्धन करतात देशी बियाणांचं. त्यांची खूप मोठी प्रेरणा कृषी क्षेत्रात प्रत्येकाकडे आहे. सेंद्रिय शेती, मधमाशी पालन, मशरूम उत्पादन, फळ प्रक्रिया यामधूनही त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावर भर दिला. दुग्ध क्रांतीमध्ये गुजरातमधील अनेक महिला त्यांच्या संस्था

द्वारे दुग्ध व्यवसायात यशस्वी ठरत आहेत. त्यांच्या या सहभागातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भर पडलेला आहे. या सगळ्याच महिलांसमोरील आव्हानांमध्ये आपण विचार केला तर जमीन मालकीचे प्रमाण फार कमी, कर्ज आणि आर्थिक मदतीपर्यंत मर्यादित पोहोच, आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता, श्रमाचं अपुरं मूल्यमापन, निर्णय प्रक्रियेत कमी सहभाग, या गोष्टींकडे आपण कसं पाहतो हे फार महत्वाचं आहे. शेतीच्या कामाबद्दल दखल घेण्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महिला शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेणे आवश्यक आहे. त्या केवळ शेतात काम करणाऱ्या व्यक्ती नाहीत तर अन्न सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासाच्या प्रमुख शिल्पकार आहेत. त्यांच्या ज्ञानाला, श्रमाला आणि नेतृत्वाला योग्य सन्मान मिळणे ही आजची गरज आहे. महिला शेतकरी सक्षम झाल्या तर आपल्या कृषी व्यवस्थेला त्यांचा हातभार लागेल आणि कृषी व्यवस्था अधिक समृद्ध, शाश्वत आणि आत्मनिर्भर बनेल. आपण या भारत, महाराष्ट्र आणि जग असा विचार जर केला याविषयी बोललो तर फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशनने जी काही तंत्र सांगितली आहेत ती खूप महत्वाची आहेत. त्या कृषी अन्न प्रणालीच्या दृष्टीने महिला महत्वाची भूमिका बजावतात. त्यांनी हे अधोरेखित केलेलंच आहे, पण लैंगिक विषमता दूर करण्यासाठी, महिलांची उपजीविका मजबूत करण्यासाठी, कृषी अन्न मूल्य साखळीमध्ये त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक कृती आणि वाढीव गुंतवणुकीचे आव्हान ते फार मोठ्या प्रमाणावर करतात. लैंगिक समानता वाढवून कृषी अन्न मूल्य साखळीमध्ये गुंतलेल्या महिला व मुलींना भरभराटीसाठी तशी परिस्थिती निर्माण करून हे वर्ष सर्वांसाठी अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि शाश्वत कृषी अन्न प्रणाली तयार करण्यास हातभार लावेल ही इच्छा व्यक्त केली आहे आणि तशी पावलंही जगभर टाकण्यात येत आहेत. त्याचं अनुकरण भारतातही होत आहे आणि तेच अनुकरण आपल्या महाराष्ट्रात, आपल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्येही व्हावं यासाठी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं फार महत्वाचं ठरेल.

सशक्त महिला शेतकरी या कृषी अन्न प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणणारा प्रमुख घटक आहेत. जमीन, वित्त, तंत्रज्ञान, शिक्षण आणि निर्णय प्रक्रियेवरील प्रवेश आणि नियंत्रणातील लैंगिक विषमता दूर केल्याने महिला आणि त्यांच्या कुटुंबाचे कल्याण वाढते, उत्पादकता वाढते, हवामान बदलाला तोंड देण्याची क्षमता मजबूत होते आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीला चालना मिळते. सध्या जगभर काही प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि ज्यावरती रिसर्च केला जातोय, जसं की हु इज अ वुमन फार्मर, हाऊ बिग ऑफ रोल डू दे प्ले इन ॲग्री फूड सिस्टीम्स, व्हॉट आर द मेन स्ट्रक्चरल बॅरियर लीगल इकॉनॉमिक अँड सोशल दॅट लिमिट देअर प्रोडक्टिव्हिटी इन्कम अँड डिसिजन मेकिंग पॉवर, वाय हॅज प्रोग्रेस क्लोजिंग जेंडर गॅप्स इन ॲग्री फूड सिस्टीम सॉल्व्ड, वॉट नीड टू बी डन टू रिव्हर्स दिस, वॉट आर द पे ऑफ्स ऑफ क्लोजिंग द जेंडर गॅप इन ॲग्रीकल्चर, वॉट हॅज बीन द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन रुरल वुमेन इन्क्लुडिंग वुमेन फार्मर्स, वॉट रिस्क्स डू ॲग्री फूड सिस्टीम्स फेस इन वुमेन फार्मर कंटिन्यू टू बी एक्सक्लुडेड फ्रॉम पॉलिसीज इन्व्हेस्टमेंट अँड लीडरशिप स्पेसेस, हाऊ इज एफएक्यू वर्किंग टू क्लोज जेंडर गॅप्स इन ॲग्री फूड सिस्टीम, वाय की ॲक्शन डज हॅव प्लॅन्ड फॉर द इंटरनॅशनल इयर ऑफ द वुमेन फार्मर, अँड मेन थिंग इज हाऊ कॅन वी इन्शुअर दॅट द मोमेंटम कंटिन्यूज विल बियॉन्ड इयर 2026. या सगळ्या प्रश्नांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की हेच प्रश्न आपल्याला 2026 नंतर देखील भेडसावणार आहेत आणि त्यावरती काम करणं म्हणजे या थीमच्या संशोधनाचा आपल्या सर्वांना फायदा होणार आहे. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायला ही थीम आपल्याला मदत करतेच आहे, कारण जागतिक महिला शेतकरी वर्षाची गती कायम ठेवण्यासाठी जगभरातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्याकरता धोरण, सार्वजनिक आणि खासगी गुंतवणूक तसेच विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून दीर्घकालीन वचनबद्धता राबवणे आवश्यक आहे. यामध्ये सातत्यपूर्ण वित्त पुरवठा आणि उत्तरदायित्व यंत्रणा, कृषी अन्न धोरणे, कार्यनीतींना लैंगिक समानतेच्या तत्वांचा आधार मिळेल याची खात्री करणे, वयोगटानुसार विभागलेल्या माहितीचे संकलन, विश्लेषण आणि वापर अधिक मजबूत करणे, महिलांच्या नेतृत्वातील संस्थांना पाठिंबा देणे आणि 2026 नंतर महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी जागतिक राष्ट्रीय भागीदारी कायम ठेवणे याचा समावेश आहे. जगभर यावर भर दिला जातो आहे. हे आंतरराष्ट्रीय वर्ष महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि कृषी अन्न प्रणालीमधील लैंगिक तफावत कमी करण्यासाठी एक महत्वपूर्ण भूमिका आणि स्रोत म्हणून काम करेल, ज्यामुळे जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य, गाव सगळ्याच पातळीवर कृषी परिवर्तनात्मक चळवळीला चालना मिळेल. त्यामुळे या माहितीचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच आपल्या राज्याचा कृषी दिवस साजरा करणे आहे.

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीने काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvani@airpune.com yuvani@airpune.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं आरती गाढवे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

मध्यम लहरी 239° 8' अर्थात 1251 kHz आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5:59 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अज्ञाताची कथा नाना कशी घडली पहिली असती उगाला
1: नारद मुनीची स्वारी बाळ ब्रह्मचारी निघून गेली होती इंद्राच्या तरी सभेला बर का
0: 33 कोटी देवाची भरलेली घनदाट सभा सभेमध्ये प्रकार काय होयाला
1: हे स्वतः त्या इंद्रदेवानं पाहिलं नारद मुनीला काय बोलत होता इंद्रदेव बर का
0: हे आले कळीचे नारद म्हणत होता त्या जागेला
1: स्वतः नारद मुनीला राग आला आणि रागाच्या भरात त्या ठिकाणी आला
0: हे नारदानं विचार केला ज्या वेळी कळला विन तवाच येईन मी तुमच्या सभेला
1: म्हणून नारद मुनी परत फिरले निघून आले ते मूर्ती मान्य खंडाला
0: आणि कळ लावण्यासाठी निवडणा केली कुणाची त्या जागेला
1: नवनाथा मधील चिरपटी नाथाची निवड केली म्हणले आपण घेऊन जायाच चिरपटी नाथाला
0: अरे

0: आपल्या गमन कळावरी चिरपटी ना तला घेतलं बरं का
1: आणि स्वतः निघून गेले होते वर कैलास गादीला बरं का
0: वो स्वतः निघून गेले होते वर स्वर्गामध्ये त्यात्री ठिकाणाला
1: आणि इंद्रपुरीला जाऊन त्यात्र पहिल्या सती उगाला
0: वो स्वतः नारद म्हणले चिरपटी ना तला आपण जाऊया ब्रह्मदेवाची फुलं आणण्यासाठी बरं का
1: ब्रह्मदेवाच्या पूजेला फुलं आणण्यासाठी गेलं पाहिजे र फुलं बागेला
0: म्हणून नारद मुनीने नेले शायरा कंच्या जागेला त्यात्री इंद्राच्या बागेमध्ये बरं का
1: इंद्रा देवाची फुलाची बाग होती त्यावेळेला

0: स्वतः इंद्राच्या बागेत शिपाई उठल बर का
1: आणि धरलवतच स्वतः त्या चरपटी नाताला
0: आणि चरपटी नाताला धराया आले एवढ्या वेळात नारद मुनीनं काय केलं
1: हे कुणाचा कोण म्हणले का लागलास फुले तोडाईला
0: हे स्वतः नारद मुनीने एवढा पाहिल्या बरोबर नारद मुनी तिथून पाय काढला आणि पळून गेले त्या ठिकाण्याला
1: मोठ्या तिकडीवर जाऊन मजा लागली होती बघायला
0: एवढ्या वेळात शिपाई आणि त्या चरपटी नाताला धरले मारहाण करायला लागले बर का
1: आणि एवढ्या वेळात राग आला होता चरपटी नाताला
0: झोळी मध्ये हात घातला भस्माची बुटी काढली वाता अस्त्र मंत्र जपला
1: आणि बरी का तीच शिपाई जमनी संघ चिकटून ठेवलं त्यावेळेला
0: आणि शिपाई चिकटून राहिलेल्याची बातमी इंद्रदेवाला कळी शाहिरा त्या ठिकाण्याला
1: आणि रागाच्या भरात ब्रिका सैन्य घेऊन सिना इंद्रदेव स्वतः ब्रिका
0: चिरपटी नाता युद्ध करण्यासाठी निघून आले होते फुलाच्या

0: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात अशोक जानकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या आपण काही तांत्रिक अडचणीमुळे ऐकू शकला नाहीत, त्याबद्दल क्षमस्व.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यमवारी 239.61 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल

0: लॅपवर आकाशवाणी सांगली पहिल्यापासून सांगली.
1: वृक्षारोपण कार्य महान, एक वृक्ष दशपुत्र समान. हा संदेश लक्षात ठेवा, लाच घेणं आणि देणं ही गुन्हा आहे. भ्रष्टाचार टाळा, देश मजबूत करा. लाचेची नशा करते जीवनाची दुर्दशा. कायदेशीर व्यवहार दूर ठेवी भ्रष्टाचार. भ्रष्टाचार निर्मूलनाचा विचार करेल लोकशाही साकार. लाचेची माया टाकते कुटुंबावर दुर्दशेची छाया.

श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून दिले जातील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोतेहो, क्रीडांगण हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार। श्रोतेहो, मागच्या आठवड्यापासून आपण मलखांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मधुरा लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहात। मागच्या भागात आपण मलखांब या खेळाचा इतिहास काय आहे, या खेळाचे जनक कोण, मलखांबाचे प्रकार कोणते आणि किती आहेत, या खेळाचं स्वरूप कसं असतं याविषयी अगदी सविस्तर जाणून घेतलं। आता या खेळाच्या स्पर्धा कुठं आणि कशा घेतल्या जातात, किती वेळात आणि कसं सादरीकरण करायचं असतं, परीक्षण कसं केलं जातं याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऐकूया मुलाखतीचा पुढचा दुसरा भाग।

0: ताई, स्पर्धात्मक मलखांब याविषयी काय सांगाल?
1: पूर्वी जो काही कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार होता तो आता स्पर्धात्मक झाला आणि गेली एक 45 वर्ष होऊन गेली की त्याच्या स्पर्धा राष्ट्रीय स्तरापर्यंत आणि जागतिक लेवललाही होत आहेत. तर स्पर्धात्मक मलखांबामध्ये मगाशी मी म्हटलं तसं मूळ मलखांबाचे 3 प्रकार सादर केले जातात स्पर्धात्मक मलखांबामध्ये, की पुरलेला मलखांब, दोरीचा मलखांब आणि टांगता मलखांब. एक 8 वर्षापूर्वीपर्यंत असं होतं की मुलींकरता फक्त दोरीवरचा मलखांब स्पर्धात्मक करता होता आणि मुलांकर

0: आता पुरलेला मलखांब आणि टांगता मलखांब हे दोन साधन प्रकार होते. पण मागची 8 वर्ष बदल असा झालाय की मुलींकरताही पुरलेला मलखांब अनिवार्य झालाय. मी मुलींनीही पुरलेल्या मलखांबावरतीही आपला संच सादर करायचा आणि दोरीच्या मलखांबावरतीही करायचा आणि मुलांनी पुरलेला मलखांब टांगता मलखांब आणि दोरीच्या मलखांबावरती संच सादर करायचा. आता मगाशी पुरलेला मलखांबाचं मी म्हणाले तसं सागवानी आणि शिसवी लाकडाचा, तसंच टांगता मलखांब जो असतो तो शिसवी किंवा सागवानी लाकडाचाच असतो पण पुरलेल्या मलखांबाच्या तुलनेत उंचीला कमी असतो आणि तो वरती टांगलेला असतो आणि त्याच्यावर तुम्ही कसरती करायच्या. दोरीचा मलखांब हा जो असतो तो मी मगाशी म्हणाले तसं पूर्वी वेताचा असायचा पण तो आता जो असतो दोरी म्हणजे आतमध्ये सूत असतं आणि वर नवार गुंडाळलेली असते आणि आपल्या पायाच्या बोटांमध्ये म्हणजे पायाचा अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट ह्यामध्ये त्याची चांगली ग्रीप करून त्याच्यावर तुम्ही कसरती करायच्या आणि त्या दोरीला कुठेही गाठी बांधलेल्या नसतात. आणि आता ह्या स्पर्धात्मक मलखांबामध्ये संच म्हणाल तर ह्यामध्ये तुम्हाला साधारण 1 मिनिट ते 1.5 मिनिट असा वेळ दिलेला असतो आणि या वेळेमध्ये तुम्हाला तुमचा संच सादर करायचा असतो.
1: बरोबर.
0: आधी आपण बघूत की त्यामध्ये वेगवेगळे वयोगट आहेत स्पर्धांकरता, म्हणजे बाकी खेळांना पण जसे असतात तसे. तर ह्याला मूळ वयोगट आहे ते मुलांमध्ये 12 वर्षाखालील मुले, 14 वर्षाखालील मुले, 18 वर्षाखालील मुले आणि 18 वर्षावरील पुरुष अशा 4 वयोगटांमध्ये मुलांच्यात ह्या स्पर्धा होतात. आणि ह्यामध्ये 12 वर्षाखालील आणि 14 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात त्यांनी दोरीचा मलखांब आणि पुरलेला मलखांब ह्याच्यावरती संचाचं सादरीकरण करायचं आणि 18 वर्षाखालील मुले आणि 18 वर्षावरील पुरुष यांनी पुरलेला मलखांब, दोरीचा मलखांब आणि टांगता मलखांब या तिन्हीवरती संचांचं सादरीकरण करायचं. तर मुलींमध्येही 12 वर्षाखालील मुली, 14 वर्षाखालील मुली, 16 वर्षाखालील मुली आणि 16 वर्षावरील महिला असे 4 वयोगट आहेत आणि ह्या 4ही वयोगटांनी दोरीवरचा मलखांब आणि पुरलेला मलखांब या दोन्हीवरती संच सादर करायचे. आणि हा जो संच असतो तर त्या कमीत कमी 1 मिनिट आणि जास्तीत जास्त 1.5 मिनिट या कालखंडात जे सादर करायचं तर त्यालाही क्रायटेरिया आहेत. मी त्याला आपण म्हणू की काठिण्य, तर त्यामध्ये तुम्ही किमान ABC किंवा अ ब क असं त्या प्रकारांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर अ गट त्यातला म्हणजे साधारण साधे सोपे प्रकार, ब गट म्हणजे जरा मध्यम अवघड आणि क गट म्हणजे अति अवघड प्रकार असे त्याचे क्रायटेरिया केलेत. आणि ह्याचं गुणांकन जे असतं स्पर्धांमध्ये तर संचाचं तर ते 10 मार्कांचं असतं. आणि मग त्यामध्येही बायफर्केशन आहे की काठिण्य, जुळणी आणि सादरीकरण किंवा आपण म्हणू डिफिकल्टी, कॉम्बिनेशन आणि एक्झिक्युशन. तर ती जी डिफिकल्टी आहे त्या डिफिकल्टीकरता 3.80 गुण आहेत. तर ह्यामध्ये तुम्हाला 4 अ दर्जाचे प्रकार म्हणजे सोपे प्रकार, 6 ब दर्जाचे प्रकार म्हणजे थोडे अवघड प्रकार आणि 1 ते 2 अति अवघड प्रकार म्हणजे क दर्जाचे प्रकार सादर करायचे असतात. आणि ते तुम्ही योग्य रीतीनं सादर केलेत तर तुम्हाला त्याचे 3.80 गुण मिळतात. त्यानंतर जुळणी किंवा कॉम्बिनेशन म्हणू तर त्याला 1.60 असे गुण असतात. मग ह्यामध्येही पुरलेला मलखांब, टांगता मलखांब आणि दोरीचा मलखांब ह्याचे थोडेसे क्रायटेरिया वेगळे आहेत. मग त्या संचाची सुरुवात तुम्ही कशी करताय, साध्या पद्धतीनं करताय का अवघड पद्धतीनं करताय, त्या संचामध्ये तुम्ही किती उंचीवर उभारून त्या पकडा केल्या आहेत, त्यामध्ये कुठली आसनं केली आहेत, त्यामध्ये तुमचं बॅक बेंडिंग काय आहे, फ्रंट बेंडिंग काय दाखवलं आहे, तुमची चपळता किती आहे, तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुम्ही काय ताकदीच्या उड्या केल्या आहेत, त्यानंतर दोन्ही बाजूनी तुम्ही त्या पकडा केल्या आहेत का, त्यानंतर हातावरचं बॅलन्सिंग काय लेवलचं केलं आहे, पायावरचं बॅलन्सिंग कसं केलं आहे, हे सगळे क्रायटेरिया त्या जुळणीमध्ये बघितले जातात आणि त्यानुसार तुम्हाला ते गुण मिळतात. आणि सादरीकरण जे आहे त्या सादरीकरणाला जे 4.40 गुण आहेत तर त्यामध्ये हे जे तुम्ही सादर करताय ते तुम्ही कशा पद्धतीनं सादर करताय त्यानुसार ते बहुतांशी हे जे गुणदानाची पद्धत आहे अशाच प्रकारची गुणदानाची पद्धत आपल्याला जिम्नॅस्टिकमध्येही बघायला मिळेल.
1: बरोबर. मलखांबावर अचूक संच सादर करताना खेळाडूकडे अत्यंत लवचिकता, चपळता आणि तोल सांभाळण्याची प्रचंड क्षमता असायला हवी, नाही का? मलखांब या खेळाच्या स्पर्धांचं स्वरूप कसं असतं?
0: या स्पर्धा म्हणाल तर सुरुवातीला ज्या काही स्पर्धा होत्या तर मलखांब हा जो खेळ आहे तो कसरत ह्या दृष्टीनं होता पण त्याला स्पर्धात्मकता जी आहे तर साधारण 1958 साली पहिली मलखांबाची राष्ट्रीय स्पर्धा झाली पहाडगंज स्टेडियम दिल्ली इथं. पण त्यावेळेला जिम्नॅस्टिक हा जो खेळ आहे त्याच्या स्पर्धा होणार होत्या राष्ट्रीय स्तरावरच्या आणि त्याच्यामध्ये ह्या एका खेळाचा समावेश केला गेला. आणि नंतर मात्र मलखांबाची फेडरेशन स्थापन झाली 1981 साली आणि तेव्हापासून मलखांब फेडरेशन ऑफ इंडिया ह्या असोसिएशनच्या खाली मलखांबाच्या स्पर्धा

0: सुरू झाल्या. मग त्याच्यात जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय स्पर्धा असतात. शालेय शासकीय स्पर्धांमध्ये याचा समावेश आहे. त्यानंतर विद्यापीठ स्तरीय स्पर्धांमध्ये समावेश आहे. आणि आता त्याचा खेलो इंडिया आणि नॅशनल गेम्स ह्यामध्येही समावेश आहे. आणि आत्ताच त्याचा नुकताच मध्ये दोन वर्ल्ड कपही होऊन गेले की जागतिक दर्जाची फेडरेशन आहे आणि जागतिक लेवलपर्यंत मलखांब हा खेळ खेळला जातो.
1: बरोबर आहे. म्हणजे या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप सुद्धा मिळालेलं आहे.
0: बरोबर.
1: या स्पर्धांच्या पुढच्या फेरीत कसं जाता येतं?
0: मगाशी मी म्हणाले तसं जिल्हास्तरीय स्पर्धा होतात, मग त्यातून निवड झालेले खेळाडू आहेत त्यांची राज्यस्तरीय स्पर्धा होती, त्यातून जो संघ निवडला जातो त्याची राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होती, आणि जागतिक करता त्या राष्ट्रीय स्पर्धांमधून जागतिक स्पर्धेकरताचा संघ निवडला जातो.
1: बरोबर. मलखांब खेळायला सुरुवात केल्यानंतर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी साधारणपणे किती काळ सराव होणं गरजेचं आहे?
0: तशा दृष्टीनं म्हणाल तर व्यायामा करता म्हणून मलखांब करणं हा भाग वेगळा आणि स्पर्धात्मक मलखांब शिकणं हा भाग वेगळा. मग त्याकरता आधी तुमच्या शरीराला व्यायाम या दृष्टीनं सवय व्हावी म्हणून मलखांब 6-8 महिने तुम्ही केला पाहिजे, आणि मग त्यानंतर स्पर्धात्मक दृष्टीनं मलखांबाचं प्रशिक्षण तुमचं सुरू होतं. आणि स्पर्धांमध्ये चमकणं म्हणा किंवा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरता सुद्धा साधारण 1-1.5-2 वर्षाचा काळ किमान पाहिजे की त्यातल्या बेसिक गोष्टी तुम्ही शिकू शकाल स्पर्धात्मकतेकरता.
1: बरोबर. मैदानावरचा मुलांचा रोजचा सराव आणि त्यानंतर त्यांचा स्पर्धेतला सहभाग, याविषयी तुमच्या लक्षात राहिलेला एखादा अनुभव, एखादी आठवण असं काही सांगू शकाल का?
0: तशी आठवण म्हणजे मुलं बहुतांशी आधी काय असतं की आपण जिथं शिकतो तिथं स्पर्धात्मकतेचा संच सादर करणं हा भाग वेगळा, आणि एखाद्या नव्या ठिकाणी नव्या गावात गेल्यावर आपण त्यावेळेला राज्यस्तरीय स्पर्धा म्हटल्या तर राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपल्या सगळ्या जिल्ह्यांमधून खेळाडू प्रशिक्षक आलेले असतात आणि तेवढी आपल्याला त्यावेळेला सवय नसती, त्यामुळे काही मुलं मुली असतात ती गांगरून जातात किंवा घाबरल्यागत होतं की अरे एवढ्या सगळ्यांसमोर आपल्याला हे सादरीकरण करता येईल का नाही, किंवा काही काही चांगले परफॉर्मन्स बघितलेले असतात तर त्यामुळं ही भीती वाटू शकते. मग अशा वेळेला त्यांची समजूत घालून केलं की ते व्यवस्थित चांगला परफॉर्मन्सही देतात. आणि तशा बाबतीतली आठवण म्हणाल तर काही जणांना तशी परगावी जाऊन राहण्याची सवय नसते, मग अशा वेळी रात्री घरच्यांची आठवण यायला लागते ती सवय नसल्यामुळं. पण आम्ही ज्या वेळेला खेळत होतो त्यावेळेलाही असंच होतं की मी वरच्या ओपनच्या गटात खेळत होते आणि त्यावेळेला माझ्या बरोबरीनं 12 वर्षाखालील संघात खेळणाऱ्या मुली म्हणजे 4थीतल्या वगैरे असतील, आणि तेवढी परगावी जाऊन राहायची सवय नव्हती. आणि मग रात्री रूमवर आम्ही राहायला गेल्यावर त्यावेळेला असं होतं की मी खेळत असताना की आमच्या बरोबरीनं तुलनेनं संघ व्यवस्थापक किंवा संघ प्रशिक्षक म्हणून महिला प्रशिक्षक आणि महिला संघ व्यवस्थापक यांची वानवा होती. आमच्या बरोबरीनं तसं आता काळ सुधारलाय पण त्यावेळेला तसं फारसं कोणी नसायचं, त्यामुळे त्यावेळेची आठवण म्हणाल तर मी होते इयत्ता 11वीत आणि बाकी बरोबरीच्या बऱ्याचशा खेळाडू होत्या त्या 3री 4थी 5वी अशा. आणि अचानक रात्री त्यामुळे एक जी मुलगी होती तर तिला घरची आठवण यायला लागली, ती रडायला लागली. मग मी आणि माझी आणि बरोबरची एक जी खेळाडू होती आम्ही सेमच वयाच्या, तर तिची समजूत घातली, मग तिला झोपवलं. आणि स्पर्धांमधले अनुभव म्हणाल तर बऱ्याच जणांना रात्री झोपेत उठून चालायची सवय असती, बडबडायची सवय असती, मग असे अनुभव खूप होते त्याचे.
1: खरंय, असे गमतीशीर अनेक अनुभव येत असतील, पण स्पर्धेसाठी खेळाडूंना परगावी घेऊन जाणं आणि त्यांची योग्य काळजी घेणं हे खूप मोठं जबाबदारीचं काम आहे. तरी गेली 20 वर्ष तुम्ही प्रशिक्षक म्हणून काम करताय, पण त्याआधी तुम्ही एक खेळाडू आहात. खेळाडू म्हणून खेळताना एखादा लक्षात राहिलेला असा तुमचा अनुभव किंवा एखादी आठवण काही सांगू शकता?
0: खेळाडू म्हणून आत्ता कसं आहे की मोबाईल किंवा इंटरनेटमुळं तुम्हाला बाकीच्या ठिकाणचे जे काही परफॉर्मन्सेस आहेत बाकी खेळाडूंचे ते तुम्हाला बघायला मिळतात, पण आम्ही खेळायचो त्यावेळेला हे काहीच अव्हेलेबल नव्हतं. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एखाद्या राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय स्पर्धेला जाल त्यावेळेला जे तुम्ही स्पर्धांमध्ये बघाल ते तुम्ही डोळ्यात साठवायचंय आणि तुमच्या मेंदूत साठवून ठेवायचंय आणि मग आपल्या इथं आल्यावरती त्याचा तसा सराव करायचा.
1: म्हणजे
0: प्रशिक्षकांनी जरी सांगितलं असं नाही अशा पद्धतीनं कर, तरी ज्यावेळेला ते प्रशिक्षक सांगतात आणि त्यावेळेला तसंच दुसरा एखादा खेळाडू तुमच्या समोर करून दाखवतो त्यावेळेला तुम्हाला समजणं आणि तुम्हाला ते लवकर जमणं ह्यात फरक पडतो. मग त्यामुळं ते सगळं साठवून ठेवायचं आणि मग तेव्हा खेळायचं असं होतं. आणि मग तसे आहे ना आम्ही पुढं पुढं शिकत गेलो आणि इयत्ता 10वीत होते मी, म्हणजे चांगलं आठवते माझी पूर्व परीक्षा संपली ती आणि बोर्डाच्या परीक्षा 15 दिवसावर होत्या.

0: आणि राज्यस्तरीय मलखांबाची स्पर्धा होती आणि त्याचा कसून सराव करत असल्यामुळं पाय वगैरे फाटलेले होते. कारण जेवढा तुमचा सराव वाढेल, मी त्यावेळेला रोजचं आत्ताचं रुटीन आहे त्यानुसार संध्याकाळी 2 ते 3 तास मी त्याच्या मलखांबाशी निगडीत गरजेचा जो व्यायाम आहे सगळा, की तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढली पाहिजे, इंड्युरन्स वाढला पाहिजे, स्ट्रेंथ वाढली पाहिजे, मग तो व्यायाम आणि तो सराव. तर स्पर्धा जशा जवळ येतील तसं आमचा तो सरावाचा काळ जो होता तो दिवसभरामध्ये 4 ते 5 वेळांना असायचा. मी सकाळच्या सत्रात साधारण 6 ते 7:30 या वेळेमध्ये फक्त फिटनेस या दृष्टीनं व्यायाम घेतला जायचा. त्यानंतर मग परत 10 ते 11:30 परत त्या संचाची आपली तयारी करायची, पुन्हा जेवण करून येऊन दुपार सत्रात. तर असा खूप सराव असल्यामुळं त्यावेळेला घर्षण होतं, तुझी दोरी असणार असती ते पायाला आपल्या घासून घर्षण होतं, त्यामुळे जखमा झाल्या, त्या पाय बी फाटले. ते तसं होतं, त्यात प्रिलिमन हे झाली तरी ज्यादा तासाला बोलवलं तर तिथं खाली मांडी घालून बसायला येत नव्हतं त्यामुळं तो काळ. आणि प्रिलिम झाली ती बोर्डाच्या परीक्षा होणार होत्या, पाय तर फाटलेला होता पण कसून सराव केलेला ना, आपण काही करून खेळायचंच आहे असं होतं. आणि इयत्ता 10वीत असल्यामुळं त्यावेळेला असं होतं की माझ्या बरोबरीनं सराव करणाऱ्या ज्या मुली होत्या, आता 10वी आहे बाबा, आता खूप अभ्यास आहे, आता काही खेळ बिळ नको, त्यामुळं त्या सगळ्या स्पर्धात्मक खेळाकरता बंद झालेल्या होत्या सरावाला. आणि मग त्यावेळेला स्पर्धांना आम्ही गेलो, तिथं संचही चांगला सादर केला, थंडी खूप होती त्यावेळेला कारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये स्पर्धा झालेल्या, भयानक थंडी होती आणि रात्री उशिरा असे थंडीमध्ये तो सेट सादर केला मी. आणि चांगली गोष्ट म्हणजे एवढा असून 10वीच्या परीक्षाही तोंडावर असून, कारण त्यावेळेला घरचे बाकीचे म्हणत होते अगं आता तुझी परीक्षा आहे, हातपाय मोडला म्हणजे काय करणार, पेपर कसा लिहिणार तू. पण मग तसं हे न होता तो संच माझा चांगला सादर झाला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यावेळेला राज्य संघामध्ये माझी राखीव म्हणून निवडही झाली, त्यामुळे एक चांगला आठवणीत राहण्यासारखा अनुभव आहे माझा मी स्पर्धा खेळत असतानाचा.
1: वा छानच, म्हणजे तुम्ही अभ्यास आणखीन आपला आवडता खेळ छंद या दोन्हीचा उत्तम प्रकारे समन्वय साधलात असं म्हणायला हरकत नाही.

मलखांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मधुरा लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या मुलाखतीचा दुसरा भाग आम्ही प्रसारित केला. या खेळाविषयी अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सायंकाळचे 6:46 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूपदीपांचा परिमळ,
2: यासोबतच साथ लाभते ती भक्तिगीतांची.
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8 मीटर
1: अर्थात 1251 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान आणि भविष्यातही.
3: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच 10:10. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:50 होत आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सायंकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. सायंकाळी 7:10 बाजारभाव, 7:15 आजचं विधिमंडळ, 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात पिकांवरील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाय याविषयी प्राध्यापक आकाश म्हेत्रे यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. निर्मिती सहाय्य महेश इनामदार यांचं सादरकर्ते मुक्सीत मुजावर. रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या. श्रोतेहो, आज रात्री 8:15 ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना श्रद्धांजली हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. श्रोतेहो, रात्री 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9:00 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. श्रोतेहो, रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. आणि रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शरद राव यांनी गायलेला राग मालगुंजी आपण ऐकाल. रात्री 11:00 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार आपण ऐकाल. ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या गुरुवार 2 जुलै 2026 उद्याची आमची प्रातकालीन सभा सुरू होईल. उद्या सकाळी 5:50 मंगलध्वनीने, सकाळी 6:00 हिंदी समाचार, सकाळी 6:05 गिरवाणवाणी, प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम सकाळी 6:10, सकाळी 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात वांगी लागवड याविषयीची माहिती वाचकस्वर महेश इनामदार यांचा, सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर निर्मिती सहाय्य सुचेता गरुडे यांचं सादरकर्ते रोशन जाधव सकाळी 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची मुलाखत आपण ऐकाल. श्रोतेहो आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकाल 6:55 आणि 6:50. सकाळी 7:00 आजचा सुविचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:20 एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल 8:00. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 GS चहा प्रायोजित विचार पुष्प सार्थ अहिल्यागाथा भाग 5, लेखन आणि विवेचन गोविंद काळे यांचं, निर्मिती आकाशवाणी सोलापूर केंद्राची, 7:45 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम, 7:50 श्री विश्वभल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल दिल्ली केंद्रावरून, 8:40 चिंतन हा चिंतामणी, 8:55 लखलख चंदरी, 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांची वरदा हसवनीस यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा भाग 2 आपण ऐकाल. संवादक आणि निर्मिती सहाय्य वरदा हसवनीस यांचं, सादरकर्ते मुक्सीत मुजावर. 9:30 नाट्यधारा, 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम, 11:00 गाता रहे मेरा दिल, 11:40 आज का शब्द आज की सुक्ती आणि त्यानंतर भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकाल. श्रोतेहो उद्या दुपारी 12:00 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ या कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर, हँडबॉल खेळाडू लवनीत रंधवा यांची मुलाखत, त्यानंतर करिअर नेव्हिगेशन यामध्ये मुकुल चिमोटे यांची मुलाखत सादरकर्त्या संगीता अरजपुरे. दुपारी 1:00 हिंदी समाचार, 1:05 गीतबहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 अमरावती जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तके कालची आणि आजची या मालिकेत पाक सिनेमा या पुस्तकावर आधारित गणेश मतकरी लिखित संवाद आपण ऐकाल. दुपारी 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमात जनावरांना होणारा जंतूंचा प्रादुर्भाव याविषयीची माहिती. दुपारी 2:15 दोपहर समाचार. दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. श्रोतेहो उद्याची आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:00. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी, 6:00 हिंदी समाचार, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात हनुमंत गोविंद पाटील आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं एकतारी भजन आपण ऐकाल. 6:20 संस्कृत समाचार, 6:30 उद्योग जगत या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव, 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात वेलवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राचार्य मनोज माळी यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल, निर्मिती सहाय्य महेश इनामदार यांचं, सादरकर्ते मुक्सीत मुजावर. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या, 8:15 गझल, 8:45

समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र 9 वाजता न्यूज ऍट 9 हे इंग्रजी बातमीपत्र 9:15 स्पॉटलाईट 9:30 कंट्री वाईड 9:45 इनसाईट्स रात्री 10 वाजता सुगम आणि लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आपण ऐकाल आणि रात्री 10:30 श्रोते हो आमच्या मध्यमलहरी वाहिनीवर आणि 100.6 या FM वाहिनीवर आपण ऐकाल महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेअंतर्गत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट उपांत्य सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आणि आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईलवर आपण ऐकाल नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम या कार्यक्रमात अरुण कशाळकर यांनी गायलेला राग दरबारी कानडा आपण ऐकाल श्रोते हो ही होती आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात सायंकाळचे 6:59 होत आहेत आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच

श्रोते हो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7 वाजतायत. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी राम जी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी राम जी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश यामध्ये आहे. हे विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज

0: तस्करी प्रकरणी ते बोलत होते. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणे यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तंजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रेसारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरचा नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शक विजया मेहता यांच्या निधनानं एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा काळाच्या पडद्याआड गेला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेता मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य जगल्या रंगभूमी करता आणि पुढे इव्हन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं. ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत, इव्हन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात, असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: राज्यात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही आज जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ, उरण, फटाण, कोपरखेरणी, दहिसरगाव, सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यातल्या मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव

राज्याच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे, त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. या सर्व तलावात सुमारे 70 लाख लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा पाऊस लांबल्यानं मुंबईकरांसाठी पाणी कपातीचं संकट निर्माण झालं होतं, मात्र या पावसामुळे हे संकट दूर होईल अशी अपेक्षा आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,000

0: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,006 अंकांवर बंद झाला. ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार बेलफेस्ट इथं आयर्लंड विरुद्ध झालेल्या 2 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताचा 0-2 असा पराभव झाला असला तरी ईशान किशननं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवत अव्वल स्थान गाठलं आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात आज रात्री अटलांटा इथं इंग्लंडचा मुकाबला कांगो प्रजासत्ताकाशी होणार आहे. सिएटलमध्ये बेल्जियमचा सामना सेनेगलशी तर कॅलिफोर्नियात सॅन्टाक्लारा इथं यजमान अमेरिकेची लढत बोस्नियाबरोबर होणार आहे. गेल्या 24 तासात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी राम जी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
2: 10:00 मनोनिवाऱ्याची झुळूक.
3: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारे निरांजन.
2: टवटवीत फुलांचा सुगंध.
3: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता.
2: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
3: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.
2: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
3: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
2: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती
3: तसंच News on AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
2: वर्तमान
3: आणि
2: भविष्यात आहे.

0: 6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
2: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
1: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
2: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
1: वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
3: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.

आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनी 100 अंश

श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 7:15 होत आहेत. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: डॉक्टर्स डेचं औचित्य साधत 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी. सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवणार. राज्यात सोनोग्राफी तसंच आयव्हीएफ केंद्रातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथकांकडून राज्यभर तपासणी. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं 5000 नव्या पदांना मान्यता दिली आहे. या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येईल. तसंच आजच्या डॉक्टर्स दिनी 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. ही माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी रुग्णालयातील रिक्त पदांबाबत मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. रुग्णालयांच्या बांधकामांबाबत शासनाने प्राधान्यक्रम निश्चित केला असून 50, 70, 75 आणि 90% पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्राधान्यानं निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात सोनोग्राफी तसंच आयव्हीएफ केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार तसंच गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन रोखण्यासाठी विशेष पथकं नियुक्त करण्यात आली असून राज्यभर तपासणीची धडक मोहीम राबवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. समाजवादी पार्टीचे सदस्य अबू आझमी यांनी विनापरवाना आयव्हीएफ केंद्रांवरील कारवाईबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरीश पिंपळे, अजय चौधरी, योगेश सागर आणि राहुल पाटील यांनी उपप्रश्न केले. स्त्रीबीज तस्करी, आयव्हीएफ केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार आणि गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक प्रभावी तसंच कडक कारवाई करता यावी यासाठी मकोका कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात आवश्यक कायदा करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रमाणित कार्यपद्धती अर्थात एसओपी लागू केली जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सदस्य प्रवीण दटके यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यभरातील आपली सेवा केंद्रांमधील ग्रामपंचायत संगणक परिचालकांना दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान नियमितपणे मानधन अदा केलं जाईल असं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिलं. नागपूर महापालिकेत प्रशासक असताना कचरा उचलण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांविरोधात झालेल्या चौकशीतून जे समोर आलं असेल

0: त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिलं. नागपूर महापालिकेतील विकास कामांबाबत काँग्रेस सदस्य नितीन राऊत यांच्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला त्या उत्तर देत होत्या. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी 1 जुलै 2024 पासून आतापर्यंत अनेक रुग्णालयांवर कारवाई केल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहाला दिली. 1 जुलै 2024 पासून आरोग्य विभागाने गैरव्यवहार करणाऱ्या 19 रुग्णालयांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. 49 रुग्णालयांचे परवाने निलंबित केले आहेत. 66 रुग्णालयांविरोधात दावे दाखल केले आहेत. 136 रुग्णालयांवर 2,39,00,000 रुपयांची दंड आकारणी केली आहे अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. सदस्य राहुल आहेर यांच्या लक्षवेधीवरील चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. सर्पदंशावर प्रभावी उपाययोजना म्हणून सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसंच विभागीय सर्पविष बँक म्हणजे वेनम बँक तयार करण्यासाठी हाफकिन वन विभाग तसंच संबंधित यंत्रणांना घेऊन बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी सर्पदंशाचा तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आणि सर्पदंशविरोधी लसींमध्ये करावयाच्या सुधारणांचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचार लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी हाफकिनला निधीची कमतरता जाणवत असल्याचं पोलिओ तसंच सर्पदंशविरोधी लसीचं उत्पादन ठप्प असल्याचा मुद्दा मांडला. यासंदर्भात 8 दिवसात बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देऊ असं आंबेडकर म्हणाले. वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांच्या हितसंबंधांच्या रक्षणाच्या उद्देशानं यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यास विधानसभेनं मान्यता दिली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भातील सुधारणा विधेयक सभागृहात मांडलं. त्यानुसार वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीच्या विशेष न्यायालयांच्या कार्यवाहीत 2 पेक्षा जास्त तहकुबी घेता येणार नाहीत. तसंच अपवादात्मक स्थितीत विशेष बाब म्हणून एका अतिरिक्त तहकुबीची तरतूद या सुधारणेद्वारे करण्यात आली आहे.
1: विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखन केलं होतं गौरीशंकर घाळे यांनी. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी करणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. नाशिक त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार आणि सुरक्षारक्षक भाविक वाद प्रकरणाची चौकशी सुरू राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांबाबत बैठक घेणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांमुळे मुठा नदीचं प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथं बैठक घेऊन नदी पुनर्जीवन प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसंच आरएमसी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्यानं कारवाई केली जात असून यापुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाईल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. यासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉ परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पुण्यातील 105 एमआरसी प्रकल्पांपैकी सर्व प्रकल्प बंद करण्यात आलेले नसून केवळ नियमांचं पालन न करणारे बेकायदेशीरपणे कार्यरत किंवा प्रदूषण नियंत्रणांच्या अटींचं उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवरच कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं एमआरसी प्रकल्पांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. त्यानुसार सर्व प्रकल्पांना बंदिस्त व्यवस्था धूळ नियंत्रणासाठी स्प्रिंकलर वाहनांच्या टायर धुण्याची व्यवस्था आणि इतर प्रदूषण नियंत्रण उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्वांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल. मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ आरएमसी प्रकल्प जबाबदार नसून सांडपाणी हेही मोठं कारण असल्याचं नमूद करत त्यांनी सांगितलं की नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटीपी उभारण्याचं काम सुरू आहे. पाण्याच्या गुणवत्तेचं ऑनलाईन निरीक्षणही करण्यात येत आहे असंही मंत्री मुंडे यांनी नमूद केलं. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनासंदर्भातील गैरप्रकार आणि सुरक्षारक्षक आणि भाविक यांच्या झालेल्या वादाच्या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून अहवालानुसार दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. मंदिरात भाविकांशी

0: सौजन्यपूर्ण आणि सन्मानपूर्वक वर्तन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरातील दर्शन व्यवस्था अधिक सुसूत्र करण्यात आली आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे दररोज सुमारे 2000 भाविकांना तर ऑफलाईन व्यवस्थेद्वारे सुमारे 7000 भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. मंदिर परिसरात शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने दर्शन व्यवस्था राबवण्यासोबतच भाविकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी प्रशासन आवश्यक त्या उपाय योजना करणार असल्याचंही राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांची संख्या जास्त आहे, त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्यात येईल असं पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. मंत्री मुंडे म्हणाल्या की वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये मनुष्यबळ वाढवण्याची प्रक्रिया सुरू असून आवश्यकतेनुसार नियमित आणि कंत्राटी पदावर भरती केली जाणार आहे. प्रदूषणाबाबत जनजागृती वाढल्यामुळे तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यासाठी सध्या उपलब्ध कर्मचारी अपुरे पडत असून एमपीसीबीमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ यवतमाळ इथून निवडून आलेले सईद खान यांनी बुधवारी परिषदेच्या सदस्यपदाची शपथ घेतली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ आपल्या दालनात दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक प्रश्नोत्तरांच्या तासानंतर सभागृहात घेण्यात आली. या पदासाठी परिषदेचे सदस्य सचिन अहिर आणि जगन्नाथ अभ्यंकर या दोन सदस्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभ्यंकर यांचा प्रस्ताव मागे घ्यावा यासाठी विरोधी पक्षांना आग्रह केला. हा आग्रह मान्य करत प्रस्ताव मागे घेण्यास तयार असल्याचं सदस्य अनिल परब यांनी जाहीर केलं. तर अभ्यंकर यांच्या प्रस्तावाला अनुमोदक असलेले अभिजित वंजारी यांनीही हा प्रस्ताव मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचे 3 प्रस्ताव असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी उपसभापती पदाच्या निवडीचा प्रस्ताव मताला टाकला. त्याला सर्व सदस्यांनी एकमतानं पाठिंबा दिला. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. उपसभापतीपदी सचिन अहिर यांच्या झालेल्या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभव, संतुलित दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सभागृहाच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. सरसभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे, संयमाने आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील. सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
2: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 7:27 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 होत आहेत. ऐकूया शेतकरी बांधवांचा आवडता कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: राम राम मंडळी. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. मंडळी, आज बुधवार 1 जुलै 2026. मंडळी, कार्यक्रमात आता ऐकूया पिकांवरील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणं आणि उपाय याविषयी प्राध्यापक आकाश म्हेत्रे यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, सध्या खरीप हंगाम चालू झालेला आहे आणि आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांची आता खऱ्या अर्थाने लगबग चालू झालेली आहे, ती खत बी बियाणं मिळवण्याच्या दृष्टीतून. मंडळी, कोणतंही पीक घ्यायचं झालं तर खतं योग्य प्रमाणात जमिनीत घातली तर आपल्याला पिकाचं चांगलं उत्पादन मिळतं आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण खतं पाणी हे वेळच्या वेळी जर दिलं तर आपल्याला उत्पादन देखील चांगलं मिळू शकतं. त्यामुळं आपण पिकांना जे खतं देतो ही खऱ्या अर्थाने त्यांची अन्नद्रव्य असतात. तर पिकांना कोणकोणत्या प्रकारचे अन्नद्रव्य लागतात आणि एकंदरीतच या पिकांच्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळं पिकांवर त्याचा कसा परिणाम होतो या दृष्टीतून आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे उपस्थित झालेले आहेत डॉक्टर आकाश म्हेत्रे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सांगली येथील प्राध्यापक. तर आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूयात. म्हेत्रे सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: म्हेत्रे सर, आपण म्हणतो की कोणतीही पिकं जर चांगली यायची असतील तर जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर त्यासाठी खतांची खूप आवश्यकता आहे आणि ही खतं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नद्रव्यातून मिळत असतात. तर ही अन्नद्रव्यांची ओळख जी आहे ती आपल्याला कशी सांगता येईल?
2: जसे मानव

0: जगण्यासाठी अन्न लागते तसे पिकांनाही जगण्यासाठी अन्नद्रव्य लागतात. पहिल्यांदा याचा शोध लावला आर्मॉन व स्टाउट या दोन शास्त्रज्ञांनी. 1957 साली अन्नद्रव्यांचा शोध लागल्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ 16 अन्नद्रव्यांचे शोध लागलेले आहेत. गरजेनुसार पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार जवळजवळ 16 अन्नद्रव्य पिकांना गरजेचे असतात. त्यापैकी नत्र, स्फुरद, पालाश यांना आपण मुख्य अन्नद्रव्य म्हणतो. कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर यांना आपण दुय्यम अन्नद्रव्य म्हणतो. झिंक, लोह, तांबे, मॅंगनीज, बोरॉन व मॉलिब्डेनम यांना आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो. पिकांच्या गरजेनुसार याचं वर्गीकरण केलेले आहे. आता यामध्ये बघायला गेलं तर नत्र सगळ्यात मुख्य अन्नद्रव्य व पिकांना जास्त प्रमाणात लागणारे अन्नद्रव्य आहे. आता नत्राचं कार्य काय आहे तर नत्र हे पिकाला हरित रव्याचा अविभाज्य भाग आहे. यामुळे पिकांना हिरवागार रंग मिळतो. तसेच प्रकाश संश्लेषण क्रिया कार्यक्षमतेने होण्यासाठी नत्र हे फार गरजेचा असतो. नत्र हा अमिनो ऍसिड, प्रथिने व एन्झाईम यांचा मुख्य घटक आहे जे पिकांचा चयापचय क्रियेसाठी आवश्यक असतात. याचप्रमाणे पिकांमध्ये डीएनए व आरएनए निर्मितीसाठी नत्र हा अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे. पिकांच्या शाखीय वाढीसाठी नत्र हा अत्यंत गरजेचा मुख्य अन्नद्रव्य आहे. तर आता आपण बघूयात याची कमतरता लक्षणे. शक्यतो नत्राची जी कमतरता आहे ती खालच्या बाजूची जी पाने असतात त्याच्यावरती प्रामुख्याने बघायला मिळते. जुनी पानं पिवळी पडायला सुरुवात होतात व कालांतराने पूर्णपणे पिवळी होऊन जातात. त्याचप्रमाणे पानांची वाढ आहे ती अत्यंत लहान होते. शेंडे आखुडले जातात व झाडाची वाढ जवळजवळ थांबून जाते. आता यावर उपाय म्हणून युरिया या खताचा वापर आपण शेतामध्ये करू शकता. फवारणीद्वारे जर खते द्यायची झाल्यास 2% युरिया या खताची फवारणी केल्यास नत्राची कमतरता आपल्याला चटकन पूर्तता करता येते.
1: सर, आपण मुख्य अन्नद्रव्य आणि त्यांची कमतरता या संदर्भात बोलत असताना नायट्रोजन या घटकाचा सध्या विचार करत होतो आणि एकंदरीतच नायट्रोजन हा पिकांसाठी कसा उपयोगाचा ठरतो, पिकांना असणारा जो रंग आहे त्या रंगाच्या संदर्भात या नायट्रोजनचं काम चालतं आणि त्यामुळं एकंदरीतच पिकांची शाखीय वाढ होण्याच्या दृष्टीतून हा घटक आपल्याला खूप उपयोगाचा ठरतो हे तुम्ही सांगितलं. याच्या कमतरतेची जी लक्षणं आहेत ही आपल्याला कशी सांगता येतील?
0: आता नत्र या खताची जर तुम्हाला कमतरता ओळखायची झाल्यास प्रामुख्याने याची कमतरता झाडाच्या खालील पानावरती तुम्हाला बघायला मिळेल. झाडाची जी खालची पानं आहेत ती साधारणतः पिवळी पडलेली आपल्याला नजरेस येतात. त्याचप्रमाणे फांद्यांमधलं जे अंतर आहे ते अत्यंत आखूड पडायला सुरुवात होते. झाडांची वाढ जी आहे ती थांबायला सुरुवात होते व कालांतराने झाडाची वाढ हळूहळू थांबून जाते. तर अशा प्रकारे आपण नत्राच्या कमतरतेची लक्षणे ओळखू शकतो.
1: बरोबर. नत्र, स्फुरद आणि पोटॅश हे आपली मुख्य जे खत आहेत या खतांच्यावरच भौतिक पिकं ही आपल्या अवलंबून असतात. दुसरा घटक आपण फॉस्फरस असं समजतो तर हा स्फुरद किंवा फॉस्फरस जो घटक आहे हा घटक कशा पद्धतीने कार्य करतो आणि एकंदरीत त्याचे पिकांना होणारे जे फायदे आहेत ते काय आहेत?
0: स्फुरद हा तसं बघायला गेलं तर झाडाची जी एनर्जी आहे किंवा झाडाचे जे अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे याच्यामुळे अत्यंत महत्वाचा वाटा स्फुरदाचा आहे. अन्न तयार करणे, अन्नाचे वहन करणे, तसे तयार झालेली ऊर्जा साठवून ठेवणे, त्याचबरोबर मुळांची वाढ भरपूर प्रमाणात करणे हे महत्वाचे स्फुरदाचे काम आहे. त्यासोबतच बघायला गेलात तर बियाणांची निर्मिती, झाडांमध्ये फळाफुलांची निर्मिती ही प्रामुख्याने स्फुरद करते. त्यासोबतच स्फुरद झाडामध्ये फॉस्फोन्युक्लिक ऍसिड या अत्यंत महत्वाच्या अशा अमिनो ऍसिडची निर्मिती करायचे काम करते.
1: समजा ह्याची जर कमतरता आपल्याला जमिनीमध्ये दिसली तर याच्या एकंदरीत पिकावर काय परिणाम होतात?
0: नत्राप्रमाणेच स्फुरदाची कमतरता सुद्धा आपल्याला जुन्या पानांवरती बघायला मिळते. झाडाची जी जुनी पानं खालच्या बाजूची पान आहेत ती पानं प्रामुख्याने थोडीशी गर्द हिरवी होतात आणि कालांतराने लालसर जांभळट व्हायला सुरुवात होते आणि हे प्रामुख्याने लक्षण असतं स्फुरदाच्या कमतरतेचं. स्फुरदाची जर पिकांमध्ये कमतरता झाली तर आपल्याला उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट येते. फळाफुलांचा आकार एकदम लहान राहतो. त्यासोबतच खोड जे आहे झाडाचे ते खोड अत्यंत लहान राहते. फांद्या किंवा मुळ असतील ते एकदम लहान राहतात. त्याची वाढ थांबून जाते.
1: म्हणजे एकंदरीतच पिकाला आवश्यक असणाऱ्या या घटकाची आपण योग्य पद्धतीनं पिकांपर्यंत पोहोचवणे हा घटक खूप महत्वाचा आहे आणि जर त्याची कमतरता झाली तर अशा प्रकारची लक्षणं आपल्याला यामध्ये दिसून येतात. मात्र समजा हा घटक कमी आहे तर शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्याच्या दृष्टीतून जर विचार करायचा झाला तर मग कोणत्या घटकांचा त्यामध्ये समावेश केला पाहिजे की जेणेकरून ह्या घटकाची जी कमतरता आहे

0: उरद तो आपल्याला वाढवता येईल.
1: आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने सांगायचं झाल्यास सिंगल सुपर फॉस्फेट हा अत्यंत स्वस्त असा उपाय शेतकऱ्यांना उपलब्ध आहे. त्यासोबतच डीएपी असेल, एमओपी असेल, यासारखी खतं आपण जमिनीतून टाकून देऊ शकता. जर आपल्याला फवारणीतून द्यायचे झाल्यास आपण 19:19 सारखे खत असेल किंवा 12:61 सारखे खत असेल याचा वापर आपण स्फुरदाची कमतरता भरून काढण्यासाठी करू शकतो.
0: मला आता असं सांगा की पोटॅशियम हा जो घटक आहे हा पिकांमध्ये कशा प्रकारे कार्य करतो आणि एकंदरीतच पिकाच्या वाढीमध्ये याचा संबंध कसा येतो.
1: आता नत्र आणि स्फुरद जसं आपण बघितलं मुख्य अन्नद्रव्यांपैकी दोन अन्नद्रव्य, त्याचप्रमाणे पोटॅशियम सुद्धा एक प्रमुख अन्नद्रव्य पिकांच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. आता पोटॅशियमचं तसं कार्य बघायला गेलं तर जे स्टोमॅट असतात, पानावरती जे स्टोमॅट असतात ज्याच्यामधून उघडझाप होताना त्यातून पाण्याचे बाष्पीभवन वगैरे होत असते, तर ते स्टोमॅटाचं उघडझाप होण्याची ही जी क्रिया आहे ही क्रिया नियंत्रित करायचं काम प्रामुख्याने पोटॅशियम करतो. त्यामुळे बाष्पीभवनाद्वारे झाडामधून जे पाणी निघून जातं तर ते पाणी कमीत कमी निघून जायला मदत होते व त्यामुळे दुष्काळी स्थितीमध्ये, खास करून या वर्षाची जी परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पिकाला कमी पाण्यामध्ये सुद्धा तग धरून ठेवण्यास पोटॅशियम हा मदत करतो. त्यासोबतच आणखी एक महत्वाचं काम पोटॅशियमचं म्हणजे साखरेचा वाहन करणारा अन्नद्रव्य म्हणून पोटॅशियमला ओळखले जाते. पोटॅशियम झाडामध्ये जी तयार झालेली साखर आहे, पानामध्ये जी तयार होणारी साखर आहे, ती सगळी साखर पानाकडून जिथे साठवली जाते म्हणजे खोड असेल किंवा मूळ असेल तर या ठिकाणी वाहून नेण्याचं काम हे मुख्य करून पोटॅशियम करतो. त्यासोबतच झाडाची प्रतिकार क्षमता वाढवायचं काम हे मुख्यत्वे करून पोटॅशियम करतो. त्यासोबतच पोटॅशियमला आपण क्वालिटी न्यूट्रिएंट म्हणतो. त्याचं कारण आहे की फळांमध्ये जो काही फळांचा आकार आहे, त्याची चव आहे, त्याचा रंग आहे, हे सगळं वाढवायचं काम कोण करतं तर ते खास करून पोटॅशियम करतो.
0: पिकातला एक महत्वाचा घटक म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे आणि हा घटक ज्यावेळी कमी होतो त्यावेळी मग पिकांवर कोणत्या प्रकारची लक्षणं दिसून येतात.
1: आता जर पोटॅशियमचा कमतरता ओळखायचं झालं तर हे मुख्य करून पानाच्या ज्या कडा आहेत पूर्णपणे करपलेल्या आपल्याला दिसतील. त्याचप्रमाणे पोटॅशियमची जर कमतरता असेल तर झाड हे रोग व किडीला फार लवकर बळी पडतं. त्याचप्रमाणे तुम्हाला फळांची क्वालिटी तेवढी मिळत नाही.
0: म्हणजे एकंदरीतच संपूर्ण पिकावरच त्याचा परिणाम होतो असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळं पिकाच्या दृष्टीतून पोटॅशियमचं महत्व हे अनन्य साधारण असंच आहे. आपण हे तीन महत्वाचे घटक बघितले की जे पिकांसाठी खूप आवश्यक असतात. प्रत्येक शेतकरी नत्र स्फुरद पालाशा खताची योग्य ती गरज खतं घालून पुरवत असतो, मात्र याशिवाय देखील काही अन्नद्रव्यांची आवश्यकता ही आपल्या पिकांना असते. तर असे जे अन्नद्रव्य आहेत ही कोणकोणती आहेत आणि एकंदरीतच त्यांचा पिकांसाठी कसा उपयोग होतो.
1: आता हे मुख्य अन्नद्रव्य जे आपण तीन बघितले या व्यतिरिक्त दुय्यम अन्नद्रव्य तीन आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर. व त्यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्य लोह, तांबे, जस्त, बोरॉन व मॉलिब्डेनम हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. यापैकी जे दुय्यम अन्नद्रव्य आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर, मुख्य अन्नद्रव्य जेवढे लागतात त्यापेक्षा थोड्याशा कमी प्रमाणामध्ये दुय्यम अन्नद्रव्य पिकाला लागतात.
0: ज्यावेळी शेतकरी बांधव आपले माती परीक्षण करून घेतात त्यावेळी त्यांना त्यांच्या रिपोर्टमध्ये ज्या गोष्टी आलेल्या असतात की विशिष्ट प्रकारच्या जी अन्नद्रव्याची कमतरता आहे, तर त्यावेळी त्यांनी अशा प्रकारचे हे जे दुय्यम अन्नद्रव्य आहेत हे त्या पिकांना देणं खूप आवश्यक ठरतं. मला आता असं सांगा की कॅल्शियमची जर पिकांमध्ये कमतरता असेल तर त्याचे पिकांवर कोणत्या प्रकारचे लक्षणं दिसून येतात आणि एकंदरीतच त्यापासून आपलं पीक वाचवायचं झालं तर त्यासाठी उपाययोजना पण काय करता येईल.
1: आता कॅल्शियम हा तसं बघायला गेला तर पेशी भित्तिकेचा अविभाज्य असा घटक आहे. कॅल्शियम पेक्टेट नावाचा जो घटक असतो तो झाडाच्या जी पेशीमधला फार महत्वाचा घटक आहे. कॅल्शियम योग्य प्रमाणात पिकांमध्ये असणं हे पिकाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. पेशी भित्तिका मजबूत करणं, त्यासोबतच मुळांची अग्रभाग जो आहे त्या अग्रभागांची वाढ करणं, त्यासोबतच पाणी व अन्नद्रव्यांच्या जमिनीमधून योग्य प्रकारे शोषण करणं हे सर्व कार्य कॅल्शियम हा योग्य प्रकारे करत असतो. जर कॅल्शियमची कमतरता पिकांमध्ये झाली तर खास करून ह्याची कमतरता आपल्याला फळ पिके जी आहेत त्यामध्ये डाळिंब असेल, टोमॅटो असेल, तर यासारख्या पिकांमध्ये चटकन दिसून येते. आता फळं तडकणे किंवा फळं काळी पडणे, त्यानंतर फळं कुजणे, ह्या सगळ्या कमतरता ज्या आहेत त्या आपल्याला फळांवरती बघायला मिळतात. ही सगळी कॅल्शियमची आपल्या डोळ्यांना दिसणारी अशी कमतरता लक्षणे आहेत.
0: मग आता ह्याच्यासाठी उपाय जर आपण करायचे झाले तर शेतकरी बांधवांनी कोणत्या प्रकारचे त्यामध्ये अन्नद्रव्य वाढवली पाहिजेत ती.
1: आता आपण स्फुरद देण्यासाठी जे सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करतो त्याच्यामध्ये जवळजवळ 16% स्फुरद हा आपल्याला मिळतो व त्यासोबतच आपल्याला 19% कॅल्शियम हा सिंगल सुपर फॉस्फेट मधूनच मिळतो. जर त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला कॅल्शियम द्यायचं असेल तर

0: जिप्सम सारखे खत वापरू शकतो किंवा कॅल्शियम नायट्रेट हे जे वॉटर सोल्युबल खत आहे जे तुम्ही ड्रिपद्वारे सुद्धा देऊ शकता, तर या खताचा वापर केला तरी कॅल्शियमची कमतरता पिकामधली भरून निघते.
1: जसं कॅल्शियम महत्वाचं आहे तसंच मॅग्नेशियम पण महत्वाचा घटक आहे. प्रत्येक पिकामध्ये विशिष्ट प्रकारची जी कमतरता असते ते अशा प्रकारच्या घटकांमुळे निर्माण होत असते. या घटकांची ज्यावेळी कमतरता सांगितली जाते किंवा या घटकांची अतिरिक्तता पण कधी कधी दाखवली जाते, तर अशा दृष्टीतून मॅग्नेशियमचं महत्व काय सांगता येईल?
0: आता मॅग्नेशियम तसं बघायला गेलं तर नत्राचं जसं कार्य आहे त्याच पद्धतीनं मॅग्नेशियमचं सुद्धा कार्य असतं. नत्राचा जसा योग्य पुरवठा जर पिकाला असेल तर आपल्याला झाडाची पाने हिरवीगार दिसतात, त्याचप्रमाणे मॅग्नेशियम सुद्धा जर झाडामध्ये योग्य प्रमाणात असेल तर आपल्याला झाड अत्यंत हिरवंगार असं दिसतं. मॅग्नेशियमची जर कमतरता झाली तर निश्चितच झाड हे पिवळं पडायला सुरुवात होते. आता मॅग्नेशियम जो आहे हा हरित रेणूचा केंद्रवर्ती घटक आहे, त्यामुळे तो प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतो. त्यासोबतच प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी लागणारे जे एन्झाईम्स आहेत एन्झाईम्सची निर्मिती झाडांमध्ये करायचं काम हा मॅग्नेशियम करत असतो. त्यासोबतच तेलबिया पिकामध्ये तेल व फॅटची निर्मिती जी आहे ती मॅग्नेशियम हा करत असतो.
1: म्हणजे एकंदरीत हरितद्रव्य तयार करण्याचं काम हे मॅग्नेशियमचं आहे. ज्यावेळी पिकांना ते प्राप्त होतं त्यावेळी पिकं एकंदरीत ताजीतवानी टवटवीत दिसतात आणि त्यांचा असणारा जो हिरवा रंग आहे तो आणखीन भरलेला आपल्याला पाहायला मिळतो. मला आता असं सांगा की ज्यावेळी मॅग्नेशियमची कमतरता आपल्याला जाणवते तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी कोणत्या प्रकारची खतं त्यामध्ये वाढवली पाहिजेत किंबहुना मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनी कोणती उपाययोजना केली पाहिजे?
0: आता मॅग्नेशियमची कमतरता ओळखायची कशी, तर मुख्य करून झाडाची पानं पिवळी पडणे हे मॅग्नेशियमची कमतरता ओळखायचं मुख्य लक्षण आहे. त्यासोबतच पानं जी आहेत तर पानांच्या शिरा हिरव्या राहतात मात्र मधील भाग हा पिवळा पडतो, हे सर्वात महत्वाचं मॅग्नेशियमच्या कमतरतेचं लक्षण आहे. आता आपल्याला मॅग्नेशियमची कमतरता जर पूर्ण करायची असेल तर मॅग्नेशियम सल्फेट याची आपण आळवणी करू शकतो किंवा त्या फवारणी सुद्धा करू शकतो. जर आपण 2% मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे 2 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी घेऊन त्याची फवारणी केली तर मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यास मदत मिळते.
1: हे जी फवारणी आहे आपल्याला किती वेळा करावी लागते?
0: आता शक्यतो मार्केटमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध आहेत. आता महाराष्ट्र शासनाने जे निर्गमित केलेले आहेत अशा 6 ग्रेड्स ज्या आहेत त्या बाजारामध्ये कृषी सेवा केंद्रामध्ये सर्वत्र उपलब्ध आहेत. आपण त्यांचे जर ते घेऊन रिकमेंडेड जे प्रमाण आहे त्यानुसार आपण त्याची फवारणी केलीत तर आपल्याला सर्व अन्नद्रव्याची पूर्तता त्यातून होते. पण आपल्याला जर नुकती मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण करायची असेल तर मॅग्नेशियम चिलेटेड EDTA या नावाने मॅग्नेशियम मार्केटमध्ये कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे. जर आपण तो मॅग्नेशियम घेऊन फवारणीद्वारे 1 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी केली तर आपल्याला मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यास मदत मिळते.
1: जसं कॅल्शियम झालं मॅग्नेशियम झालं तसं गंधक हा पण एक घटक आपल्याकडं अन्नद्रव्याच्या बाबतीत महत्वाचा, तर गंधक हा मुख्यत्वे पिकांना कोणत्या प्रकारची गरज पुरवतो आणि एकंदरीत त्याचं कार्य कसं चालतं?
0: आता गंधक हा जो अन्नद्रव्य आहे हा अन्नद्रव्य तसं बघायला गेलं तर तेलबिया ज्या आहेत मिदलवर्गीय पिके व तेलबिया या पिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा घटक आहे. आता गंधकाचं कार्य काय आहे तर सिस्टीन सिस्टाइन व मिथिओनाइन हे जे सल्फर असणारे अमिनो ऍसिड्स आहेत या अमिनो ऍसिडची निर्मिती करायचं काम हे सल्फर करत असतो. त्यासोबतच तेलबिया पिकांमध्ये तेलाची गुणवत्ता व तेलाचं प्रमाण हे ठरवायचं काम गंधक हा करत असतो. द्विदलवर्गीय पिके व तेलवर्गीय पिकांमध्ये गंधकाचे योग्य प्रमाण असणे अत्यंत गरजेचे आहे.
1: म्हणजे एकंदरीत खास करून द्विदल प्रकारच्या पिकांच्या बाबतीत गंधकाचा जास्त करून आपल्याला उपयोग होऊ शकतो आणि या पिकांच्या बाबतीत गंधक हा वापरावा. ज्यावेळी गंधकाची कमतरता निर्माण होते त्यावेळी प्रामुख्याने काय उपाययोजना करता येतील?
0: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी शक्यतो तेलबिया उत्पादन घेत असताना किंवा द्विदलवर्गीय पिकांचं उत्पादन घेत असताना 25 किलो गंधक पर एकर देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. मग आपण बाजारामध्ये उपलब्ध असणारे दाणेदार सल्फर असेल बेंटोनाइट सल्फर असेल या अन्नद्रव्यांचा 25 किलो प्रति एकरी प्रमाणे तेलबिया किंवा द्विदलवर्गीय पिके लावणीच्या वेळेस याचा वापर जमिनीमधून करावा. तसेच जर आपल्याला गंधक अन्नद्रव्याची कमतरता दिसून आल्यास आपण बाजारात उपलब्ध असणाऱ्या गंधक अन्नद्रव्याची फवारणी देखील करू शकतो.
1: ह्याची जी कमतरता आहे गंधकाची हे नेमके कोणत्या लक्षणांद्वारे आपल्याला अधोरेखित करता येईल?
0: आता गंधकाची जर कमतरता ओळखायची झाल्यास गंधकाची कमतरता आपल्याला प्रामुख्याने नवीन पानावरती बघायला मिळते. नवीन येणारे जे शूट्स आहेत किंवा नवीन येणारी जी पालवी आहे ही पालवी आपल्याला पिवळसर अशी दिसते. आता हे प्रमुख लक्षण आहे, हे गंधकाच्या कमतरतेचं लक्षण आहे, तर ते आपण चटकन आपल्याला ओळखण्यास येते.
1: आता हे

0: दुय्यम जे अन्नद्रव्य आहेत आपण मुख्य अन्नद्रव्य बघितले, त्याचप्रमाणे आता हे दुय्यम असणारी जी तीन मुख्य अन्नद्रव्य आहेत त्यांचा अभ्यास केला आणि एकंदरीतच त्यांच्या कमतरतेमुळे होणारे जे काही पिकांवर परिणाम आहेत ते देखील बघितले. पण याशिवाय देखील आपण विशिष्ट प्रकारचे अन्नद्रव्य ज्यांना आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो ते देण्याचा कधी कधी प्रयत्न करतो की ज्याद्वारे आपल्या पिकाचं संरक्षण होतं किंबहुना पिकांना त्यांची गरज भागून त्यांची उत्तम प्रकारे वाढ होते. तर अशी सूक्ष्म जी अन्नद्रव्य आहेत यांचा उपयोग आपल्या पिकांसाठी कसा होतो आणि एकंदरीतच त्यांची कमतरता जर असेल तर ही कमतरता भरून काढण्यासाठी म्हणून शेतकरी बांधवांनी काय प्रयत्न केले पाहिजेत या संदर्भात आपण काय सांगाल?
1: आता बऱ्याचदा असं होतं की शेतकरी मुख्य अन्नद्रव्य देतो, दुय्यम अन्नद्रव्य देतो, पण शक्यतो शेतकऱ्याकडून या सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे फार दुर्लक्ष होतं आणि असं नाही मुख्य अन्नद्रव्य दिलेच म्हणजेच आपल्याला उत्पादन हे पूर्ण क्षमतेने मिळेल. तर काही वेळेला असं होतं की बाबा सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरतामुळे सुद्धा आपल्याला उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट बघायला मिळते. तर हे आपल्याला जर अत्युच्च उत्पादन एखाद्या पिकाचं घ्यायचं असेल तर जेवढे मुख्य अन्नद्रव्य गरजेचे आहेत त्याच दृष्टीने सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा पिकाला देणे अत्यंत गरजेचे आहे. आता याच्यामध्ये आपण बघायला गेलात प्रामुख्याने तर झिंक सारखं जे अन्नद्रव्य आहे तर या अन्नद्रव्याचं कार्य काय आहे तर वनस्पतीमध्ये ऑक्सिजन सारखे जे संप्रेरक आहेत या ऑक्सिजन सारख्या संप्रेरकाची निर्मिती करायचं महत्वाचं काम झिंक हे करतं. त्याचप्रकारे जवळजवळ 160 प्रकारचे संप्रेरक झाडांमध्ये निर्मिती करायची व त्याची वापर करायचं काम हे झिंक हे अन्नद्रव्य करत असतं. त्यामुळे संप्रेरकाच्या दृष्टीने झिंक हा अत्यंत महत्वाचा असा अन्नद्रव्य आहे.
0: इतर देखील घटक म्हणजे लोह असेल, मॅंगॅनीज किंवा बोरॉन या आपण घटकांचे आपण वेळोवेळी आवश्यकतेनुसार जमिनीमध्ये आपण त्यांचं देत असतो हे घटक, तर ह्या घटकांच्या बाबतीत काय सांगता येईल?
1: जसं आता लोह बघितलं आपण, खास करून लोह, तर लोहाची जी कमतरता आहे, नत्राची कमतरता ज्याप्रमाणे आपल्याला बघावयास मिळते सेम त्याच पद्धतीने लोहाची सुद्धा कमतरता बघावयास मिळते. लोह हा सुद्धा झाडांमधला हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेतला अत्यंत महत्वाचा घटक आहे. आता खास करून पानं पिवळी पडणे, ज्याप्रमाणे नत्राच्या कमतरतेमुळे पानं पिवळी पडतात सेम त्याच पद्धतीने लोहाच्या कमतरतेमुळे सुद्धा पानं पिवळी पडतात. आता लोह, आणखी एक लोहाचं सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे द्विदलवर्गीय पिकांमध्ये नत्राच्या गाठी तयार करण्यास लोह हा मदत करत असतो. त्यासोबतच एन्झाईम्सची निर्मिती, अनेक विकरांची व एन्झाईमची निर्मिती लोह हे अन्नद्रव्य पिकांमध्ये करत असतं.
0: म्हणजे एकंदरीत लोहाचं जे कार्य आहे हे इतरांपेक्षा थोडस वेगळं आहे आणि पिकांच्या एकंदरीत वाढीच्या दृष्टिकोनातून किंवा उत्प्रेरक म्हणून जे कार्य पिकांच्या बाबतीत चालतं ते याद्वारे होऊ शकतं. मला आता असं सांगा की पिकांना बहुतेक करून मॅंगनीज सारखं जे अन्नद्रव्य आहे याची आवश्यकता कधी भासते आणि जर मॅंगनीज त्याची कमतरता असेल तर त्याची लक्षणं काय असतील?
1: आता मॅंगनीजचं जे कार्य बघायचं झालं तर ते प्रकाश संश्लेषणाच्या दृष्टीने मॅंगनीज हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. झाडांमध्ये हिल प्रक्रियेमध्ये पाण्याचे विभाजन करून ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड याची निर्मिती करायचं काम हे मॅंगनीज हा अन्नद्रव्य करत असतो. जर मॅंगनीजची कमतरता असेल तर झाडांमध्ये पाण्याचा वापर करून अन्नद्रव्य निर्मिती व ऑक्सिजन जो तयार होतो तो ऑक्सिजन तयार होण्यावरती अत्यंत निर्बंध येतात. त्यासोबतच वेगवेगळ्या एन्झाईम्स तयार करणे व त्या एन्झाईम्सला योग्य ठिकाणी पोहोचवण्याचे अत्यंत महत्वाचे काम हा मॅंगनीज हा घटक करत असतो.
0: जसं लोहाचं काम आहे त्या पद्धतीने मॅंगनीज हा घटक देखील पिकांच्या दृष्टीतून खूप महत्वाचा आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असल्यामुळे शेतकरी जरी दुर्लक्षित करत असले तरी ज्यावेळी पिकांच्या एकंदरीत वाढीच्या अवस्था किंवा त्याच्यावर येणारे जे काही रोगराई कीडा असतील तर या बाबतीत या घटकांची आपल्याला आवश्यकता लागते. त्यामुळं ज्यावेळी अशा प्रकारचे आपल्याला चिन्ह दिसून येतात की पानावर ठिपके पडलेत किंबहुना काय पानाचं काही नुकसान झालेलं आहे, कुठेतरी हरितद्रव्य त्यांना कमी पडतंय, तर अशा बाबतीत आपण मॅंगनीज सारखं जे अन्नद्रव्य आहे हे खासपणाने देऊ शकतो. बोरॉनच्या बाबतीत आपण काय सांगाल?
1: बोरॉनचं देखील एक फार वेगळ्या प्रकारचं कार्य पिकांमध्ये आहे, खास करून पेशी विभाजन करण्याचं, त्यासोबतच साखरेचे वहन करण्याचं अत्यंत महत्वाचे काम बोरॉन हा अन्नद्रव्य करत असतो. आता बोरॉनचं आणखी एक महत्वाचं कार्य म्हणजे परागीभवन.
0: फळांच्या बाबतीत असणारी चव बोरॉन सारख्या घटकावर अवलंबून आहे. हा घटक ज्यावेळी कमी पडतो एखाद्या पिकाच्या बाबतीत तर त्याची कमतरता किंवा लक्षणं आपल्याला काय सांगता येतील?
1: आता बोरॉनची जर पिकांमध्ये कमतरता असेल तर झाडाचे शेंडे मरणे, त्यासोबतच फळे तडकणे, फुले उशिरा येणे किंवा फुलांचे प्रमाण अत्यंत कमी असणे, फळाचे प्रमाण अत्यंत कमी असणे, ही सगळी कमतरता लक्षणे ही बोरॉनची लक्षणे आहेत असं ओळखावे. आता याच्यावर उपाय करायचा झाल्यास आपल्याला बोरॉन सोडियम बोरेट ह्या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे. 2% सोडियम बोरेटची

0: फवारणी आपण 1 लिटर पाण्यामध्ये जर
1: बोरॅक्स म्हटलं जातं,
0: ज्याला बोरॅक्स म्हटलं जातं, त्या बोरॅक्सची फवारणी आपण 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर केली तर बोरॉनची कमतरता भरून काढण्यास आपल्याला निश्चित मदत मिळून जाते.
1: ही आता 2-3 अन्नद्रव्य आपण सूक्ष्म अन्नद्रव्य अभ्यासले तशा पद्धतीनं तांबे आहे किंवा जस्त आहे मॉलिब्डेनम आहे ह्यासारखे जे अन्नद्रव्य आहेत हे अन्नद्रव्य कशा पद्धतीनं कार्य करतात.
0: आता तांबे या अन्नद्रव्याचं जर काम आपल्याला बघायचं झालं तर प्रकाश संश्लेषण क्रिया योग्य रीतीने पार पाडणे, त्यासोबतच इलेक्ट्रॉन प्रोटॉन यासारखे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत या इलेक्ट्रोलाइट्सचं झाडांमध्ये नियंत्रण करणे, त्यासोबतच लिग्निनची निर्मिती, लिग्निन हा पेशीभित्तिका मजबूत करायचे अत्यंत महत्वाचे काम हा झाडामध्ये पार पाडत असतो, तर या लिग्निनची निर्मिती करायचे महत्वाचे काम हा बोरॉन करत असतो. आणि या पेशीभित्तिका निर्मिती झाल्यामुळे झाड हे कीड व रोगांपासून वाचण्यास झाडाला मदत मिळते.
1: म्हणजे एकंदरीतच प्रकाश संश्लेषणाची क्रिया आणि हरितद्रव्याची निर्मिती ही दोन मुख्य कार्य हे तांबे या घटकामार्फत घडून येतात आणि त्याद्वारे पिकांना असणाऱ्या ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्या त्यातून त्यांना मिळत जातात. परिणामी त्या पिकाची रोग प्रतिकार क्षमता वाढते आणि एकंदरीतच बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य रोगांपासून पिकाचं संरक्षण होऊ शकतं. बऱ्याचदा तांबेसारखा घटक जो आहे हा कमतरता जर पिकामध्ये झाली तर त्याची लक्षणं कशी दिसून येतात.
0: तर आपल्याला नवीन जी पाणी येतात ती लहान लहान पाणी येतात, ती नवीन येणारी पाने जी आहे ती पालवी अत्यंत विकृत असते व त्यासोबतच येणारी पाने ही गुंडाळून आलेली आपल्याला दिसतात. तर अशा वेळेला आपण समजून जायचं की ही तांबे या अन्नद्रव्याची कमतरता आहे. अशा वेळेला आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड हे जे बुरशीनाशक आहे ह्याचा वापर केला तरी आपल्याला आपल्या पिकांमध्ये तांबे या अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यास मदत मिळते. त्यासोबतच जे महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले सूक्ष्म अन्नद्रव्य बाजारात उपलब्ध आहेत त्यांची फवारणी जर आपण केल्यास ग्रेड नंबर 2 किंवा ग्रेड नंबर 3 ही अन्नद्रव्याची फवारणी केल्यास आपल्याला तांबे या अन्नद्रव्याच्या कमतरतेवर उपाय करता येऊ शकतो.
1: बरेच शेतकरी वाटाणा भुईमुगासारखी पिकं घेतात आणि या पिकामध्ये द्विदल पिकांच्या बाबतीत गाठींमध्ये असलेला रायझोबियम जो जीवाणू आपल्याला आवश्यक असतो तो जो की वातावरणातल्या नायट्रोजनचं प्रमाण नियंत्रित करतो असा घटक शोषून घेण्याचं काम हे मॉलिब्डेनमसारखं काम अन्नद्रव्य करत असतं. तर हे जे अन्नद्रव्य आहे हे एकंदरीत पिकामध्ये पीक संरक्षणाच्या दृष्टीतून कसं कार्य करतं आणि त्याची वैशिष्ट्य काय सांगता येतील.
0: आता द्विदल वर्गीय पिकांमध्ये नत्राच्या ज्या मुळांवरती गाठी असतात तर त्या गाठींच्या निर्मितीसाठी नायट्रोजनेस नावाचं एन्झाईम जे आहे ते एन्झाईम अत्यंत महत्वाचे आहे. आणि या एन्झाईमची निर्मिती करायचे महत्वाचे काम हे मॉलिब्डेनम करत असतं. मॉलिब्डेनमचे प्रमाण जर झाडांमध्ये योग्य प्रमाणात असेल तर या नत्राच्या गाठी भरपूर प्रमाणात तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यासोबतच नायट्रेटचे रूपांतर अमोनियामध्ये करणे ह्या साठी आपल्याला नायट्रेट रिडक्टेज हे एन्झाईम लागते. आता ह्या एन्झाईमचं निर्मिती करायचं महत्वाचं काम हा मॉलिब्डेनम करत असतो. आता मॉलिब्डेनमची कमतरता भरून झाल्यास बाजारामध्ये उपलब्ध असणारं सोडियम मॉलिब्डेट किंवा अमोनियम मॉलिब्डेट हे अन्नद्रव्य आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहे. या अन्नद्रव्याचे आपण 100 लिटर पाण्यामध्ये 25 ग्रॅम इतके प्रमाण घेऊन जर फवारणी केल्यास या मॉलिब्डेनम या अन्नद्रव्याची कमतरता भरून काढायस आपणास मदत होऊ शकते.
1: म्हणजे एकंदरीतच हे जे अन्नद्रव्य आहेत हे पिकांच्या दृष्टीतून खूप महत्वाचे आहेत. शेतकरी बांधवांनी ज्यावेळी ते माती परीक्षण करून घेतात त्यावेळी ज्या गोष्टींची कमतरता आहे त्या गोष्टींच्या अनुसरून अशा प्रकारचे जे अन्नद्रव्य आहेत हे पिकांना जर पुरवली तर पिकांची नक्कीच वाढ चांगली होईल, त्यांना उत्पादन चांगलं मिळेल आणि शिवाय बाजारात मूल्य देखील त्यांना चांगलं मिळू शकेल. थोडक्यात काय तर जसं आपण मानवी जीवनामध्ये आपण जेवण करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा आपल्या जेवणामध्ये समावेश असतो, साखर असेल म्हणजे गोड तुरट आंबट खारट ह्या प्रकारच्या जशा चवी आपण घेतो तशाच पद्धतीच्या या चवी पिकांच्या दृष्टीतून आहेत आणि त्याची कुठेही कमतरता होऊ नये याची दक्षता आपल्या शेतकरी बांधवांनी घेतली पाहिजे की जेणेकरून मिळणारे जे अन्नद्रव्य आहेत हे योग्य प्रमाणात मिळाली तर या पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि त्यातून आपलं उत्पादन वाढून आपल्याला 2 पैसे हाती नक्कीच मिळू शकतील. मित्रे सर आज तुम्ही इथं आलात आणि एकंदरीतच पिकांच्या बाबतीत अन्नद्रव्यांचं जे महत्व आहे आणि त्या दृष्टीतून शेतकरी बांधवांनी कसे उपाय केले पाहिजेत या संदर्भात जी माहिती दिलीत त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
2: मंडळी आत्ताच आपण पिकांवरील अन्नद्रव्याची कमतरता लक्षणं आणि उपाय याविषयी प्राध्यापक आकाश म्हेत्रे यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मंडळी कार्यक्रमात आता ऐकूया मुंबई वेधशाळा यांच्याकडून आली

दिला हवामानाचा अंदाज. सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबई वेधशाळा यांच्याकडून आलेला हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. बरं तर मंडळी, याबरोबरच आमचा आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, रात्रीचे 8 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम एक गाणे ताजे तवाने.

0: आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. रचना होती सुधीर मोघे यांची आणि गीताला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, रात्रीचे 8:05 होतात. मराठीतून राष्ट्रीय बातम्या ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.
1: मुंबई श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. डिजिटल इंडिया उपक्रमानं सुशासनाची नव्यानं व्याख्या केली असून नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. डिजिटल इंडिया उपक्रमानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकला आहे असं प्रधानमंत्र्यांनी या उपक्रमाला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गरीब आणि वंचित घटकांना सक्षम करण्याबरोबरच नागरिकांचं दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यात डिजिटल इंडियाची भूमिका महत्वपूर्ण आहे असंही ते म्हणाले. ऑप्टिकल फायबर जाळ्याचा विस्तार आणि डिजिटल व्यवहारात झालेली वाढ यामुळे या उपक्रमाच्या अभूतपूर्व यशाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. अखंड आणि सुलभ डिजिटल पेमेंट प्रणाली तसंच थेट लाभ हस्तांतरणामुळे लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे शासकीय लाभ पोहोचत आहेत असं ते म्हणाले. तंत्रज्ञान नागरिकांचं जीवन अधिक सुलभ करणारं प्रभावी साधन बनल्याचं त्यांनी सांगितलं. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम मिळालं नाही तर बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ, उरणफाटा, कुपरखेरणे, देसरगाव, सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर

0: आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. नवी दिल्ली उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या विविध रस्ते प्रकल्पांना आज केंद्र सरकारनं मंजुरी दिली. यात वसंत कुंज नवी दिल्ली ते द्वारका महामार्गासाठी 6 पदरी रस्त्याच्या बोगद्याला तसंच उत्तर प्रदेशात कानपूर कबराई विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 34 वर 117 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवेश नियंत्रित मार्गालाही सरकारनं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. द्वारका महामार्गासाठीच्या बोगद्याबाबत त्यांनी सांगितलं.
1: पहला प्रोजेक्ट 6 लेन द्वारका टनल दिल्ली के लिए एक बहुत बड़ा वरदान साबित होगी. 8 किलोमीटर्स की ये टनल एक तरीके से कंप्लीट ये एक नया कॉरिडोर बन जाएगा. ये रिज है, इस रिज को बिना डिस्टर्ब किए सारा काम करना है. इस रिज को, रिज हमारे दिल्ली की एक तरीके से लंग्स ऑफ दिल्ली है, इसलिए उसको बिल्कुल भी डिस्टर्ब किए बिना इसके नीचे से ही टनल लेके जाने का है. ये प्रपोजल है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतीचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले.
2: रंगभूमी करता आणि पुढे इव्हन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम मीडियम पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इव्हन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रवीण प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: ईशान किशन यानं ताज्या ICC क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. यावर्षी झालेल्या पुरुषांच्या ICC T20 विश्वचषक स्पर्धेत ईशान किशननं शानदार फलंदाजी करत सुमारे 200 स्ट्राईक रेटनं 317 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत मोठी झेप घेता आली. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. हे विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. PCPNDT कायद्यांतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एक

0: निमित्तानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदारानं सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023 आणि 24 चं वितरण आज मुंबईत समारंभपूर्वक करण्यात आलं. या 2023 साठी 91 आणि 2024 साठी 98 अशा एकूण 189 पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आलं. डॉ संजय ज्ञानदेव पाटील आणि यज्ञेश वसंत सावे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार देण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183 रुपये 50 पैशांची कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
2: ऐकूया ज्येष्ठ रंगकर्मी लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली.

0: श्रोतेहो प्रायोगिक रंगभूमीच्या आघाडीच्या शिलेदार शिल्पकार ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचं निधन झालं आणि मराठी रसिक एका अत्यंत गुणवंत प्रयोगशील अशा कलावतीला मुकले. 6 दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर वावरत असताना विजयाबाईंनी आपल्या नाट्य प्रतिभेनं आणि चिंतनशील प्रयोगांनी रंगभूमीला समृद्ध करण्यात मोलाचं योगदान दिलं. November 1934 या दिवशी बडोद्याच्या जयवंत परिवारात त्यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठामधून पदवीधर झाल्यानंतर दिल्लीत इब्राहिम अलकाजी आणि आदि मजबान यांच्याकडे त्यांनी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. 1960च्या दशकात विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉ श्रीराम लागू यांच्या सहकार्यानं रंगायन ही प्रायोगिक रंगभूमीची पायाभूत संस्था विजयाबाईंनी स्थापन केली आणि पुढे त्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम नाटकं रसिकांना दिली. सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मीना नाईक विजयाबाईंना श्रद्धांजली वाहताना म्हणाल्या,
1: रंगायनच्या बाईंबरोबर काम करण्याआधी मी रंगायनच्या अनेक लोकांबरोबर काम केलं होतं. नाटककाराच्या शोधात 6 पात्र या नाटकासाठी आणि त्याचं दिग्दर्शन केलं होतं बाईंचे साध्य माधव वाटवे यांनी. बाईंकडे मी 18 वर्षाची 19 वर्षाची असताना मी त्यांच्याकडे काम करायला गेले. म्हणजे त्यांनीच बोलवलं. महेश एलकुंचवारांचं नाटक होतं यातना घर. एकांकिका होती पण त्यावेळेस आम्ही रंगायनतर्फे 3 एकांकिका करायचो. यातना घर, सुलतान आणि तिसरी एक कुठली होळी, या 3 एकांकिका. आणि बाई नुकत्या इंग्लंडहून आल्या होत्या परत इंडियात आणि वर्कशॉप प्रोडक्शन करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. आणि त्याप्रमाणे ही 3ही वर्कशॉप प्रोडक्शन होती. सगळे नवीन लोक होते आणि आम्ही ते एकांकिका अनेक ठिकाणी करायचो. विल्सन कॉलेजमध्ये किंवा लॅमिंगटन रोडच्या महापालिकेच्या शाळेत. त्यानंतर बाईंनी देवाजीने करुणा केली हे ब्रेकचं नाटक आपले व्यंकटेश माडगुळकरांनी मराठीत केलं होतं. देवाजीने करुणा केली ओरिजिनल गुड वुमन ऑफ स्टेट वन. त्या गुड वुमनचा रोल मी केला होता. तेव्हाही मी बाईंच्या बरोबर खूप बरोबर होते. या 2 नाटकात बाईंच्या दिग्दर्शनाखाली मी काम केलं. पण त्यानंतर मी अनेक

0: काळ त्यांच्या बरोबर होते, म्हणजे त्या नाटक बसवायच्या बाई खुळाबाई रंगण्यांतर्फे किंवा प्रोफेशनल माता द्रौपदी, तर या नाटकाचे तर मी कॉस्ट्युम्स केले होते, तेव्हा मी बाईंच्या बरोबर सतत असायचे. तर अशा अनेक नाटकांच्या वेळेस मी बाईंच्या बरोबर सतत राहून, बाई एक अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री होत्या, पण मी त्यांच्याकडनं शिकले दिग्दर्शन. दिग्दर्शिका म्हणून त्या किती ग्रेट होत्या हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. त्यांची इतकी मेहनत त्यांची असायची त्या दिग्दर्शनामागे की दररोजच्या नोट्स छोट्या छोट्या कागदांवर त्या काही गोष्टी लिहून आणायच्या आणि त्या फॉलो करायच्या. अतिशय काटेकोरपणे त्या दिग्दर्शन करायच्या, ते मला खूप शिकायला मिळालं. आणि म्हणून मी त्यांना विनम्र अभिवादन करते की त्यांच्याकडून मी दिग्दर्शन शिकले.
1: भारतीय आणि पाश्चात्य नाट्य परंपरेचा सुरेख मेळ विजयाबाईंनी अनेक प्रायोगिक नाटकांमधून साधण्याचा प्रयत्न केला, आणि रंगभूमी इतकंच सिने क्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलं. त्यामध्ये आपल्या दिग्दर्शनाचा आणि अभिनयाचा अमीट असा ठसा त्यांनी उमटवला. ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
2: विजय मेहता आधुनिक रंगभूमीवरचं एक महत्वाचं नुसतं दिग्दर्शन म्हणून नाही तर रंगकर्मी म्हणून. त्यांना माझ्या लहानपणापासून तरी मी बाईच म्हणते, आणि बाईच एकंदर कार्य फक्त ते फक्त मराठी रंगभूमीवरचं मर्यादित नाही तर ते भारतीय रंगभूमीवरचं चिंतन वर्षाचे इतकंच नव्हे तर अजबन्या वर्तुळासारखं नाटक घेऊन बाई जर्मनीला सुद्धा गेला आणि त्यांना तिथून आमंत्रित केलं होतं ते नाटक करायला. कॉकेशन चॉक सर्कल मुंबई मराठी साहित्य संघाबरोबर बाईंनी केलं. तर विजयाबाई बाबतीत मला नेहमी असते त्यांची कॅचलेट होते त्यांचं काम पाहून त्यांचं बरोबर काम करून की बऱ्याचदा काही बऱ्याचदा लोक थिअरीत एक्सपर्ट असतात ते प्रॅक्टिकल मध्ये एक्सपर्ट असतात असं नाही, परंतु बाई या दोन्ही ठिकाणी एक्सपर्ट होत्या. म्हणून बाईंनी नुसतं नाटक केलं नाही तर त्याचं प्रशिक्षण सुद्धा वेगळे शिबिर घेऊन केलं. त्यानंतर त्या उत्तम आयोजक जर का बाईंच रंगाळ्यांमधलं काम किंवा त्यानंतर बाईंनी बाई इव्हन बाई दर्शन करायचं त्याची सगळी संयोजनाची जबाबदारी बाई इतकं मेटिक्युलसली करायचं. त्या काळामध्ये बाईंचा प्रयोग सुरू असताना जे लिहिलेल्या डायऱ्या फार प्रसिद्ध आहेत इतकं मेटिक्युलस वरची. म्हणजे मी बाईंबरोबर लाईफलाईन नावाच्या सिरियलला त्यांचा चीफ असिस्टंट होतो. बट आश्चर्य व्हायचं इतकं मेटिक्युलस का. आणि दुसरं बाईंच होतं की बाई ना पेरवी आपल्याशी वागताना थोडंसं डिटॅच असायच्या इतक्या त्या फोकस असायच्या कामात. म्हणजे कामा व्यतिरिक्त बाई आणि काम करत असताना बाई फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन. आणि मला असं वाटतं की त्यांचं महत्वाचं योगदान जे आहे मराठी रंगभूमीचं ते बाई आणि जयवंत दळवी या कॉम्बिनेशन आपल्याकडे वास्तववादी बँक होत होती त्या आधी, पण जेव्हा दळवी आणि बाई एकत्र आल्या त्यानंतर आपल्याकडे माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने वास्तववाद पडू गे. आणि बाईंचं माझ्या दृष्टीने खूप म्हणजे बाईंनी संस्कृत नाटक केलं, दिशाकिंग केलं, मदरा राक्षस केलं, मग बाईंनी कार्नाडाचं हैवदन केलं, मग्नमांडव केलं. तर हे सगळं करत असताना माझ्या दृष्टीने बाईंनी जो देश महासागर त्यांच्या जास्वंदीपासून पुढे जो रोजवला तो माझ्या दृष्टीने महत्वाचा. आणि वैयक्तिक पातळीवरती अत्यंत जवळचे म्हणजे माझे वडील रामू केंद्रे आणि विजयाबाईंची घट्ट घट्ट मैत्री होती, त्यामुळे ते संबंध होते. म्हणजे त्या दृष्टीने इतकी मोठी बाई पण त्या फॅमिली मेंबर असल्यासारखंच होत माझ्यासाठी तरी. आणि आमच्या तरुणपणामध्ये यांनी नाट्यविषय जाणवा समृद्ध केला अशा नाटककाराने दिग्दर्शक मंडळी बाई विजयाबाई हे महत्वाचं नाव आहे. त्यांनी प्रत्यक्ष कधी शिकवलं नाही.

परंतु त्यांनी जे शिकवलं तिची दोरी आयुष्यभर कुरड्यासारखी होती. आणि त्यानंतर बाईंनी मी काही शिबिर घेतली, त्यातल्या काही शिबिरांमध्ये मी बाईं बरोबर म्हणजे त्यांनी सांगितलेलं काम करून घेणे वगैरे अशी कामं केली. आणि एकंदर रंगभूमी समृद्ध होण्याचं काम त्या बाईं विजयाबाईंनी केलं. आणि मला त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे असं वाटतं, त्या असं म्हणायच्या की चित्रपट हे दाखवण्याचं आणि नाटक हे सुचवण्याचं माध्यम आहे. मला असं वाटतं अतिशय महत्वाचं विधान बाईंनी केलं. आणि बाईंनी रावसाहेब किंवा पिस्तुंजी सारखे सिनेमे डायरेक्ट केले, पार्टी सारख्या सिनेमातून काम केलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने म्हणजे आपण बऱ्याच दिग्दर्शक विजया मेहतांबद्दल बोलतो, पण मला असं वाटतं की विजया मेहता या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या अभिनेत्री होते. तुम्ही विजया मेहतांची कामं जर का बघितली, बॅरिस्टर मधली मावशी, संध्या छाया मधली नानी, ते अगदी सवाई माधवराव यांच्या मृत्यूसारख्या नाटकापर्यंत, अखेरचा सवाल मधली डॉक्टर मुक्ता, तर बाईंनी अभिनेत्री म्हणून अप्रतिम अमिताबाईची कोटी बाईंनी दिग्दर्शित केलेलं नाटक. तर या प्रकारे आता बाईंची श्रीमंत मधली मथून बघण्याचा योग नाही आला, पण अंदाज बांधता येतो की त्यांनी काय केलं असेल. त्यामुळे असं एक परिपूर्ण रंगकर्मी, उत्तम संस्था चालक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम अभिनेत्री, नाटकाच्या एकंदर संरचनेविषयीची उत्तम समज, उत्तम दिग्दर्शिका. आणखीन एक बाई नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या चेअरमन पण होत्या, जशा बाईंनी एनसीपीए चालवलं, तर अशी अशा आमच्या विजयाबाई एका अर्थाने सगळ्या या गोष्टींचं नाटकातलं, त्याचं विद्यापीठ म्हणायला काहीच हरकत नाही, तर अशा बाई. आणि मला आनंद असा आहे की त्यांच्याशी क्रिएटिव्ह आणि वैयक्तिक दोन्ही संबंध आले. म्हणजे बाईंचे रवी देवेन तर लहानपणापासून ओळखीचे आणि नंतर अनाईता, की त्यामुळे जर ते उत्तम संबंध होते. मला असं वाटतं की आज एक बऱ्याच लोकांनी म्हटलंय ते खरंय, की पर्व संपलं आणि विजयाबाई इतकं नाटकाकडे अकॅडमिक एक्सरसाइज म्हणून बघायच्या, आणि त्यामुळे बाईं बरोबर काम करत असताना इतकं अलर्ट राहायला लागायचं की एक महत्वाची बहुआयामी आपण म्हणून नाट्य क्षेत्राच्या बाबतीत अशा एका महान दिग्दर्शिका अभिनेत्रीचं निधन झालं. त्यांना माझ्याकडून आदरांजली. आणि लोक असं म्हणत असत की बाई नाटकं बघायला जात नाही, पण मी अत्यंत सुदैवी आहे, बाईंनी माझी 8 ते 10 नाटकं तरी पाहिली, त्यामुळे मला प्रेक्षक म्हणून बाई किती समृद्ध आहे तेही लक्षात आलं. अशा पद्धतीने इतक्या वर्षांचं आव्हान जवळजवळ जे माझ्या स्मरणातला 60 वर्षाचं तरी सहवास, बाईंना आदरांजली, खूप खूप प्रेम.

0: प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री दिग्दर्शिका आणि लेखिका प्रतिमा कुलकर्णी
1: काल रात्री विजया मेहता ज्या माझ्या गुरु होत्या नाट्य क्षेत्रातल्या आणि इतरही अनेक क्षेत्रातल्या सुद्धा अनेक भानी आयुष्यातल्या सुद्धा त्या आपल्यात राहिल्या नाहीत असं मला कळलं. आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी त्याला काय वाटतंय मला लक्षात आलं नाही. त्याच्यावरती बाईंचीच मला एक आठवण आली की त्या नेहमी म्हणायच्या अभिनयाच्या संदर्भात म्हणायच्या की कुठचीही भावना अशी एकदम अशी वरवर दाखवू नका, सरफेस वरती दाखवू नका. कारण कुठची भावना आपल्याला कशी स्पर्श करते, ती किती आज झिरपत जाते आणि मग नंतर कशी अनपेक्षितपणे अनपेक्षित प्रकारे बाहेर पडते, हा एक अभ्यास करण्याची गोष्ट आहे. ते आपल्याला माहिती नसते. त्याच्यामुळे त्यांच्या अभिनयात पण जर तुम्ही बघितलं तर ही गोष्ट होती, त्यांच्या दिग्दर्शनात होती. आणि म्हणून माणसं माणसासारखी वागायची, लेखकाने दिलेली वाक्य भेटून त्या पद्धतीने किती भावना अपफ्रंट वरच्यावरती सरफेसवरती दाखवून आता त्यांचा अभिनय कधीच नव्हता, तो तसा नसल्यामुळे लोकांच्या तो मनात खोल उतरेल.

0: आणि उतरल्यानंतर तो तिथे दीर्घकाळ राहायचा. एक महत्वाची गोष्ट मी विजया बँकेने शिकले, मी माझ्या दिग्दर्शनात आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते, पण ते जी मी माईंड बद्दल सांगितलं ते मला आत्ताही वाटते की बाईन आहे हे अर्थात खरं नाही वाटणार, नाहीच वाटत आहे. ती ती वेळ येईल जेव्हा बाईंची आठवण येईल तेव्हा जाणवेल की बाई आपल्यात नाहीत. तसं मी आता म्हंटल तसं ती भावना कधीतरी झिरपली आहे, कधीतरी ती बाहेर येणार आहे, ती कधी येणार ते माहिती नाही. आणि कुठची भावना आणि कुठच्याही परिस्थितीत बाई नेहमीच आठवत राहतील, कारण बाईनी हे अभिनयाचे आणि त्यामुळे किंवा जीवनाचे आणि त्यामुळे अभिनयाचे हे धडे दिलेले आहेत ते कायम लक्षात राहतील. बाईंच्या जाण्याने मराठी नाट्यसृष्टीचं एक पर्व हरपलेलं आहे. लास्ट ऑफ द टायटल इज गॉन. मला अजून खरं नाही वाटत इट इज गॉन, कारण त्या राहतील कायम आमच्यात, पण आता फोनवर त्यांचा आवाज ऐकणार नाही, घरी गेले तर त्या भेटणार नाही, हे भेजा लक्षात येतं तेव्हा माहित नाही, खूप एकटं वाटतं.
1: नाटक आणि चित्रपट क्षेत्रातले विविध मानसन्मान आणि पुरस्कार विजयाबाईंना लाभले. झिम्मा हे त्यांचं आत्मवृत्त म्हणजे खरं तर मराठी रंगभूमीचा इतिहासच. या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. सांस्कृतिक चळवळीतले कार्यकर्ते आणि आयोजक विद्याधर निमकर यांनी विजयाबाईंना या शब्दात आपली आदरांजली व्यक्त केली.
2: विजयाबाई मेहता आज अनंतात विलीन झाल्या. बाई गेल्या ही न पटणारी गोष्ट आहे. खरं तर त्या गेल्या 3-4 वर्षात फारशा कोणाला भेटत नव्हत्या, पण तरीही बाईंचा सर्वांबरोबर असलेला आधीचा संपर्क हा आजही सुरू असेल असा एक आधार देणारा, समाधान देणारा होता. रंगभूमीवरच्या संदर्भात म्हणायचं तर रंगभूमीचा दीपस्तंभ गेला, आधारस्तंभापेक्षा सुद्धा रंगभूमीचा मानदंड हरपला असं म्हणावं लागेल, कारण बाईंनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं होतं. जसं बाळ कोलटकर स्कूल आहे, सत्यदेव दुबे स्कूल आहे, दारवेकर स्कूल आहे, तसं एक विजया मेहता हे स्वतंत्र एक स्कूल होतो नाट्याचं, रंगभूमीचं, ज्याच्यामधून विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, भारती आचरेकर यासारखे अनेक मोठे आज नामवंत असलेले कलाकार या स्कूलमधनं तयार होऊन पुढे आलेत आणि जे अभिमानानं बाईंचं शिष्यत्व मिरवतात तशा अर्थानं. पण बाईंबद्दल रंगभूमीवर अनेकांच्या म्हणण्याच्या प्रतिक्रिया जर वेगवेगळ्या वेळच्या मध्ये चतुरंगला त्यांना जीवनगौरव पुरस्कार द्यायची संधी मिळाली तर त्या काळात अनेकांनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गारे फार वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला विस्मयचकित करणारे आहेत. विजय केंकरे म्हणत होते रंगभूमीवरचं एक अजब रसायन आहे. कळतच नाही बाईंची ही एवढी बुद्धिमत्ता इतक्या सर्व टोकांपर्यंत कशी पोहोचते. विजय तेंडुलकरांनी तो उल्लेख केला होता की एक युग आहे, एक पर्व आहे रंगभूमीवरचं जे कित्येक काळ लोकांच्या स्मरणात राहील. वृंदावन दंडवते म्हणाले ते बाई याचे बाई आणि बाई दोणे बाई. रंगभूमीवरील कुलदैवत असा उल्लेख उदय धोरदांनी केला होता आणि नाट्य क्षेत्रातील ऋणानुबंधाचा अद्भुत आविष्कार असा अत्यंत प्रेमाने आदराने उल्लेख गोवा हिंदू असोसिएशनच्या रामकृष्ण नायकांनी केला होता. त्यावेळेला शशिकांत नार्वेकरांसारख्या प्रख्यात संपादकांनी रंग उद्यानातील ब्रह्मकमळ असा एक उल्लेख केला होता. म्हणजे किती वेगळ्या प्रकारच्या बाईंच्या या आयामी भूमिका आहेत हे या सगळ्या विशेषणांवरनं लक्षात येतं. कमलाकर नाडकर्णींसारखा सव्यसाची समीक्षक तर म्हणत त्यांच्या वाडा चेहरेबंदी या नाटकाबद्दल म्हणताना म्हणाले होते एलकुंच वारात मिसळले कोलटकर. म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या दिग्दर्शन कौशल्याकडे या नजरेनं पाहिलं की ज्याच्यात एलकुंचवारही आहेत आणि बाळ कोलटकरही आहेत. चतुरंगाला 2012 साली आपला जीवनगौरव पुरस्कार बाईंना गौरवपूर्व समर्पित करता आला त्या 3-4 महिन्यातला आमचा अनुभव तर अत्यंत सुखद आहे. अनेक कार्यकर्त्यांशी बाईंचं वैयक्तिक संपर्क त्या निमित्ताने होत राहिला, पण या सगळ्यांना बाईंनी अत्यंत प्रेमानं अत्यंत लाघवानं वागवलं होतं. अगदी छोट्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा आज चतुरंगच्या फोनवर म्हणताना दिसला की बाई त्यावेळी बोललेली 4 वाक्य, बाईंनी त्यावेळी पाठीवरनं फिरवलेला हात, बाईंनी त्यावेळी केलेलं कौतुक आजही विस्मरणात गेलेलं नाही. आज 2026 साल आहे असं बाईंचं एकूण व्यक्तिमत्व होतं. आणि सर्वंकष सर्वस्पर्शी असे नाट्यगुण असलेला म्हणजे त्यांच्या लेखनाकडेही उत्तम लक्ष असायचं, कारण एखादी संहिता आवडली नाही तर लेखकाला हक्काने सांगू

याच्यामध्ये हे हे बदल आवश्यक आहेत तर आपलं नाटक उत्तम होईल हे म्हणण्याची एक धाडस नुसतं नाही ते ती हिंमत त्यांची क्षमता होती. दिग्दर्शनाच्या बाबतीत तर त्यांनी जागतिक नावलौकिक कमावलेला होता आणि अभिनेत्री म्हणून तर त्या प्रसन्न अशा होत्याच. पण सगळ्यात लोकांना आवडलं काय असेल तर कुटुंब प्रमुखासारखं त्यांचं सगळ्यांमध्ये वागणं, स्वभावानी अतिशय गोड लाघवी माणूस प्रिय असं त्यांचं कायमचं बोलणं. मी स्वतःला थोडा अधिक भाग्यवान म्हणेन कारण माझे काका मुकुंद नेमकर दुर्वांच्या जुळीचे नाट्य निर्माते तर हमीदाबाईची कोठी हे नाटक सुरुवातीला दुर्वांच्या जुळीखाली बॅनरखाली आलं होतं आणि त्याच्या तालमी आमच्या घरात झाल्या होत्या. म्हणजे आमच्या घरातली एक मोठी खोली तालमींसाठी कायम उपलब्ध केलेली असायची आणि त्यावेळी नाना पाटेकर, भारती आसरेकर, नीना आणि ही सगळी मंडळी अमिताबाईच्या कोठीच्या तालमीसाठी बाईंबरोबर आमच्या घरातही त्या काळात वावरल्याचं मला खूप प्रेमाने आठवतात. त्यांना व्यक्तिगत स्नेह, व्यक्तिगत प्रेम हा एक भाग त्यांच्या स्वभावाचा होता. पण नुसताच तेवढा नसे तो तर वडीलकीचा एक आधार आणि धाक. म्हणजे मला संस्था या अर्थाने विचार करताना असं नेहमी वाटतं की चतुरंगला त्यांच्या वडीलकीचा एक आधार तर होताच पण कुठलीही एखादी गोष्ट आपल्यातून गैर होणार नाही याच्याबद्दल त्यांचा एक शिस्तीचा, नेटक्या शिस्तीचा आग्रह हा धाकासारखा आम्हाला वाटत असते. नव्या पिढीतल्या अभिनेत्रींसाठी किंवा नव्या होणाऱ्या रंगकर्मींसाठी त्या एक आदर्श व्यक्तिमत्वाचा किंवा आदर्श रंगकर्मीचा कित्ता म्हणून त्यांना पुढे कित्येक वर्ष घेरवता येईल. त्यामुळे ह्या सगळ्या गुणांनी बाई आपल्यातनं विस्मरणात जाणार नाहीत तर त्या दीर्घकाळ सगळ्यांच्या मनात वास करतील असं मला वाटतं. चतुरंग जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं आम्हाला मिळालेली संधी ही आमच्या आयुष्यातली खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि त्यानिमित्तानं बाईंची लाभलेली जवळीक ही आम्हा सगळ्यांना मिळालेला खूप मोठा रंगभूमीचा प्रसाद आहे. बाईंच्या स्मृतीला मनःपूर्वक अभिवादन.

ज्येष्ठ रंगकर्मी लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली आपण ऐकत होतात. श्रोतो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:36 आणि 20 सेकंद होत आहेत.

मध्यम लहरी 239° एक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोते हो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:37 झाली आहेत. ऐकूया भावधारा हा कार्यक्रम.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:45 होत आहेत. सुरुवातीला समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, रात्री 9 न्यूज ॲट 9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: डिजिटल इंडिया के 11 वर्ष पूरे होने पर, जिसमें चर्चा की गई एआई, सेमिकॉन और डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर पर। हमारे साथ खास मेहमान, आप दोनों का बहुत बहुत धन्यवाद।
1: धन्यवाद।
2: अभी आप सुन रहे थे डिजिटल इंडिया के 11 वर्ष, एआई, सेमीकंडक्टर और डिजिटल बुनियादी ढांचे में क्रांतिकारी परिवर्तन पर परिचर्चा। इसमें भाग ले रहे थे एआई विशेषज्ञ प्रसून शर्मा और एआई एवं तकनीकी विशेषज्ञ उत्पल चक्रवर्ती। कार्यक्रम का संचालन कर रहे थे आकाशवाणी संवाददाता निखिल कुमार।
3: चर्चा का विषय है।
4: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। रात्रीचे 10 वाजलेत, वेळ आहे मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकण्याची। चला तर मग श्रोते हो ऐकूया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला देवता या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत। गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि रचना आहे शरद निफाडकर यांची।

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं देवता या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया फेका फेकी या चित्रपटातील गीत. गीताला आवाज आहे सुदेश भोसले, विनय मांडके, ज्योत्स्ना हर्डीकर आणि अनुपमा देशपांडे यांचा. गीताला संगीत आहे अनिल मोहिले यांचं आणि रचना आहे प्रवीण दवणे यांची.

सुदेश भोसले, विनय मांडके, ज्योत्स्ना हर्डीकर आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं फेका फेकी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात चंगू मंगू या चित्रपटातील

विनय मांडके, ज्योत्स्ना हर्डीकर आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं फेका फेकी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात चंगू मंगू या चित्रपटातील गीत. गीताला संगीत आहे अरुण पौडवाल यांचं आणि रचना आहे शांताराम नांदगावकर यांची.

सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या चंगू मंगू या चित्रपटातील गीतानंतर श्रोते हो आता ऐकूया खरा वारसदार या चित्रपटातील गीत. गीताला आवाज आहे सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांचा. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं आणि रचना आहे शांताराम नांदगावकर यांची.

सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं खरा वारसदार या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आशा भोसले, मिलिंद इंगळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातील गीत. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि रचना आहे शांताराम नांदगावकर यांची.

आशा भोसले, मिलिंद इंगळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम

कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 10:30 झाली आहेत. श्रोतेहो, वेळ आहे नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ऐकण्याची. तेव्हा आजच्या कार्यक्रमात ऐकूया शरद राव यांनी गायलेला राग मालगुंजी.

शारदा राव यांनी गायलेला राग मालगुंजी आपण ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोतेहो, रात्रीचे 10:59 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 11 वाजतायत. सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

बिमलहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 23 सेकंद झाली आहेत. आमची आजची दुसरी प्रसारण सभा आता समाप्त करीत आहोत. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:50 आमच्या पहिल्या प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.